सुप्रभात श्रोते हो, 100.1 FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारण सभेत मी वर्षा रोडे मनापासून स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 7 आषाढ शके 1948 अर्थात 28 जून 2026. श्रोते हो, आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग पली राग ललित पंचम आपण ऐकलात. श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरातली ही भूपाळी आत्ताच आपण ऐकलीत. ही भूपाळी होती संत निरंजन स्वामी यांची आणि संगीत होतं बाळ कर्वे यांचं. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर स्वर आहे मोहम्मद रफी यांचा, वंदना विटणकर यांचं गीत आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात आत्ताच आपण के जयस्वाल यांच्या स्वरात यशवंत अभ्यंकर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं भानुकांत लुकतुके यांनी. मंगल प्रभात कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर विष्णू चिखलीकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे खंडोबा गीत ऐकूया.

विष्णू चिखलीकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं खंडोबा गीत आपण ऐकलं. श्रोते हो, मंगलप्रभात कार्यक्रमा शेवटी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं कृष्ण भट्ट यांचं गीत ऐकूयात.

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मंगलप्रभात हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळची 6:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 28 जून. या दिवसाचं काय महत्व आहे ते जाणून घेऊया. 28 जून 1972 या दिवशी दुसऱ्या भारत पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.
2: In earlier on, India had been pressing for a step-by-step approach, and we were saying that if we can have normalization of relationships, maybe it will create an atmosphere in which we could work for peace. Now, since this approach did not succeed for 25 long years of effort on our part, today we do feel that we must first try for a durable peace.
1: 1994 साली या दिवशी विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरून विरुद्ध 5 गोल करून ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात 4 गोल करण्याची कामगिरी 9 खेळाडूंनी केली होती. मुष्टियुद्धात इव्हांडर होलीफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माईक टायसनला निलंबित करून होलीफील्डला विजेता घोषित करण्यात आलं. 28 जून 1997 या दिवशी.
3: But this has been a much better round for Tyson. He's getting off first. He's landing with effective punches. Oh, and some nasty stuff in there. There needs to be a bite almost. Holyfield is very unhappy. Look at this. It looked as if Tyson bared his teeth at one stage in the exchange. Holyfield was in a lot of pain from that. You see the blood on the ear. That was definitely a bite. And Holyfield in
1: 1998 संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला 50 वर्ष पूर्ण झाली. 1 जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत फ्रेंच विचारवंत लेखक आणि संगीतकार रुसो यांचा जन्म 1712 साली या तारखेला झाला. भारताचे 9वे पंतप्रधान P.V. नरसिंहराव यांचा आज जन्मदिन. 1921 साली त्यांचा जन्म झाला. मी निरांजनातील वाद, हीच राघवा हीच पैंजणे यासारखी लोकप्रिय गीतं लिहिणारे गीतकार कवी प्राध्यापक भालचंद्र खांडेकर यांचा 1922 साली या दिवशी जन्म झाला.

0: 28 जून 1987 या दिवशी शास्त्रीय गायक आणि व्हायोलिन वादक पंडित गजाननबुवा जोशी यांचं निधन झालं. 1999 स्वातंत्र्य सैनिकांचे नेते आणि झुंजार पत्रकार रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ. संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि समीक्षक डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचं 2006 साली या दिवशी सोलापूर इथे निधन झालं.
1: श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर
1: 100.1 MHz आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:30 प्रसारित करीत आहोत चिंतन. लेखन केले पुंडलिक गवंडी यांनी आणि वाचक स्वर आहे वर्षा बांगर यांचा.
3: माणसाच्या कर्मात ज्ञान आणि भक्तीचा समावेश होतो. ज्ञान हे दोन प्रकारचं आहे, एक आध्यात्मिक तर दुसरं वैज्ञानिक. यालाच आपण अध्यात्म आणि विज्ञान म्हणतो. अध्यात्म ज्ञान हे अनुभूतीच्या माध्यमातून अनुभवता येतं, तर वैज्ञानिक ज्ञान हे प्रायोगिक स्वरूपातून अनुभवता येतं. आध्यात्मिक ज्ञानाला अद्वैत असंही म्हणतात. अद्वैत म्हणजे आपलेपणा. जशी आपण आपली प्रतिज्ञा म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझं सौख्य सामावलं आहे, अशी मानवसेवा करण्यासाठी विज्ञान हवं असतं. अशा प्रकारे ज्ञानदृष्टी आणि वैज्ञानिक दृष्टी माणसाला हवी असते. विज्ञानाच्या पाठीशी नेमकी अद्वैताची जोड लागते. जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. जसं विज्ञानाने जगाचा सर्वनाश होऊ शकतो, परंतु अध्यात्मानं जग तारण्याची, त्याला जीवन देण्याची दृष्टी निर्माण होते. टॉलस्टॉय म्हणतात की इतर शास्त्रांचे अभ्यास आधी बंद करा, समाजात परस्परांविषयी कसं वागायचं याचं शास्त्र आधी शिका. सर्व शास्त्रामध्ये समाजशास्त्र हे मुख्य शास्त्र आहे. हे सारं भारतीय संस्कृती आपणास ज्ञात करून देते. म्हणूनच भारतीय संस्कृती ही अद्वैताचं शास्त्र पुढं करून मानवाची प्रगती करू पाहत आहे. समाजात सर्वांना सुख मिळालं पाहिजे. माणसाचं सुख हे अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यात आहे. तसंच कोणी कोणालाही हिणवू नये. त्या दृष्टीनं पाहिल्यास पूज्य साने गुरुजींचं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे काव्य म्हणजे भारतीय संस्कृतीचं खरं दर्शन आहे. जोपर्यंत राष्ट्र राष्ट्रात, जातीजातीत प्रेमाचे संबंध निर्माण होत नाही, तोपर्यंत जगात खरी शांतता नांदणार नाही, खरं स्वातंत्र्य येणार नाही. अद्वैताची दृष्टी आल्याशिवाय विज्ञान व्यर्थ आहे. ज्ञानहीन विज्ञान माणसाच्या हातात सोपविणं म्हणजे आपणच आपला आणि समाजाचा सर्वनाश करण्यासारखं आहे. जो दुसऱ्यावर प्रेम करतो तोच स्वतःवरही प्रेम करतो. कर्म करताना त्यात आपलेपणा पाहिजे. जेव्हा माणूस एखाद्या रोग्याची सेवा करतो तेव्हा त्या रोग्याबद्दल आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे. यालाच आपलेपणा म्हणतात. प्रेम हे डोळस हवं. आज विज्ञान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. माणसाच्या प्रत्येक कर्मात विज्ञान भरलं आहे. आपल्या मनात प्रेम असेल तरच आपण ज्ञान मिळवू शकतो. आजच्या रोजच्या व्यवहारात कर्मज्ञान कुठंही दिसून येत नाही. विज्ञानानं भौतिक सुखाची रेलचेल झाली आहे. त्यामुळं माणूस हा भौतिक सुखाच्या अधीन होऊन तो कर्मज्ञानाला विसरत चालला आहे. भौतिकतेला अध्यात्माची जोड मिळाली तरच सारं काही सुंदर किंवा चांगलं घडू शकेल. आज माणसं इतरांना पायदळी तुडवतात. आपल्या संस्कृतीतून अध्यात्म खऱ्या अर्थानं लोप पावल्याची ही नांदी म्हणावी लागेल. उपनिषदात अध्यात्मविद्या आणि भौतिक विद्या यांचा समन्वय साधला असला तरी आजच्या मानवात मात्र या सर्वांचा अभाव दिसून येतो. चांगलं कर्म करीत करीत माणसानं 100 वर्षे आयुष्य जगावं असा संदेश उपनिषदात आहे. म्हणून चांगलं कर्म करून

28 जून 1928 या दिवशी चित्रकार, कला समीक्षक, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म झाला. कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडिजचे वादग्रस्त कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट यांचा 1934 साली या तारखेला जन्म झाला. 1937 साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर गंगाधर पानतावणे. आज स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं अशी आहेत. भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांचं 1972 साली या तारखेला निधन झालं.

0: माणसाला आपलं आयुष्य वाढवता येतं. अध्यात्माची विज्ञानानं कुटाळकी करू नये, तसंच विज्ञानातूनही अध्यात्माकडं पाहण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून मानवानं महान क्रांती करावी, तरच या दोघांचं स्थान मानवी जीवनात महत्त्वाचं ठरेल. मुळात विज्ञानाचा जन्म हाच अध्यात्मातून झाला आहे. भारतीय संस्कृती जोपासणारे असे थोर ऋषी कोणत्याही एकाच गोष्टीला महत्त्व देत नाहीत. ते शरीर आणि आत्मा दोघांनाही ओळखतात. शरीरासाठी विज्ञान आणि आत्म्यासाठी ज्ञान हे दिव्य सूत्र भारतीय संस्कृतीत आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण चिंतन ऐकलत. लेखन केलं होतं पुंडलिक गवंडी यांनी आणि वाचनस्वर होता वर्षा बांगर यांचा. 100.1 MHz आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळची 6:35 होत आहेत. आपल्याबरोबर आहे मी वर्षा रोडे. जाणून घेऊया आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आज सकाळी 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेला मुक्त संवाद आणि त्यानंतर मुंबई केंद्रावरून त्याचा मराठी अनुवाद. श्रोते हो, रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात ॲस्टर फुल पिकाची लागवड याविषयी माहिती आपण जाणून घ्याल वाचकस्वर अक्षता अन्नदाते यांचा. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात बाळंतपणात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती. 6:50 त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात निर्मिती हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती सादर करते प्रवीण चिपळूणकर. सकाळी 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक भागा वरखेडे. 7:00 आजचा सुविचार. 7:25 मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 नाट्यसंगीताचा आनंद आपण घ्याल. 8:40 बालमेळा या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी तालुका राहुरी इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे ही कार्यक्रम मालिका. या कार्यक्रम मालिकेत आज आपण भारतभूषण भागवत यांची डॉक्टर पॅची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 नमस्कार अहिल्यानगर. 10:15 काही सुगम गीतांचा आनंद आपण घ्याल. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:15 स्नेहांकित श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम. 10:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, मघाशी सांगितल्याप्रमाणे सकाळी 10:55 दिल्ली केंद्रावरून मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेला मुक्त संवाद, त्यानंतर मुंबई केंद्रावरून त्याचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून, निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल 5:02. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:20 आजच्या उर्वरित आणि उद्याच्या प्रसारण सभेत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घ्याल. 6:30 दिल्ली केंद्रावरून ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 8:00 मन की बात. माननीय

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेल्या मुक्त संवादाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:15 आपण ऐकाल रजनीगंधा आणि सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत. श्रोतेहो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेतलीत.

0: 100° मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आज कार्यक्रमात आपण ॲस्टर फुलपिकांची लागवड याविषयी माहिती ऐकणार आहोत. वाचक स्वर आहे अक्षता अन्नदाते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ॲस्टर या फुलपिकाला अगदीच सौम्य वास असला तरी या फुलातील विविध छटांचे रंग आणि आकर्षकता, लांब दांडा तसेच टिकाऊपणा लक्षात घेऊन हार किंवा माळा तयार करण्याव्यतिरिक्त फुलदाणी, पुष्पगुच्छ, लग्न समारंभ, उत्सव, सभा समारंभ, सणवार यासारख्या समारंभ प्रसंगी सुशोभीकरणासाठी ॲस्टरचा वापर वाढलाय. त्यामुळं खूप मागणी आहे आणि त्यामुळं याच्या लागवडीस खूप वाव आहे. हंगामी फुलपिकामध्ये उत्पन्नाचं फुलपीक म्हणून जास्त महत्त्वाचं आहे. बहुसंख्य शेतकरी बंधू भगिनी कमी खर्चाचं, कमी मेहनतीचं आणि जास्त उत्पादनाचं म्हणून हे पीक घेतात. या पिकाची लागवड तीनही हंगामात करता येते, त्यामुळे याची फुलं वर्षभर बाजारात पाठवता येतात. शहराच्या आसपासचे शेतकरी या फुलपिकाकडं मोठ्या प्रमाणात वळलेत. ॲस्टरच्या काही स्थानिक प्रजाती आहेत, पण या फुलपिकाचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठानं काही जाती विकसित केल्या. जसं की फुले गणेश व्हाईट ही पांढऱ्या रंगाची फुलं देणारी लांब दांड्यांची आणि फुलदाणीसाठी योग्य असलेली जात विकसित केली. त्याचप्रमाणे गुलाबी रंगाची फुले गणेश रेड, जांभळ्या रंगाची फुले गणेश व्हायलेट आणि फुले गणेश पर्पल हा फिकट जांभळ्या रंगाचा आकर्षक फूल असणारा आणि प्रचंड उत्पादन देणारा म्हणजे एकरी 16 ते 20 लाख फुलांचे उत्पादन देणारा वाण आहे. ॲस्टर पिकास उष्ण दमट कोरडं हवामान मानवत असल्यानं तीनही हंगामात हे पीक घेतलं जातं. लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची हलकी मध्यम भारी पोयट्याची जमीन चालते. त्या जमिनीची चांगली मशागत करावी. एकरी 5 ते 8 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत घालून पाळी देऊन 2 फुटी सऱ्या वाकुरी पाडून रान बांधणी करून ठेवावी. लावायच्या जातींच्या बियापासून रोपं तयार करावीत. 4 ते 5 आठवड्यात 5-6 पानं आल्यावर त्या रोपांची पुनर्लागवड करावी. जमिनीच्या मजदुरानुसार सरीच्या बगलेत 30 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर अंतरावर 1-1 रोप लावावं आणि लगेच पाणी द्यावं. त्यानंतर या पिकाच्या गरजेनुसार पाणी देत राहावं. एकराला पुनर्लागणीच्या वेळी 60 किलो DAP हे खत वापरावं. त्यानंतर महिन्याभरात 50 किलो युरिया आणि 50 किलो 19-19-19 या मिश्र खताचा हप्ता द्यावा. या पिकावर मावा, पानं खाणाऱ्या अळ्या, कळ्या पोखरणाऱ्या किडींचा तर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. मर रोग होऊ नये म्हणून रोप लावतानाच रोपं 1 ग्रॅम कार्बेंडिझिम आणि 1 लिटर पाणी यांच्या मिश्रणात बुडवून लावावीत किंवा त्या द्रावणाचं ड्रेंचिंग करावं. जातीनुसार 2.5 ते 4 महिन्यात फुलं येतात. हळव्या जातीचे 3, निमगरण्या जातीचे 4 तर गरव्या जातीचे 7 तोडे होतात. 2-3 दिवसांनी 10 ते 20 सेंटीमीटर लांबीच्या देड्यासह फुलं कापून घ्यावीत. 4-6 दांडे फुलांची जुडी बांधावी आणि विक्रीसाठी पाठवावीत. उन्हात ठेवू नये किंवा पाणी शिंपडू नये. साधारणतः एकरात 40 ते 50 हजार जुड्यांचे उत्पादन मिळते. 1-2 रुपयांना जुडी विकली गेली तरी खर्च वजा जाता 3-4 महिन्यात 30 ते 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ॲस्टर फुलपिकांची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता अक्षदा अन्नदाते यांचा. कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाश

0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर
1: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
0: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
0: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
2: ऐक ग,
3: काय झालं?
2: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखत आहेत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
3: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
2: आणि फोन नंबर
3: 93-72-99-29-36.
2: 93-72-99-29-36.
4: 100° एक मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:15 वाजतात. प्रसारित करीत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
5: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
0: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
5: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
0: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
6: नमस्कार श्रोतेहो, आजचा विषय आहे बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी. प्रत्येकाच्या घरामध्ये बाळंतिणीची काळजी घेण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इवन प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत की ज्या बाळंतपणामध्ये वापरल्या जातात. बाळंतपणामध्ये घ्यायची काळजी म्हणजे काय, तर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे स्त्रीची 40 दिवस ही सुतिका अवस्था असते. ह्या 40 दिवसांमध्ये तिची जी काळजी घेण्याची पद्धत आहे तीच आज आपण बघणार आहे. ही अवस्था जी आहे ती प्राकृत असून सुद्धा नाजूक असते. आपल्याला वरवर प्रकृती स्थिर जरी दिसत असली तरी डिलिव्हरी दरम्यान गर्भबाहेर येत असताना स्त्रीची सगळी शक्ती पणाला लागते. यामध्ये धातुक्षय होतो, रक्तक्षय होतो, शरीर शिथिल होते, ओटीपोटाचा भाग शिथिल होतो, बेडौल होतो, तो वाढतो, लठ्ठपणा येतो. हल्ली तर प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळे बरेचदा डॉक्टर बेडरेस सांगतात, त्यात ही शिथिलता, वजन वाढणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. यात शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्य पण आलेले असते, त्यामुळे सुतिका परिचर्या पाळणं गरजेचं आहे. परिचर्या म्हणजे काय, तर आपण जे रुटीनमध्ये आहार विहार फॉलो करतो तेच, जशी आपली दिनचर्या सांगितलेली आहे तशीच सुतिका असल्यानंतरची जी परिचर्या आहे त्याला सुतिका परिचर्या म्हणतात. या 40 दिवसांमध्ये गर्भाशय हे त्याच्या पूर्वस्थितीला येणं गरजेचं आहे, म्हणजेच सर्व शरीर पूर्ववत येण्यासाठी मदत होते. यासाठी आपल्याला कमीत कमी 2 to 6 महिने काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण गर्भाशय व सर्व शरीर पूर्ववत होण्यासाठी रोज काय काय करायचं याची माहिती घेऊया. दररोज सकाळ संध्याकाळी किंवा किमान दिवसातून 1 वेळा तरी ओटीपोट, मांड्या, पाठीच्या भागाला तेलाने मसाज करायचा आणि नंतर ओटीपोटापासून मांड्यांपर्यंत गरम पाण्याची धार धरून ते शेकून घ्यावे. आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला कोमट तेलाने शास्त्रोक्त मसाज करावा व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. संपूर्ण अंगाला आयुर्वेद औषधीयुक्त धूप घ्यावे. नंतर मऊ सुती कपड्याने ओटीपोट बांधून ठेवावे. पोट बांधणं हे खूप आवश्यक आहे, वात सरण्यासाठी यामध्ये खूप मदत होते. डिलिव्हरीनंतर बायका म्हणतात की पोटात गोळा उठल्यासारखा वाटतो किंवा पोट सुटल्यासारखं वाटतं, यामध्ये ओटीपोट बांधणं खूप गरजेचं आहे. पोट बांधणं हे कमीत कमी जेवणाच्या आधी 1/2 तास किंवा जेवल्यानंतर 2 to 2.5 तास पोट बांधू नये, इतर वेळेस पोट बांधावे. डिलिव्हरीनंतर बाळंतकाडे पण सुरू करावे. बाळंतकाडा नंबर 1, 2 व 3 हे क्रमाने घ्यावे. हे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. शतावरी कल्प सुरू करा।

0: सिझेरियन नंतर सुद्धा ह्या गोष्टी करायच्या आहेत, पण प्रत्येक सिझेरियन हे वेगळं असू शकतं, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की सिझेरियन झाल्यामुळे आम्ही पोट बांधलं नाही, किंवा काही आम्ही औषधं किंवा ज्या घरच्या रेमेडीज आहेत त्या आम्ही केल्या नाहीत, पण त्याचे नंतर परिणाम बघायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सीझर नंतरही करणं गरजेचं आहे, पण कधी करावं हे मात्र डॉक्टरांना विचारून अवश्य करता येतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात बाळंतपणात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती ऐकलीत.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.
6: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
7: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण निर्मिती हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
8: हवामान ज्यावेळी आपण बदल म्हणतो त्याच्या पहिले हवामानाची व्याख्या अशी आहे की आपल्यापुढे असलेले जे हवेतले वायू, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा काय जे असतील, कार्बन डायऑक्साईड, हे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्या भोवती नेहमीच आहेत. त्यांची काही मानकं ठरलेली आहेत, त्यात कमी जास्त प्रमाणे होऊ शकतं, प्रदूषण होईल त्यावेळी होऊ शकतं. आणि हा हवामानाचा काळ जो म्हणतो आपण, जसा हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, हे लाखो वर्षाच्या परिस्थितीनं स्थिर होत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या भूभागात जगात वेगवेगळे उपस्थिती असते त्या त्या काळी. ह्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत हवामानात. एक म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, दुसरं जे वेगवेगळे हवेचे थर आहेत पर्यावरणाचे त्याच्यात होणारे काल सदृश्य बदल, आणि या तापमान हा फार महत्त्वाचा घटक आहे, ह्यामुळे होणारे हवेतलं प्रसरण, आकुंचन. त्यामुळे हे जे वातावरणातले बदल आहेत हे आपण ज्याला स्टॅबिलाइज म्हणतो, स्थिर झालेले आहेत अनेक वर्ष, अनेक हजारो वर्षाच्या. आपण आता जो तुलना करतो बदलाशी, ती आपल्या जीवनात लहानपणी कसे होते, पाऊस वेळेवर पडायचा, उन्हाळा केव्हायचा, थंडी कधी होती, ती स्थानाशी संबंधित, आपण जिथं आहोत त्याच्याशी संबंधित, आणि आपलं आकलन काय त्या काळातलं होतं त्याबद्दल आहे. पण ज्यावेळी आपण हवामान तज्ज्ञ बोलतात त्यांच्याकडे संदर्भ अनेक शतकांचा असतो, तो लिहून ठेवले तापमान कसं होतं, काय होतं. त्यामुळे आता जो हवामान बदलाबद्दल आपण जो जागरूक झालेलो आहोत ते

0: तापमान वाढीबद्दल आहे. आता भारतात तिथं काही ठिकाणी उजाड भाग आहे, तो भाग पूर्वी दंडकारण्य होता, तिथे गंधाड जंगल होत. किंवा राजस्थानच्या वाळवंटात फॉसिल पार्क, नॅशनल पार्क, आता नॅशनल पार्क वाळवंटात आणि ते फॉसिल कसे होते, तर तिथे प्रचंड मोठे झाडांचे बुंदे अश्मीभूत होऊन पडलेले आहेत, तिथे जंगल फार मोठं होतं असा एक त्याच्यात अनुमान काढता येतं. त्यामुळे तो काळ आता आपण तुलना केली तर ज्यावेळी तापमान वाढीची आपण संदर्भ घेतला तर तो ज्यावेळी औद्योगिक क्रांती झाली तो काळ जरा संदर्भाला जास्त महत्वाचा आहे. त्याच्या आधी लढाया हो, जाळपोळ होत असेल, वणवी लागत, ते हरकत नाही, ते काळाप्रमाणे हवामानाप्रमाणे होत, पण इथं मानवाचा हस्तक्षेप होऊन तापमान वाढायला सुरुवात त्यात झाली औद्योगिकरण. त्यात सगळ्यात मोठा वापर झाला तो कोळशाचा होता. त्यावेळी स्टीम इंजिनचा ज्यावेळी उगम झाला त्यावेळी त्यातून वाफेचं शक्तीत रूपांतरण करून ते सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात कोळशासाठी कोळशाच्या खाणीची ते जमिनीच्या गर्भातलं आहे, म्हणजे जमिनीच्या वरती झाडं तोडल्याशिवाय खाणच करता येत नाही, त्यामुळे कळत न कळत जंगल तोटायला लागलं. खास करून भारताचा संदर्भ दिला तर ब्रिटिश यावेळी इथं होते आणि 1857 जे आपण स्वातंत्र्य समर म्हणतो त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याकडे कम्युनिकेशन ज्याला म्हणतो ते तो लवकर झाला आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे इकडचे सैनिक तिकडे न्यायचे, तोफा न्यायच्या, तर ते घोड्यावरून खेचरांच्या गाडीतून ओढवताना किती दिवस जातील पोहोचायला तिकडे, त्यामुळे त्यांना रेल्वे इथं आणायची कल्पना सुचली. नुकसान झालं ते आपल्या पर्यावरणाचं झालं, ते म्हणजे रेल्वेच्या खाली लाकडाची स्लीपर लागत होती, त्यामुळे 8 फुटाचा स्लीपर असे 15-20 स्लीपर भार पडतील एवढं मोठं झाड तोडणं आवश्यक होतं आणि लाखो झाडं तोडली आणि त्यांनी तो मार्ग केला, पूल बांधली असेल त्यासाठी वापरलं असेल. आणि दुसरं त्यावेळी लक्षात त्यांना आलं की त्यावेळी निरोप पाठवायचा, त्यावेळी केबल घालायच्या होत्या आणि केबल कशा घालणार, त्याच्यासाठी खांब पाहिजेत, एक झाड जा एक खांब करायची, उभं सरळ लाकूड. रेल्वेचे स्लीपर आणि लाकडाचे सोट हे प्रचंड प्रमाणात लागले. त्यानंतर मोठा एक नवीन एक संदर्भात सापडलं की थोडं 1800 सुरुवातीला ब्रिटिशांचं जगभर सत्ता ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी ते त्यांच्या आरमारामुळे ते सगळीकडे पोचले आणि एकेकाळी सगळ्यात जास्त जहाज साठी लागणार लाकूड भारतात होत. तर तसा तो हा सुरू झाला. पर्यावरणाचा ऱ्हास एकदम आज दिसत नाहीये, भारतात झाला तसा सगळीकडे झाला. सगळीकडे त्यांच्या जिथं कॉलनी होत्या सगळीकडे हाच प्रकार चालू होता.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात आताच आपण निर्मिती हवामान बदलाचा इतिहास याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती ऐकलीत.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 0241-235-35-15.
6: मोबाईल 960-44-988-36.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. ऐकूयात अहिल्यानगर दिनांक. संकलक भागा वरखेडे.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: श्रोते हो नमस्कार. सुरुवातीला

0: आजच्या ठळक घडामोडी. अंमली पदार्थमुक्त अभियानात सहभाग घ्या, पालकमंत्री विखे पाटील. मुळा ज्ञानेश्वर कारखान्यात गडाख राजळे यांचं वर्चस्व. पावसाअभावी खरीप पेरण्यांना ब्रेक. अन्न भेसळ विरोधी मोहिमेला हजारे यांच्याकडून पाठिंबा. आणि कर्जमुक्तीसोबतचं शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेतीवर शासनाचा भर. आता घडामोडी सविस्तर. देशाला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या मोहिमेत भारतीय जनता युवा मोर्चानं सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या युवा शक्ती जागर यात्रेचं शिर्डीत आगमन झालं. यानिमित्त आयोजित युवा मोर्चाच्या मेळाव्यात विखे पाटील युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. मुळा सहकारी साखर कारखाना आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख आणि आमदार मोनिका राजळे गटानं निर्विवाद वर्चस्व कायम राखलंय. मुळा कारखान्याच्या चारही जागेंवर गडाख गटाचं उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जिल्ह्यात मान्सून लांबल्याचा सर्वाधिक फटका यंदाच्या खरीप हंगामाला बसला आहे. जूनचे 27 दिवस उलटूनही जिल्ह्यात केवळ 41.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खरीपाच्या पेरण्यांना अक्षरशः ब्रेक लागला आहे. राज्यात सध्या अन्नभेसळ करणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिलाय. या मोहिमेचं नेतृत्व करणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याचं त्यांनी मनापासून कौतुक केलंय. समाजहितासाठी धाडसी आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची देशाला गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक दिलासा मिळत आहे. मात्र भविष्यात शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये यासाठी शासनानं कर्जमुक्तीसोबतच कमी उत्पादन खर्च, निरोगी माती, शाश्वत शेतीचा प्रभावी पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी विशेष भर दिला आहे. पुन्हा एकदा ठळक घडामोडी. अंमली पदार्थमुक्त अभियानात सहभाग घ्या, पालकमंत्री विखे पाटील. मुळा ज्ञानेश्वर कारखान्यात गडाख राजळे यांचं वर्चस्व. पावसाअभावी खरीप पेरण्यांना ब्रेक. अन्न भेसळ विरोधी मोहिमेला हजारे यांच्याकडून पाठिंबा. आणि कर्जमुक्तीसोबतच शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक शेतीवर शासनाचा भर. याबरोबरच मॅककेअर अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, ऐकूयात आजचा सुविचार. आयुष्य सुंदर आहे, फक्त ते जगायला एक चांगला दृष्टिकोन हवा असतो. आजचा सुविचार आपण ऐकलात.
2: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
4: मन की बात. पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी जनतेशी करतील मन की बात आज सकाळी 11 वाजता. आकाशवाणीची सर्व केंद्र, सर्व चॅनल्स हे प्रसारण करतील एकाच वेळी. याशिवाय ऑल इंडिया रेडिओच्या वेबसाईटवर लाईव्ह प्रसारण, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून, सोबतच याचं प्रसारण दूरदर्शनच्या नॅशनल न्यूज भारती आणि DD India चॅनल्सवर देखील. मन की बात या प्रसारणाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल यानंतर लगेचच. तसंच या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण याच दिवशी रात्री 8 वाजता. लक्षात असू द्या, आज सकाळी 11 वाजता. मन की बात.

श्रोते हो, हे एक निवेदन. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै रोजी जो हॅलो गीतबार हा कार्यक्रम प्रसारित होतो, तसेच 28 जून म्हणजेच आज प्रसारित जो हॅलो गीतबार कार्यक्रम होणार असतो तो होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यायची. निवेदन आपण ऐकलं.

0: 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळची 7:05 झाली आहेत.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.

शंभर अंश एक मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल आमच्या यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात लगेच.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो कॉलरा गावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो कॉलरा गावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
4: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी.

0: शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
1: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
2: मग
1: मग काय,
2: स्वतः पासून सुरुवात कर.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर. प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी 3 जणांना अटक. विशेष तपास पथकाची नियुक्ती. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. पुणे जिल्ह्यात बारामती इथे खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या AI केंद्राची पाहणी केली. नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबतही त्यांनी माहिती घेतली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातील विविध धरणांमध्ये आता सरासरी 22% इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42% इतका होता. अमरावती विभागात सर्वाधिक 38% पाणीसाठा असून नागपूर विभागात 30, कोकण विभागात 27, नाशिक विभागात 24, छत्रपती संभाजीनगर 24 आणि पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्य पूर्व देशातील युद्धजन्य स्थितीची कमी झालेली तीव्रता, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढती मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये काल कांदा दरामध्ये सुधारणा झाली. कांद्याचा दर प्रति क्विंटल 3000 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे. पूर्व आशियाई देशांकडून कांद्याला वाढती मागणी आणि विविध राज्यांमधून खरेदी यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी 1000 लसीकरण बूथ, ट्रान्झिट, फिरती आणि रात्रपाळी पथकं कार्यरत राहणार आहेत. राज्यातील 5 वर्षे वयापर्यंतच्या 1,03,00,000 बालकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलंट ओरल पोलिओ लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न

0: करता भारतीय मूल्ये नैतिकता करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करण्याचे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. युवकांनी तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता याला अधिक महत्व द्यावं असं राज्यपाल म्हणाले. फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेवेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री शिक्षण संशोधन नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135 भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आज राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेनं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगाव परिसरातून 3 आरोपींना अटक केली. हे तीनही आरोपी दिल्ली इथून आले असून त्यापैकी 1 हरियाणाचा आणि 2 बिहारचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी काल भिवंडी इथे दिली. तपासादरम्यान या व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि आजच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. TET परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय प्रभावी संवाद मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. याबाबत टाटा मेमोरियलचे डॉक्टर कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं,
1: हा पेशंट टाटा हॉस्पिटल सारख्या मोठ्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला आपली ट्रीटमेंट कशी होईल, आपल्याला डॉक्टर भेटेल का, आपल्याला एवढे सगळे इन्व्हेस्टिगेशन कसे करता येईल याच्याकरता जे भीती असते अप्रेन्शन असतं त्यांना टोटल या ज्या जर्नीमधून नेव्हिगेट करायसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जो त्यांचा तो हा नेव्हिगेशनचा आमचा कॅन्डिडेट असतो. पेशंट करता फार महत्वाचा आहे आणि इव्हन डॉक्टर्स करता सुद्धा, कारण डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट स्वतः करू नाही शकत पण त्यांना दिसतं की पेशंटला बरोबर त्याचं काउन्सिलिंग झालं पाहिजे, त्यांना कम्युनिकेशन झालं पाहिजे, याकरता हे जे पेशंट नॅव्हिगेशनचा कोर्स आहे तो फारच उपयुक्त आहे.
0: केतन अग्रवाल याच्या लोहगडावर नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणानंतर काल पुण्यात संध्याकाळी गहुंजे इथल्या रहिवाशांनी अग्रवाल कुटुंबासोबत एक प्रतिकात्मक मूक प्रकाश फेरी काढली. यावेळी जमलेल्या लोकांचे केतनच्या वडिलांनी आभार मानले. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ही तळागाळातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे. काही नेते सोडून गेले तरीही शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्र

0: मूठ आवळावी असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली इथे एका सभेत केलं. यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर टीका करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पातूर घाट ओलांडून मेडशी परिसरात पालखी दाखल होताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल च्या अखंड नामगजरानं परिसर दुमदुमून गेला. 700 वारकरी पालखीसोबत पायी वाटचाल करत असून ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा इथे अवैध रेती उपसा करत असताना लोडर खाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हवामान अंदाज. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचं दमदार आगमन झालं. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 22% उपयुक्त पाणी साठा. राज्यभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती, 3 जणांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एकमेगाजवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, ऐकूयात काही निवेदनं. कर्मचारी भविष्य निधी संघटन अर्थात EPFO अहिल्यानगर यांच्याकडून सदस्य निवृत्ती वेतनधारक आणि कंपनी मालकांसाठी प्रत्येक महिन्यात निधी आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून आयोजित करण्यात आला आहे. पत्ता: कल्पतरू एंटरप्राइजेस इंडिया, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर, 41 40 03. ज्या सदस्य निवृत्ती वेतनधारक आणि कंपनी मालकांच्या भविष्य निधी संदर्भात माहितीसाठी आणि काही अडचणी असतील त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. निवेदन संपलं.
2: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
3: मार्गदर्शनपर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
2: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
3: सकाळी 9:15.
4: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
5: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
4: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30 वाजता. कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना

0: आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
1: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
0: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी।
1: तेव्हा ऐकत रहा।

0: विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
1: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
0: जगभरात कुठेही. श्रोते हो, जवळजवळ सगळेच नवीन कार्यक्रम आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन आलेले, तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळची 7:25 होत आहेत. मुंबई केंद्रावरून आम्ही प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आत्तापर्यंत आपण विश्वकोशाचे संहिताखंड 1 ते 20 यांचा परिचय करून घेतला आणि या परिचय करून घेतानाच्या एका संवादात डॉक्टर मिठारी यांनी आपणाला सांगितलं होतं की विश्वकोश निर्मिती प्रक्रियेला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक परिचय ग्रंथ देखील तयार केला होता आणि त्याविषयी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य लोक यांच्याकडून अभिप्राय टीका हे देखील मागवलं होतं आणि त्या सगळ्यांचा मिळून एक विश्वकोश परिचय ग्रंथ तयार करण्यात आला होता. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे सागर शंकर, संपादकीय सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ ज्याची आज आपण माहिती घेणार आहोत, तर हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला, याचं स्वरूप कसं आहे?
1: मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 2 एप्रिल 1965 रोजी प्रकाशित झालेला आहे. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाचा परिचय करून देणारा हा परिचय ग्रंथ संपादित केलेला आहे. साधारण 121 पृष्ठांचा हा परिचय ग्रंथ आहे. विश्वकोशाचे स्वरूप, नमुन्याच्या नोंदी, पारिभाषिक शब्द आणि सूची अशा 4 प्रकरणांमध्ये या ग्रंथाची विभागणी केलेली आहे. जगातील ज्ञानाचा मराठीतील अधिकृत दस्तऐवज कसा असेल याचं दर्शन घडवणारा हा परिचय ग्रंथ आहे. मातृभाषेतून पायाभूत ज्ञान मिळाल्यास इंग्रजीसारख्या भाषेतील विचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची पात्रता सुशिक्षित मराठी वाचकांमध्ये निर्माण होईल असा विश्वास परिचय ग्रंथामध्ये व्यक्त केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणत्याही जिज्ञासूला ज्ञानाची वाट बंद राहू नये हा विश्वकोशाचा प्राथमिक उद्देश आहे. भविष्यात सर्व प्रकारचे उच्च व सूक्ष्म ज्ञान मराठीतूनच उपलब्ध व्हावे अशी स्थिती निर्माण करण्याचे ध्येय विश्वकोशानं बाळगलेलं आहे. अशा या महाकाय ज्ञान यज्ञाची व्याप्ती, उद्दिष्टे आणि नियोजनाची सविस्तर माहिती परिचय ग्रंथात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे.
0: सर, आपण आत्ताच

0: म्हणालात की हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे, परंतु हा जो आराखडा ग्रंथरूपामध्ये जेव्हा प्रकाशित करण्यात आला तर तो करण्यामागे संपादक मंडळाचा नेमका हेतू काय होता?
1: हा परिचय ग्रंथ प्रकाशित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मराठी विश्वकोशातील लेखन जास्तीत जास्त निर्दोष होण्याच्या दृष्टीने वाचक आणि विद्वानांची मते जाणून घेणे.
0: बरोबर.
1: त्यांच्या अभिप्रायावरून मुख्य विश्वकोशात योग्य त्या सुधारणा करता याव्यात हा मुख्य हेतू होता. यामुळे लेखक आणि संपादकांना त्यांच्या कार्याची निश्चित दिशा मिळते. या कार्यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, पंजाब, अगदी जपान, जर्मनी, डेन्मार्क यासारख्या परदेशातील दूतावासांचंही सहकार्य मिळालेलं आहे. उदाहरणार्थ या परिचय ग्रंथातील फिनलंड विषयाची नमुना नोंद जी आहे ती फिनिश दूतावासाच्या सहकार्यानं पूर्ण झालेली आहे. ज्या त्या प्रदेशातील तज्ज्ञ जेव्हा आपल्या संस्कृतीबद्दल लिहितात तेव्हा ते अधिक बिनचूक आणि मौलिक ठरतं.
0: सर, 1965 साली ह्या परिचय ग्रंथाबाबत कार्यवाही झाली तर या वाचक आणि विद्वानांचे अभिप्राय या काळामध्ये कसे घेतले गेले किंवा विश्वकोशाकडे कसे आले?
1: तर हे पत्ररूपाने अभिप्राय आलेले होते किंवा काही विविध नियतकालिकांमधूनही या पद्धतीच्या टीका वगैरे आलेल्या होत्या. तर खूप मोठ्या प्रमाणात हे अभिप्राय प्राप्त झालेले होते. टीका प्रतिटीका आलेल्या होत्या. त्या प्रतिटीकांची स्वतंत्र पुस्तिकाही केली गेली होती. ही पुस्तिका विश्वकोशात लेखन संपादन करणाऱ्या मंडळींसाठी खूप उपयोगाची ठरली. उदाहरण सांगायचं झालं तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून मेहेंद्रेंची प्रतिक्रिया आली होती. परिचय ग्रंथात खरोष्ठी लिपीचा उल्लेख करताना खरोष्ठी असा केला गेला होता, म्हणजे परिचय ग्रंथामध्ये तसा छापला गेला होता. तर त्यांनी ती चूक लक्षात आणून दिली आणि ती चूक नंतर दुरुस्त केली गेली. तसंच पुढे मेहेंद्रेंनी अजून एक प्रतिक्रिया दिली होती की अवेस्था भाषेच्या नोंदीविषयी पुनर्लेखनाचा सल्ला त्यांनी दिला होता आणि त्या पद्धतीने संपादक मंडळाने प्रत्यक्ष कोशामध्ये अवेस्था भाषेची नोंद पुनर्लेखन करून प्रकाशित केली. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया, सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रियांचा सकारात्मक विचारही विश्वकोशाने केला. काही विपर्यस्त स्वरूपाच्या टीकाही केल्या गेल्या होत्या. त्यांनाही त्या त्यावेळी संपादक मंडळाने योग्य ते उत्तरं दिलेली आहेत.
0: म्हणजे मराठीतल्या खरोष्ठी लिपीबाबतही उल्लेख आलेला आहे आणि अवेस्ता या भाषेविषयी देखील उल्लेख आलेला आहे. आणि सर, आता आपण म्हणताय तर विश्वकोश जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये अनेक गाजलेले आहेत आणि आपल्या मराठीमध्ये निर्मितीचा हा पहिल्यांदा त्या काळी व्यापक प्रयत्न झाला, तर मराठी विश्वकोशासमोर नक्कीच आव्हानं असतील तर ती कोणकोणती होती?
1: पाश्चात्य देशांमध्ये ब्रिटानिका, अमेरिकांना यासारखे विश्वकोश घडवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. तिथे ज्ञान विज्ञानाचा विकास दीर्घकाळ झाल्यामुळे त्यांची पारिभाषिक शब्दावली विकसित आणि रूढ झालेली आहे. आपल्याकडे मात्र चित्र वेगळं आहे. आपल्याकडे ज्ञान विज्ञानाचा विकास अद्याप मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे. त्यामुळे आपली पहिली आणि मूलभूत गरज ही नवी परिभाषा घडवणं आणि ती वाक्यात वापरून अर्थपूर्ण करणं ही होती. केवळ शब्दकोशात शब्द देऊन ते जिवंत होत नाहीत, तर ते विश्वकोशासारख्या लेखनात वापरले जातात तेव्हा त्यांना अर्थगणता प्राप्त होते. सुरुवातीला ही नवी परिभाषा कदाचित थोडी बोजड वाटू शकते, पण सातत्याने वापर केल्यानंतरच ही प्रवाही बनते. त्यामुळे नवी परिभाषा निर्माण करणं हेच मराठी विश्वकोशासमोरील सर्वात मोठं आव्हान होतं.
0: सर, 2 एप्रिल 1965 हा परिचय ग्रंथ प्रकाशित झाला असा आपण उल्लेख केलेला आहे, तर हे आव्हान त्या काळी पेलणं म्हणजे खूपच कठीण होतं कारण एवढी संपर्क साधनं त्या काळी नव्हती. तर विश्वकोशापुढे ही आव्हानं पेलण्यासाठी एक काहीतरी यंत्रणा त्यांनी राबवली असेल, तर ती काय होती आणि मार्गदर्शक खंड किंवा पुस्तिका त्या काळी काही तयार करण्यात आल्या होत्या का?
1: हो, हे आव्हान पेलण्यासाठी प्रत्यक्ष विश्वकोशाच्या मांडणी अगोदरच परिभाषा खंड प्रकाशित केलेला आहे. पारिभाषिक शब्दाच्या निर्मितीबाबत विश्वकोशाने अत्यंत चिकित्सक आणि सर्वसमावेशक धोरण स्वीकारलेलं आहे. पारिभाषिक शब्दांसाठी स्वतंत्र खंड निर्माण केलेला आहे. परिभाषा तयार करताना कोणत्याही एका कोशावर अवलंबून न राहता विविध अधिकृत स्रोतांचा आधार घेतलेला आहे. भारत सरकारचा पारिभाषिक शब्द संग्रह मुख्य आधार म्हणून वापरलेला आहे. तसेच काही विद्यापीठांनी तयार केलेल्या शब्दकोशांचं देखील सहाय्य घेतलेलं आहे. एकाच कोशाला सर्वस्वी मान्य न धरता गरजेनुसार शब्दांची निवड केलेली आहे. शब्दांची निवड करताना मराठी भाषेचं स्वरूप, प्रकृती लक्षात घेतलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरील एक वाक्यता राखून तो शब्द मराठीच्या प्रकृतीशी जुळतो की नाही याचा विचार केलेला आहे. मराठीत आधीपासूनच जे पारिभाषिक शब्द रूढ झालेले आहेत त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. काही इंग्रजी शब्द

0: ना मराठीत पर्यायी शब्द शोधण्याऐवजी ते अधिक स्पष्ट आणि रूढ असल्याने जसेच्या तसे ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा नटबोल्ट असे मराठीने स्वीकारलेले शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. विज्ञानाचा काटेकोरपणा जपताना भाषेचा जिवंतपणाही कमी होऊ दिलेला नाही.
1: सर, काही शब्द जे असतात ते अतिशय क्लिष्ट असतात आणि त्याचं रूपांतर करणं किंवा भाषांतर करणंही कठीण असतं, तर काही वेळेला दर्जा घसरण्याची देखील शक्यता निर्माण होते. मग अशा वेळेला विषयाचा दर्जा कमी होऊ न देता भाषा सोपी करणं कठीण असतं आणि विश्वकोशाने मग हा जो हेतू आहे हा कशा प्रकारे साध्य केला आहे याविषयी जरा सांगा.
0: विश्वकोशाची भाषा ही सर्वसामान्यांना समजेल अशी आहे.
1: हां,
0: काही क्लिष्ट, कठीण किंवा समजायला अवघड असले शब्द जाणीवपूर्वक टाळलेले आहेत. वाचकांना कोणताही विषय समजून घेताना भाषेचा अडथळा येऊ नये, विषय कोणताही असो तो शक्य तितक्या सोप्या आणि थेट भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वकोशात देण्यासाठी माहिती खूप असते पण ती मोजक्या आणि नेमक्या शब्दात मांडावी लागते.
1: बरोबर.
0: पालाळ, अनावश्यक विस्तार करणे टाळावे लागते. जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढीच आणि तीही प्रभावीपणे मांडण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे वाचकांचा वेळ वाचतो आणि त्यांना हवी असलेली माहिती पटकन मिळते. शिवाय मराठी विश्वकोशात पारिभाषिक शब्द अत्यंत अचूकपणे आणि योग्य संदर्भात वापरलेले आहेत. त्यामुळे वाचकांना विषय समजण्यास मदत होते आणि त्यांच्या शब्दसंग्रहातही भर पडते. विश्वकोशातील माहिती ही वस्तुनिष्ठ आणि पुराव्यावर आधारित असावी लागते. लेखकाने आपले स्वतःचे मत, भावना किंवा पूर्वग्रह यात मिसळता कामा नये. मराठी विश्वकोशाची भाषा ही तटस्थता पाळते, माहिती केवळ तथ्य म्हणून मांडते, त्यावर कोणतीही भाष्य करत नाही. त्यामुळे विश्वकोशाची विश्वासार्हता वाढते आणि वाचकांना अचूक माहिती मिळते.
1: हा आराखडा किंवा हे नियम त्यावेळेला तर्कतीर्थांनी एक घालून घेतले होते, त्यामुळे विश्वकोश तयार करायला सोपं गेलं किंवा एक दिशा मिळाली. मराठी विश्वकोश सर्व विषय संग्राहक किंवा आकार विल्हे स्वरूपाचा असावा असं एक विचार त्यामध्ये होता आणि हा विचार किंवा असं स्वरूप ठेवण्यामागे नेमका विचार काय होता आणि त्याची विषयावर रचना का केली आहे किंवा नाही याविषयी जरा आम्हाला सांगा.
0: परिचय ग्रंथामध्ये मराठी विश्वकोशाचं स्वरूप सांगितलेलं आहे. निरनिराळी शास्त्रे आणि कला एकमेकात इतकी मिसळलेली असतात की त्यांची विषयवार मांडणी करणं कठीण असतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी काटेकोरपणे विषयवार कोश रचना करणं अशक्य होतं. म्हणून सर्व विषय संग्राहक असंच स्वरूप योग्य ठरतं. सर्व विषय संग्राहक कोश रचनेतूनच हळूहळू विषयवार कोश उद्भवत असतात. शिवाय विषयवार रचलेल्या कोशामुळे सर्वसामान्य माणसांचा सर्व विषयांशी संबंध येत नाही. केवळ आपल्या विषयाचा कोश उघडून पाहणारा वाचक इतर विषयांपासून दूर राहतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सर्व ज्ञान क्षेत्रात शिरता यावे म्हणून सर्व विषय संग्राहक आणि आकार विल्हे अशा स्वरूपाची रचना निश्चित केली गेली होती.
1: हां, म्हणजे एक शब्द घेतला तर त्या शब्दाविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला विश्वकोशामधून मिळू शकते. उदाहरणार्थ संग्राम, संग्राम म्हटलं की त्याविषयीची संपूर्ण माहिती मिळू शकते. म्हणून मग ते विषयावर आणि करण्याऐवजी सर्व विषय संग्राहक असं त्यांनी स्वरूप ठेवण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला होता आणि तसाच आराखडा किंवा दिशा दिली होती. आता मराठी विश्वकोश हा जो आहे हा ज्ञानाचा महासागर आहे, पण या महासागरातल्या माहितीची मांडणी करताना विषयाला कशी जागा दिली गेली आणि त्यामागे काही गणित असतं का याविषयी जरा थोडक्यात सांगा.
0: अशा विश्वकोशाचं काम सुरू करण्यापूर्वी संपादकांना एक महत्वाचं गणित मांडावं लागतं. हां, ते म्हणजे विषयवार पृष्ठसंख्या निश्चिती. जर हे नियोजन केलं नाही तर महत्वाचे विषय त्रोटक राहतील आणि कमी महत्वाच्या विषयांना अनावश्यक विस्तार होईल. कोशात प्रमाणबद्धता राखण्यासाठी ही विभागणी गरजेची असते, मात्र पृष्ठसंख्या ठरवण्याची कोणतीही सर्वमान्य अशी एकच शास्त्रीय पद्धत नाही. हा निर्णय प्रामुख्याने दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक, आपल्याकडे उपलब्ध असलेली पृष्ठसंख्या आणि दोन, आपला जो लक्ष वाचक आहे तो. उदाहरणार्थ मराठी विश्वकोश प्रामुख्याने मराठी वाचकांसाठी आहे, त्यामुळे इतिहास या विषयासाठी निश्चित केलेली 900 पानांपैकी 400 पाने भारतीय इतिहासाला आणि त्यातही 100 पाने महाराष्ट्राच्या इतिहासाला देणे हा निर्णय मराठी वाचकांची गरज ओळखून घेतलेला असतो. यात थोडा वैयक्तिक दृष्टिकोन असला तरी तो वाचकांच्या हिताचा असतो. हा परिचय ग्रंथ विश्वकोश निर्मिती मंडळाच्या www.मराठीविश्वकोश.org आणि www.विश्वकोश.मराठी.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
1: मराठी विश्वकोश निर्माण होण्याआधी मराठी विश्वकोशाचा हा जो परिचय

0: ग्रंथ तयार करण्यात आला त्याविषयी आपण आम्हाला खूप छान माहिती सांगितली. सागर शंकर सर, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपण आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, त्यावर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com यावर आपण आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा याविषयी कळवू शकतात. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन वक्ते आणि नवीन विषय यासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: आयोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळची 7:40 झालीत. ऐकूयात काही निवेदनं.
2: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
3: मार्गदर्शनपर विशेष मालिका
2: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स
3: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
2: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
3: सकाळी 9:15.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
6: सीट बेल्टचा वापर कराल, आरामात कार चालवाल,
7: भरधाव वेगात वाहन चालवाल, नाक मुलाचा जीव गमवाल,
8: वाहन वेगाने चालवू नका, जीव धोक्यात घालू नका,
6: सीट बेल्ट लावा, कार चालवा, कार प्रवासातला वेळ मजेत घालवा,
8: फुलांसारखी लहान मुलं
7: रिक्षात बसवा समजून फुलं,
6: सीट बेल्टचा वापर नियमित, कारचा प्रवास नेहमीच सुरक्षित,
7: रिक्षातल्या मुलांची संख्या वाढवाल तुम्हीच अपघाताला आमंत्रण द्याल,
8: रिक्षात मुलांना कोंबू नका, अपघात ओढून घेऊ नका,
7: एका मागून एक वाहन चालवा, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवा,
6: सीट बेल्टचा वापर करा, कार प्रवास सुरक्षित करा,
7: बेपरवाईनं वाहन चालवाल एका क्षणात वर जाल,
6: वाहनावर मोबाईलवर बोलू नका, अपघाताला निमंत्रण देऊ नका,
7: वाहनांचं सर्व्हिसिंग वेळेत कराल
8: आपोआप प्रदूषण कमी कराल.
9: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
10: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
9: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: 100° 1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:45 वाजतात. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य.
1: श्रोते हो नमस्कार. हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात मी किरण ढाळे आपलं स्वागत करतो. दर रविवारी या कार्यक्रमात अहिल्यानगरच्या स्वास्थ्य हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी आपण संवाद साधत असतो. आजही आपण असेच आपल्या मनातले दोन प्रश्न पाठक सरांना विचारणार आहोत.
2: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण ढाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
1: सर, हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
3: नमस्कार.
1: सर, आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न आहे की हृदय विकाराच्या झटक्यानंतर काही रुग्णांना बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो आणि बायपास म्हटलं की संपूर्ण कुटुंब हादरून जातं. खरंच बायपास शस्त्रक्रिया इतकी धोकादायक आहे का?
3: कसं आहे किरण, की हा जो समाजामध्ये बायपास शस्त्रक्रियेबद्दल जी भीती उत्पन्न झालेली आहे, तर ती भीती का उत्पन्न झाली? कारण बायपासचं जे तंत्रज्ञान होतं ते 1980 भारतामध्ये बायपास सर्जरी ही कॉमनली व्हायला लागली, पण तेव्हा तंत्रज्ञान एवढं सबळ नव्हतं, विकसित नव्हतं, त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स खूप होते. पण आता एकतर बायपास सर्जरी करण्याचं तंत्रज्ञान पण खूप सुधारलेलं आहे. हार्ट पूर्णपणे बंद न करता, ज्याला आपण बीटिंग हार्ट बायपास सर्जरी असं म्हणतो, त्याही पद्धतीने बायपास सर्जरी केली जाते. बायपास सर्जरी करताना जे काही धोके असतात ते त्यामुळे डेफिनेटली कमी होतात. बायपास सर्जरी नंतर मिळणारी जी इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजे आयसीयू मधली जी ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दल सुद्धा खूप प्रगती झालेली आहे, आणि त्याच्यामुळे रुग्ण एकदा बायपास सर्जरी झाली की त्याच्यानंतर त्याची इम्प्रूव्हमेंट स्मूथली होण्यासाठी त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. त्यामुळे बायपास सर्जरीतली रिस्क आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. म्हणजे आता आपण म्हणू शकतो की समजा 100 रुग्णांची बायपास सर्जरी झाली तर त्यातल्या रिस्क टू लाईफ असं म्हणलं तर ते 2% रुग्णांना असते.
1: बरोबर, म्हणजे 98%
3: शस्त्रक्रिया या यशस्वी होतात बायपास सर्जरी. बरोबर. आणि ही रिस्क काही प्रत्येक रुग्णासाठी सारखी नसते, म्हणजे त्याला एक स्पेक्ट्रम आपण ज्याला म्हणतो की एका जर मापदंड आपण ठरवले तर समजा एखादा पेशंट असा धर की ज्याचं हृदयाचं पंपिंगचं काम 20% आहे, किडनीचं कामही 50% चालू आहे, नंतर तो खूप सिगरेट ओढत होता म्हणून फुफ्फुसं पण खूप डॅमेज झालेली आहे, अशा पेशंटवर बायपास सर्जरी करण्याची रिस्क खूप जास्त आहे.
1: बरोबर.
3: पण जर असा एखादा रुग्ण असला की ज्याचं हृदयाचं पंपिंगचं काम चांगलं आहे, ज्याला बाकी कोमॉर्बिडिटीज म्हणजे दुसरा कुठलाही आजार नाही, म्हणजे किडनीचा आजार नाही, फुफ्फुसाचा आजार नाही, नंतर त्याचा मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा साबूत आहे, अशा रुग्णांवरती शस्त्रक्रिया करणं त्याच्यामध्ये रिस्क खूप कमी असते.
1: बरोबर.
3: त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक रुग्णाने बायपास सर्जरीचं नाव ऐकताच घाबरून जाणं हे गरजेचं नाही. बायपास सर्जरी ही चांगली ट्रीटमेंट आहे आणि आता ती भरपूर सेफ पण झालेली आहे. दुसरा एक तुला मी भाग सांगू इच्छितो की आता इव्हन अँजिओप्लास्टीचं तंत्रज्ञान हे इतकं विकसित झालेलं आहे की बायपास सर्जरी करण्याची गरजच दिवसेंदिवस कमी होत चालली. म्हणजे आमच्या प्रॅक्टिसमध्ये पण आम्ही असे भरपूर रुग्ण बघतो की 10-15 वर्षापूर्वी या रुग्णांना 100% आम्ही बायपास सर्जरीसाठी पाठवायचो. आता त्या पेशंटना आम्ही अँजिओप्लास्टीच करतो आणि ज्याचे रिझल्ट सुद्धा अतिशय चांगले असतात. त्याच्यामुळे जे विकसित होणारं तंत्रज्ञान आहे त्या बरोबरच हे बायपास सर्जरी आणि अँजिओप्लास्टीचे ऍप्लिकेशन ही खूप प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे पेशंटना एक चांगलं जीवन देण्यासाठी आपण त्याचा अतिशय यशस्वी वापर करू शकतो.
1: मला वाटतं श्रोत्यांनी

0: मनामध्ये बायपास किंवा अँजिओप्लास्टीबद्दलची जी भीती एक प्रकारची आहे ती नक्कीच डॉक्टरांच्या या उत्तरामुळे गेली असेल.
1: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
0: सर, बायपास सर्जरीचा प्रश्न मी तुम्हाला विचारला, पण त्याबरोबर की मार्केटमध्ये बायपासला पर्याय अशा प्रकारच्या जाहिराती दिसून येतात, की त्या नेमक्या पद्धती काय असतात किंवा त्यामुळे खरंच बायपास टाळता येते का, यामध्ये आपल्याला काय वाटतं?
2: किरण, मी अगदी म्हणजे भरपूर रुग्ण हा प्रश्न विचारतात. काही रुग्ण तर कात्रणं घेऊन येतात. बऱ्याच अशा ट्रीटमेंट असतात की सलाईन मधनं काहीतरी औषध सोडतात आणि मग ब्लॉकेजेस काढतात वगैरे वगैरे या टाईपच्या ट्रीटमेंट. मी तर त्या रुग्णांना सांगतो की जर कोणी एखाद्या व्यक्तीनी जर बायपास टाळण्यासाठी काही तंत्रज्ञान जर त्यांनी डेव्हलप केलं तर त्याला त्या वर्षीचं मेडिसिन मधलं नोबेल प्राइज मिळेल. कारण जगभरात इतके लोक बायपास सर्जरी करून घेत आहेत आणि त्याच्यामध्ये इतके पैसे खर्च होत आहेत की जर हे सगळंच टाळता येण्यासारखं असेल तर तो एक जगातला सगळ्यात मोठा शोध ठरेल.
0: बरोबर.
2: पण तसं होत नाही, कारण हे जे काही तंत्रज्ञान किंवा हे जे मार्केट केलं जातं ते तंत्रज्ञान हे फेल झालेलं तंत्रज्ञान आहे. हे ट्राय केलं गेलेलं आहे अमेरिकेत, ऑलरेडी ट्राय केलं गेलेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसलेले आहेत, त्याचा उपयोग होत नाही हे दिसलेलं आहे. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा कुठेही उपयोग होत नाही. म्हणजे मी नेहमी पेशंटना सांगतो की अरे बाबा, आम्ही एवढं कॅथलॅब इन्स्टॉल करतो, त्याच्यामध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करतो, किंवा बायपास सर्जरी करण्यासाठी मोठं थिएटर लागतं, 10-12 लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ड असतात. ती जी ट्रीटमेंट जे सोशल मीडियावर पब्लिश केली जाते ती 10x10 रूम मध्ये देता येते. जर त्याच्यामध्ये खरंच शास्त्रीय काही तथ्य असतं तर आम्हीच केलं असतं ना ते.
0: हो, हो, हो.
2: मग ह्याच्यासाठी दुसऱ्या कोणाची वाट थोडी बघितली असते. त्याच्यामुळे जे सत्य आहे शास्त्रीय दृष्ट्या त्याच्यावरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण शास्त्र म्हणजे आता उदाहरणार्थ की न्यूटनला वरनं खाली सफरचंद पडताना दिसलं आणि त्यांनी गुरुत्वाकर्षण शोधून काढलं, म्हणून प्रत्येकाने गुरुत्वाकर्षणावर आज त्याच्याबद्दल की खरंय का हे खरंय का नाही त्याचं काही दुसरं काही एक्सप्लेनेशन असेल का असा विचार करणं हे वेडेपणाचं ठरेल. त्यामुळे शास्त्रीय दृष्ट्या जी खरी आणि व्यवस्थित योग्य गोष्ट आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यानुसार जर आपण गेलो तर आपला ऍक्सिडेंट होण्याचा चान्स हा कमी होत जाईल. नाहीतर प्रत्येक वेळेस आपण अशास्त्रीय गोष्टींचा जर विचार करत गेलो तर आपला ऍक्सिडेंट होण्याचा चान्स हा वाढत जाणार.
0: सर, सध्याचं जे युग आहे ते ताण तणावाचं युग आहे. अनेक प्रकारचे ताण माणसाला आहेत, कौटुंबिक कलहाचे ताण असतील, सोशल मीडियाचे वेगळा एक ताण आता आलेला आहे, जॉबवरचं ताण असेल, तर हा जो ताण आहे, तणाव आहे, स्ट्रेस आहे, तो हृदयविकारावर परिणाम करतो का?
2: अतिशय समर्पक असा प्रश्न आहे किरण तुझा. तर ताणाचा हृदयविकाराशी अतिशय जवळचा आणि डेंजरस संबंध आहे. एक उदाहरण देतो तुला की जेव्हा जेव्हा आपल्याला ताण येतो त्या त्या वेळेला शरीरामध्ये ते ॲड्रेनालिन नावाचं केमिकल हे तयार होतं. ते वाढल्यामुळे शरीरात हृदयाची गती वाढते, ब्लड प्रेशर वाढतं. हे केमिकल शरीरात काय करतं, एक हृदयाची गती वाढवतं, दोन ब्लड प्रेशर वाढवतं, तीन हृदयामधलं इन्सुलिनचं सिक्रिशन वाढवतं आणि ज्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो, पर्यायाने त्याचं पर्यावसन हे डायबिटीसमध्ये होतं. त्याच्यामुळे जेवढा ताणतणाव जास्त आहे तेवढं हृदयाला झीज जास्त होण्याचं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे शरीरावरती जे दुष्परिणाम होत आहेत ते जरी त्या दिवशी त्या पेशंटला दिसले नाही तरी जेव्हा हा ताण क्रॉनिक होतो म्हणजे हा वर्ष 2 वर्ष 10 वर्ष 5 वर्ष चालतो त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. आता ताण कमी करणं शक्य आहे, टाळणं बऱ्याच वेळा अवघड आहे. कारण जसं आपण म्हणतो की भांड्याला भांडं लागणारच, त्यामुळे आपण जेव्हा समाजामध्ये आहे ते कुटुंब असो, तुमचं प्रोफेशनल स्पेस असो, कुठेतरी तुम्हाला हा ताण येणारच. त्यामुळे ह्या ताणाचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम कसा होणार नाही ह्याच्याकडे मला असं वाटतं प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे. काही प्रकारचे व्यायाम असे आहेत की ज्याच्यामध्ये हा ताण हा सकारात्मक दृष्ट्या शरीराने घेणं आणि त्याच्या शरीरावर दुष्परिणाम न होणं, फक्त फायदा होणं, असा ज्या पद्धतीने आपण विचार करू शकतो. सो ताणाचा सुद्धा उपयोग हा सकारात्मक दृष्ट्या शरीराने करावा ह्याच्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम यासारख्या जर गोष्टी प्रत्येकाने

0: केल्या तर ताणावाचा शरीरावर दुष्परिणाम होणार नाही. या प्रकारे सकारात्मक जर ताणाचा आपण जर वापर करू शकलो तर मला असं वाटतं दॅट इज द बेस्ट केस सिनेरिओ. आणि त्या पद्धतीचा वापर करण्यासाठी आय एम अ स्ट्रॉंग बिलिव्हर मेडिटेशन प्राणायाम यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अतिशय चांगला फायदा होतो.
1: श्रोते हो, आपल्या प्रश्नांची उत्तरं आणि शंका ज्या मनात आपल्याला आलेल्या असतात किंवा जे काही बाहेर चाललेलं आहे आपल्यावर जो जाहिरातींचा भडीमार होतो त्याचीही उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. अशाच प्रश्नांची उत्तरं आपण हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात घेत राहणार आहोत दर रविवारी. श्रोते हो, आपल्याला हृदय विकारासंबंधित काही समस्या असतील तर अहिल्यानगरच्या लालटाकी रोडवर असलेल्या स्वास्थ्य हॉस्पिटलशी जरूर संपर्क साधा. डॉक्टर अभिजित पाठक तिथं पूर्ण वेळ उपलब्ध असतात. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला ऍडव्हाइस पब्लिसिटी यांनी. या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअप द्वारे जरूर कळवा. संपर्क किरण डहाळे, मोबाईल 820-888-34-77. मोबाईल नंबर पुन्हा एकदा 820-888-34-77.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळची 7:55 होत आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84-165.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 02-241-235-3515.
6: मोबाईल 960-44-988-36.
8: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
2: श्रोते हो, हे एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 28 जून म्हणजेच आज आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 जो हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होत असतो तो प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यायची आहे.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम। ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
1: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून।
0: नमस्कार अहिल्यानगर, रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
1: शब्द तरंग,
0: स्नेह संवाद, आहार विहार,
1: अर्थ जगत,
0: सखी विशेष, आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी।

0: आणि उद्योग जगत अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
1: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
0: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र कार्यक्रमांची मेजवाणी आपल्यासाठी घेऊन आलेले. आज जरूर ऐका आपण कार्यक्रम नमस्कार अहिल्यानगर. ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सियाचिन तक पहुंची बिजली पत्र ने इसे बुनियादी ढांचे और स्थानीय विकास के मोर्चे पर मील का पत्थर बताते हुए लिखा है कि इससे सेना और सुरक्षा बलों को मिलेगी बड़ी ताकत। राजधानी दिल्ली में शनिवार को भीषण गर्मी और उमस पर हिंदुस्तान कहता है 51 डिग्री सेल्सियस तापमान जैसी तपिश महसूस हुई। दैनिक भास्कर की खास खबर है इस साल रिकॉर्ड तोड़ गर्मी के बीच बाजारों में छाछ लस्सी अपना बाजार मजबूती से बना रहे हैं। पत्र कहता है अब कोल्ड ड्रिंक्स पीछे छाछ और लस्सी की बिक्री में चौगुनी वृद्धि।
1: अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशल्स के राष्ट्रपति पैट्रिक हरमाइनी के साथ वार्ता करेंगे। वे सेशल्स की नेशनल असेंबली को संबोधित करेंगे और भारतीय समुदाय के लोगों से भी बातचीत करेंगे। प्रधानमंत्री आज सुबह 11 बजे आकाशवाणी पर मन की बात कार्यक्रम में अपने विचार साझा करेंगे। विदेश मंत्रालय ने भारतीय नागरिकों को सभी आवश्यक दस्तावेजों के साथ ही कैलाश मानसरोवर की यात्रा करने की सलाह दी। अमरीकी सेना ने लगातार दूसरे दिन ईरान के कई ठिकानों पर हमले किए और किदांबी श्रीकांत अमरीकी ओपन बैडमिंटन के पुरुष सिंगल्स के फाइनल में पहुंचे। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: शंभरांश एक मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो सकाळचे 8:15 वाजलेत। सकाळच्या या प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही।
3: श्रोते हो नमस्कार। मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं स्वागत करतो। या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद यांच्याशी। किडनी मूत्रविकार आणि इतर अनेक किडनीचे विकार या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला डॉक्टर आनंद काशिद या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहेत। सर, आजच्या भागात हे सांगा की नकळत लघवी होते बऱ्याच जणांना, युरिन इनकॉन्टिनन्स असं म्हणतात त्याला, तर काय कारण असावीत या गोष्टीची?
4: इनकॉन्टिनन्स ऍक्च्युली खूप मोठा टर्म आहे आणि त्याचे कारण खूप आहेत। रोजच्या उपडीमध्ये खूप सारे पेशंट येतात, खास करून महिला येतात
3: बर,
4: ज्यांना हे इनकॉन्टिनन्स असतो, म्हणजे त्यांना युरिन थांबवता येत नाही किंवा खूप पटकन वॉशरूमला पळावं लागतं किंवा कधी कधी जाता जाताच होऊन जाते।
3: ओके,
4: हा प्रॉब्लेम आहे। तर त्याचे काही कारण वगैरे शोधावं लागतात आणि मग त्याचे ट्रीटमेंट केलं तर ते सगळे नीट होऊन जातात। युरिन इन्फेक्शन हे एक कारण आहे साधं सोपं, डायबेटिक पेशंटला पण असं होतं, हे पण साधं सोपं कारण आहे।
3: बरोबर।
4: तर त्यांना मेडिसिन वगैरे देऊन किंवा लाईफस्टाईल मॉडिफाय करून ते एकदम बरे होऊ शकतात। असे खूप सारे पेशंट आहेत जे एकदम बरे झालेले आहेत।
3: अच्छा।
4: मागे एक अशी गृहिणी आली होती, म्हणजे त्यांना मागच्या 6-7 वर्षापासून हा प्रॉब्लेम होता।
3: बर।
4: पण त्यांनी कोणालाच सांगितलं नाही, डॉक्टरला तर भेटलेच नाहीत आणि प्रॉब्ली इलाज वाटते म्हणून पण ते कोणाला भेटायला गेले नाही मदत घ्यायला। पण असंच माझ्या एका दुसऱ्या पेशंटनी त्यांना सांगितलं म्हणून ते जबरदस्ती घेऊन आले।
3: अच्छा।
4: तर आम्ही बघितलं की त्यांना काही प्रॉब्लेम आहे का नाही, सगळं का होतंय, तर असं काही डायबिटीज नव्हतं, बाकी काही स्पेसिफिक प्रॉब्लेम नव्हते। तर त्यांना 1-2 महिने मेडिसिन दिल्यानंतर ते एकदम बरे झाले होते। तर ते एवढे खुश झाले कारण एवढे वर्ष युरिन इनकॉन्टिनन्स होते म्हणजे काय की मग कपड्याचा वास येतो लघवीचा, मग घरात राहताय म्हटल्यानंतर घरचे लोक पण तुमच्यापासून थोडेफार अंतर ठेवतात, तुम्हाला बाहेर फंक्शनला वगैरे जाता येत नाही, तुम्ही स्वतः अवॉइड करतात लग्नात वगैरे नको जायला म्हणून,
5: मानसिक ताण तेवढा वाढत जातो।
4: हा, असं वाढतं, मग तुम्ही एकलकोंडे होत जातात आपोआपच। कधी कधी काही लोकांचे तर लहान लहान मुलं असतात ते पण जवळ येत नाहीत, जे की ऑब्विस आहे। तर असे मनावर पण खूप परिणाम होतो आणि ते साध्या गोळ्यांनी नीट होऊ शकतो।
3: ओके।
4: फक्त ती पुढे येऊन एक पाऊल पुढे टाकून ती मदत घ्यायची तयारी पाहिजे। अजून एक इंटरेस्टिंग केस होती, 18 वर्षाची मुलगी होती, तिला जन्मापासून इनकॉन्टिनन्स होतं। आता ही केस वेगळी आहे, जसं मी म्हटलं ना की इनकॉन्टिनन्सचे खूप कारण आहेत, तर ते काय आहेत ते शोधून मग त्याच्यावर अचूक उपाय करायला पाहिजे। तर तिला जन्मापासूनच इनकॉन्टिनन्स होतं। आता लहान बाळ आहे 1-2-3-7 वर्षापर्यंत पण इनकॉन्टिनन्स आपण म्हणतो की ठीक आहे होत असं, पण मला आश्चर्य वाटलं की त्यांनी 18 इनकॉन्टिनन्स सहन केलं म्हणण्यापेक्षा मॅनेज कसं केलं असेल त्या मुलीने माहित नाही।
3: खरं,
4: कारण एक तर ती मुलगी आणि ती शाळा पण करत होती, नंतर कॉलेज तिने केलं नाही कारण ह्याच कारणामुळे। तर ती आली तर आम्ही इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर हे कळलं की ती जी जन्मताच जी किडनी पासून मूत्र नलिका येते ती लघवीच्या पिशवीत नव्हती, ती बाहेर जाणाऱ्या मूत्रमार्गामध्ये होती, म्हणून लघवीच्या पिशवीत ते साठत नव्हतं, डायरेक्ट बाहेर येत होतं।
3: अच्छा।
4: आता हे डायग्नोज करायला पण खूप अवघड गेलं ऍक्च्युली, कारण सोनोग्राफीमध्ये कळत नाही। असे तर तिचे सोनोग्राफी वगैरे झाले होते भरपूर, ती गंगापूर साईडची होती,

0: तर तिने भरपूर डॉक्टरांना भेटले होते, बरंच काय काय झालं होतं. पण
1: बर
0: ऍक्च्युली असे केसेस डायग्नोसिस होणंच खूप अवघड
2: आहे.
0: म्हणजे आम्ही पण सिटी स्कॅन करून डायग्नोस करतो, मी पण सिटी स्कॅन करायला सांगितलं तर त्याच्यात डायग्नोसिस नाही नव्हतं झालं.
1: बर
0: पण मग त्याच्यात काही डिलेड इमेजेस म्हणून एक वेगळं सिक्वेन्स घ्यावं लागतं सिटी स्कॅन मध्ये. हे आता मला माहित होतं काय बघायचं म्हणून मी स्पेसिफिकली सांगितलं की हे करा.
1: बरोबर.
0: आणि मग आता मी आणि ते सिटी स्कॅनचे डॉक्टर मिळून हे ठरवलं की नाही नाही आपल्याला हे बघायचं म्हणून ते शोधता आलं.
1: अच्छा.
0: नाही तर ते खूप अवघड होतं. आणि मग तिचं ऑपरेशन करून त्याचं जे लोकेशन चुकीचं होतं जन्मताच त्याचं लोकेशन करेक्शन केलं आणि मग ती नीट झाली. म्हणजे तिचं इनकॉन्टिनन्स बंद झालं. हे तिच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे नाहीतर ती 18 वर्षाच्या पुढे तर तिचं लाईफ काय असलं असतं विथ ऑल दिस इनकॉन्टिनन्स. पण ती एकदमच खुश होती कारण तिने आयुष्यात ती ड्राय राहिली नव्हती. म्हणजे
1: हो ना,
0: आयुष्यभर ती ओलीच असायची. विचार करा म्हणजे एखाद्याचं आयुष्य कसं असेल.
1: हर्ष होते हो, हे होते मॅककेअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशीत. आपल्याला सुद्धा काही किडनी संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅककेअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
3: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही ऐकलात. सकाळची 8:20 झाली आहेत. आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताचा अगदी काही क्षणातच.
4: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
5: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
6: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
4: पण कुठे?
6: मॅककेअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
3: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमास सुरुवातीला उदयराज गोडबोले यांच्या स्वरात प्रल्हाद केशव आत्रे यांची ही रचना, संगीतकार वसंत देसाई, आणि नाटक आहे प्रीती संगम.

उदयराज गोडबोले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रल्हाद केशव अत्रे यांचं पद आपण ऐकलत. संगीतकार होते वसंत देसाई आणि नाटक होतं प्रीती संगम.

0: उदयराज गोडबोले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रल्हाद केशव अत्रे यांचं पद आपण ऐकलत. संगीतकार होते वसंत देसाई आणि नाटक होतं प्रीती संगम.
1: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
4: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: काय झालं?
6: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
5: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
6: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
6: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
6: आणि फोन नंबर?
5: 93-72-99-29-36.
6: 93-72-99-29-36.
0: श्रोते हो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी जयमाला शिलेदार यांच्या स्वरात सुवर्णतुला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं हे पद.

जयमला शिलेदार यांच्या स्वरात सुवर्णतुला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पदार्पण ऐकलं आणि या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसार

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 वर किमान 68,900 लोक बेपत्ता. आणि गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. सेशल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान रोश कैमान इथे होणाऱ्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलांचं एक पथक आणि भारतीय नौदलाची दोन जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. सेशल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना संपूर्ण प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंकडून खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून यात्रा सुरू असताना मदतीसाठी विनंती प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयानं हा सल्ला जारी केला आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रा करणाऱ्या काही भारतीय नागरिकांनी चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रवेश परवाना आणि व्हिसा न घेता नेपाळमध्ये प्रवास केला असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परिणामी अनेक यात्रेकरू अडकून पडले असून त्यांनी मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. आवश्यक परवानगी मिळण्याची अपेक्षा धरून प्रवास केल्यामुळे प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात असं सांगत यात्रेकरूंनी प्रवासी कागदपत्रांशिवाय यात्रा सुरूच करू नये असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. यात्रेला जाण्यापूर्वी आपले वाहतूकदार रीतसर नोंदणीकृत आणि अधिकृत आहेत ना हे पडताळून पाहण्याचं आवाहनही सर्व यात्रेकरूंना केलं आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं आरोग्य सेवेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुलभ परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेनं देश वाटचाल करत आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. एका खासगी प्रसारमाध्यमाच्या डॉक्टर्स डे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना त्यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजना सुरक्षितता योजनांपैकी एक असल्याचं अधोरेखित केलं. या योजनेअंतर्गत सुमारे 62 कोटी लोकांना संरक्षण दिलं जात असून ती कुटुंबांना आर्थिक संरक्षणासह वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या भूकंपांमुळे मृतांची संख्या आता 1430 वर पोहोचली आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाला तडाखा देणाऱ्या 7.5

दोन आणि 7.5 रिक्टर तीव्रतेच्या सलग दोन भूकंपांनंतर बचाव कार्य सुरू असतानाच ही ताजी आकडेवारी हाती आली आहे. किमान 68,900 लोक बेपत्ता असल्याची माहिती संबंधित कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान काल संध्याकाळी 7 सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात 6.2 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. भारत, पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान याशिवाय दिल्ली एनसीआर, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हरियाणासह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ संजय कुमार प्रजापती यांनी हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून यामुळे फारसं नुकसान होण्याची शक्यता नसल्याचं आकाशवाणीला सांगितलं. अल्पकाळ टिकलेल्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लष्करानं सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. शुक्रवारी एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या लष्करी विमानांनी इराणची लष्करी पाळत ठेवण्याची यंत्रणा, दळणवळण प्रणाली, हवाई संरक्षण केंद्र, ड्रोन साठवणूक केंद्र आणि सुरुंग पेरण्याची क्षमता असलेल्या यंत्रणांना लक्ष्य केल्याची माहिती US सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे दिली आहे. सुरक्षिततेच्या अनिवार्य नियमांचं पालन न करणाऱ्या शिकवणी वर्गांना दिल्लीत यापुढे कामकाज करण्याची परवानगी दिली जाणार नाही असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिला आहे. एका व्हिडिओ संदेशात गुप्ता यांनी सांगितलं की अधिक कडक देखरेख, वाढीव उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांची अधिक चांगली सुरक्षितता निश्चित करण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच एक भक्कम नियामक कायदा आणणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. नियोजित TET परीक्षेच्या आदल्या दिवशी भिवंडी पोलिसांनी या प्रकरणामधील 3 संशयित सदस्यांना अटक करून प्रश्नपत्रिका फुटीचा मोठा कट उधळून लावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन, समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. ICC महिला T20 विश्वचषकात आज लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर गट अ मधील आपल्या अखेरच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आतापर्यंत खेळलेल्या 4 सामने जिंकले असून भारत गट अ च्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं 4 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी अद्याप एकही सामना न हरलेल्या ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट भारतासमोर आहे. गोव्याचा 14 आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ हा बोस्निया आणि हर्जे गोविना इथल्या सारायेवो GM मिक्स स्पर्धेत आपला 3रा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करून भारताचा 96 बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. फिफा विश्वचषकात आज सकाळी अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या गट एल मधील सामन्यात इंग्लंडनं पनामाचा 2-0 असा पराभव केला. जूड बेलिंगहॅम आणि हॅरी केन यांनी प्रत्येकी 1 गोल केला आणि या विजयासह इंग्लंडनं गट एल मध्ये अव्वल स्थान निश्चित केलं. आज आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 दिवस बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुडुच्चेरी, कराईकल, तेलंगण, विदर्भ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उद्यापर्यंत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा अंदाजही व्यक्त

0: करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 वर. किमान 68,900 लोक बेपत्ता. आणि गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाज ठरला भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एकमेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत बालमेळा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: नमस्कार मंडळी, मी जान्हवीश्वर गायकवाड
1: आणि मी विद्या सुरेश जाधव.
0: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी, तालुका रावरी, जिल्हा अहमदनगर. आणि आम्ही सादर करणार आहोत एक मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी नाटुकली. स्वराज्य संकल्प शहाजीराजाच्या कल्पनेतून, जिच्या सोनेरी कुशीतून हिंदवी स्वराज्य उगवले, अशा राजमाता जिजाऊंच्या आशीर्वादातून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांच्या बलिदानाने पावन झालेली ही भूमी ही आपली महाराष्ट्र भूमी.
1: या भूमीने अनेक नररत्नांना, जिजाऊ सावित्रीच्या लेकींना जन्म दिला.
0: अनेक थोर साधू संतांच्या, विचारवंतांच्या विचारावर दष्ट पुष्ट झालेली ही भूमी.
1: राकट कणखर दगडांच्या देशा अशी ओळख असणारी ही भूमी.
0: नाजूक कोमल फुलांची ही भूमी.
1: दक्षिण गंगा, गोदावरी, प्रवरा, भीमा, कृष्ण, कोयना, मुळा मुठाच्या पाण्याने सुजलाम सुफलाम झालेली ही भूमी.
0: अशाच या भूमीतील हा आपला ऐतिहासिक अहमदनगर जिल्हा.
1: 500 वर्षाचा ज्ञात इतिहास असणारा आणि आपल्या गतवैभवाच्या खुणा अंगावर बाळगणारा.
0: याच जिल्ह्यातील मुळा नदीच्या पाण्यावर उभे राहिलेले मुळा धरण
1: आणि या धरणाचे ज्ञानेश्वर सागर जलाशयाच्या पाण्यावर पोहोचलेला समृद्ध झालेला राहुरी तालुका.
0: या तालुक्याच्या ठिकाणापासून दूर असणारी
1: ही आमची गोपाळवाडी. साधी, भोळी, गोर, गरीब शेतकऱ्यांची, पशुपालकांची
0: आणि साधू संतांच्या शिकवणीवर, सांगितलेल्या मार्गावर चालणारी कामकरी कष्टकऱ्यांची वस्ती.
1: आम्ही नातं सांगतो थेट भगवान श्रीकृष्णाच्या यादव कुळाशी.
0: म्हणूनच आमचा मार्ग आहे भक्ती मार्ग
1: आणि विचार आहे आधुनिक.
0: आम्ही हरिनाम सप्ताह साजरा करतो
1: आणि ग्राम स्वच्छता अभियानही राबवतो.
0: आम्ही संतांच्या विचारांचे पालन करतो
1: आणि त्या विचारांना आधुनिकतेची जोडही देतो.
0: आम्ही गोकुळाष्टमी साजरी करतो
1: आणि आम्ही शिक्षण पर्यावरण याचा जागरही मानतो.
0: तर हाच जागर पहिला आपण थेट जाऊयात आमच्या गोपाळवाडीत.
1: जानू, अगं तिथं बघ, त्या हुसाबाईच्या घरून कसलं तरी आवाज येतोय.
0: सासू सुनेचे कसले तरी भांडण दिसतय.
1: चल बरं पाहू तरी काय हे नेमकं भांडण.
0: चल.
2: याला म्हणतात काना मागून आली आणि तिखट झाली.
1: हो खरंय, पण एका हाताने टाळी वाजत नाही म्हणलं सासूबाई.
2: बोल बाई, काय वाटेल ते बोल, पण करावे तसे भरावे हे लक्षात ठेव.
1: हो तर मला चांगलेच ठाऊक आहे. हो पण कर नाही त्याला डर कशाला.
2: खरंय बाई, कोळसा उघडावा तितका काळाच.
1: काय करता सासूबाई, आली या भोगासी असावे सादर.
2: जुने लोक उगास म्हणायचे का, अडला हरी गाढवाची पाय धरी.
1: तुमच्या सोबत बोलणे म्हणजे इकडे आठ तिकडे विहीर.
2: येईल बाई तुझी वेळ येईल. हो जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे.
1: तुमचं बोलणं म्हणजे ना सासूबाई चोर सोडून संन्याशी.

0: त्याच्या फाशी. सगळं सुख हात जोडून असताना तुझं हे वागणं पाहून गाढवाला गुळाची चव काय म्हणावं वाटतं मला.
1: तुम्ही मोठे आहात, तुम्ही काहीही म्हणा, पण गरजवंताला अक्कल नसते हेच खरं.
0: सुन बाई, असं बोलणं म्हणजे उचलली जीभ लावली टाळाला.
1: तुम्हीच गुरु आहात सासूबाई, तेव्हा गुरुची विद्या गुरुला फळली.
0: जरा जास्तच बोलते सुनबाई, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
1: तुमचं बोलणं म्हणजे बोलाचाच भात नी बोलाचीच कडी.
0: सुनबाई, तुझं म्हणजे कसं झालंय, नाश्ता येईना म्हणे अंगणवाकडे?
1: तुम्ही आता असंच म्हणणार, नावडतीचे मीठ अळणीच असते.
0: बाई बाई बाई बाई, कितीही बोला पण पालत्या गाड्यावर पाणीच आहे.
1: तुमचं म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे.
0: अग तुझ्या जिभेला काय हाड? मला तर बाई नाकापेक्षा मोती जड झालाय.
1: अहो, ज्याचा त्याचा स्वभाव नि नशीब सासूबाई, पाची बोटे सारखी नसतात.
0: तुझं अगदी योग्य आहे सुनबाई, पण मऊ लागलं म्हणून कोपऱ्याने खणू नये. अहो, तुम्ही काही बोलणार की शांतच बसणार?
2: तुम्ही बोलत असताना आम्ही काय बोलणार, झाकली मूठ सव्वा लाखाची.
1: अगदी बरोबर बोललात मामंजी, किती छान छान म्हणी आल्या ना आपल्या बोलण्यात.
0: हो ना, आपली माय मराठी आहेच तेवढी संपन्न. मग सोन्या, झाल्या का 25 म्हणी लिहून?
1: नाही ना, एक अजून कमी आहे फक्त.
2: अरे बाळा, घराघरात असेच संभाषण ऐकून तुला, कारण घरोघरी मातीच्या चुली.
1: हे झाल्या माझ्या 25 म्हणी लिहून, झाल्या सर मला शाबासकी देतील. थँक्यू आई, अज्जी, आजोबा.
3: अगं विद्या, हे काही भांडण नव्हतं.
1: हो ना ग, सोन्याच्या अभ्यासात सगळं घर सामील झालं होतं.
3: हे म्हणजे दिसत तसं नसतं, म्हणूनच जग फसत.
1: कुठे गेला तरी पळसाला पाने तीनच असतात.
3: ते कसं ग?
1: ऐक मग, मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार, दुपारची जेवणात पूर्ण मुलं खेळायला बाहेर पडली. मैदानावर पोहोचतायत तोवर चंदूची आई त्याला बोलवायला आली. अरे ऊन बिन काय लागतंय का नाही? संध्याकाळचं खेळा की आता चल घरी. येतो येतो म्हणून चंदू खेळत राहिला. पाठोपाठ संध्याची आई आली. अगे किती तापलंय बघ, वाळू पकडल असं वाटतंय. पास नंतर खेळा की ती ओरडून गेली. मुलं पुन्हा लंगडी खेळू लागली. थोड्या वेळात हितेशचे बाबा आले. अरे मुलांना सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं, दुपारी कोणाच्या तरी घरी खेळा, ते सगळ्यांना म्हणाले. फक्त थोडा वेळ, असं म्हणायत हितेश लंगडी घालू लागला. तो चार पावलं गेला असेल इतक्यात अमीनाचे दादू म्हणजे आजोबा बोलवायला आले. वैतागलेली अमीना म्हणाली, काय हो दादू, कोणीच मोठी माणसं खेळू देणार, घरी चल करतायत, अशी कशी एकसारखी वागतात ती. दादू हसून म्हणाले, बरोबर आहे बेटा, त्यांना काळजी वाटते तुमची. कुठेही गेला तरी पळसाला पानं तीनच असतात.
3: तुझं हे ऐकून मलाही आठवलं, मी ते ऐकवते. शाळेत खेळाच्या स्पर्धा सुरू होत्या. बाईंनी नेहमीप्रमाणे वर्गातल्या सगळ्या मुलांना भाग घ्यायला लावला होता. धावण्याची शर्यत सुरू झाली. सुरेश सोडला तर सगळी मुलं जोरात धावत होती. उत्तम चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळाबाबत ओळशी म्हणून प्रसिद्ध होता. साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला. धापा टाकत तो मुलांच्या घोळक्यात शिरला आणि म्हणाला, अरे खरं तर मी पहिला आलो असतो, पण आपल्या मैदानावर लाल माती आहे म्हणजे काय? राजेशने आश्चर्याने विचारले. अरे मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरेशुभ्र मूठ मळाले असते ना, म्हणून मी हळू धावलो. वा, याला म्हणतात नाचता येईना म्हणे अंगणवाकडे, घोळक्यातली राजश्री पटकन म्हणाली.
1: हे तर छानच आहे, आता पुढे काय?
4: शाळा आहे नवीन शिकण्याची संधी, शाळा आहे नवीन शिकण्याची संधी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी.
2: ए हे ऐक ना, शाळा आहे आमच्यासाठी स्वर्ग, शाळा आहे आमच्यासाठी स्वर्ग, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग.
1: अरे हे काय चाललंय तुमचं, चारोळ्या पण त्यात गणित?
0: अग हे आहे आनंददायी शिक्षण, म्हणूनच आम्ही म्हणतो सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे मुलांचा सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे मुलांचा सोहळा, गणिताच्या चारोळ्यासाठी मुले झाली गोळा.
3: अरे वा, हे म्हणजे छानच, म्हणायला चारोळ्या पण त्यातून मस्त अभ्यासही.
1: आणखी खूप आहे आमच्याकडे, शाळा आमची लागली सगळीकडे गाजू, शाळा आमची लागली सगळीकडे गाजू, चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू.
0: हो ना, मी एक सांगू का, आमच्या शाळेत आहे वर्ग 2, आमच्या शाळेत आहे वर्ग 2, 90 अंशाच्या कोणाला म्हणतात

0: यावरून मी एक तयार केली, ऐका ना. आमच्या शाळेत नाही आनंदाला तोटा, आमच्या शाळेत नाही आनंदाला तोटा. विशाल कोणाही काटकोरापेक्षा मोठा.
1: ऐका ना, मी लहान आहे ना, तर मी पण एक चारोळी म्हणणार. भारत देश आहे महान, भारत देश आहे महान, लघुकण असतो काटकोण्यापेक्षा लहान.
2: अरे वा, हे तर खूपच छान केलंय तुम्ही.
1: अशा किती चारोळ्या आहेत तुमच्याकडे?
3: आम्ही चारोळ्याचे शताब्दी केलंय.
0: ए, शताब्दी नाही, शतक म्हण.
3: अरे, शताब्दी म्हणजे ही 100 ना.
0: हो पण शताब्दी ही 100 साजरी केली जाते.
1: तर 50 सुवर्ण महोत्सव, 25 रौप्य, तर 10 दशक महोत्सव साजरा करतात.
3: अगं तुम्ही, 60 साजरा होणारा हिरक महोत्सव आणि 75 साजरा होणारा अमृत महोत्सव विसरलात.
0: हो ना, मागच्याच वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला
3: आणि पुढच्या वर्षी प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत. अरे पण आमच्या आजोबांचा तर सहस्त्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तो काय असतो रे?
2: अरे, सहस्त्र म्हणजे 1000 ना.
1: हो ना, पण सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा वयाची 81 पूर्ण केल्यावर करतात.
2: हो ना, त्या व्यक्तीने 81 1000 अनुभवल्या म्हणून सहस्र चंद्र दर्शन.
3: पाक्षिक साप्ताहिक काय असत?
2: अरे, साप्ताहिक म्हणजे दर 7 प्रकाशित होणारे
1: आणि पाक्षिक म्हणजे दर 15 प्रकाशित होते ते.
3: हो ना, नियतकालिकात हे प्रकार असतात.
2: दररोज प्रकाशित होणारे दैनिक, महिन्याने प्रकाशित होणारे मासिक, तर वर्षाने प्रकाशित होणारे वार्षिक.
3: मग 3 किंवा 6 जे प्रकाशित होते त्याला काय म्हणतात? 3 त्रैमासिक, तर 6 षटमासिक.
2: 2 प्रकाशित होणारे द्विवार्षिक, तर 3 होणारे त्रैवार्षिक.
1: यांना शब्द समूहाबद्दलचे शब्द म्हणतात.
2: मराठी भाषा अशा अनेक शब्दांनी समृद्ध आहे. आता हेच बघ ना, रणांगणावर पराक्रम गाजवणारी स्त्री, हे सगळं म्हणण्याऐवजी फक्त वीरांगणा म्हणलो तरी त्यात सगळं येत.
0: जसं ज्याला कुणीही जिंकू शकत नाही असं अजिंक्य,
2: तर हरणासारखे डोळे असणारी मृगनयना
3: आणि माशासारखे डोळे असणारी मीनाक्षी,
2: मनातले इच्छा पूर्ण करणार वृक्ष कल्पवृक्ष,
3: तर इच्छिलेल्या सर्व वस्तू देणारी गाय कामधेनू,
2: हे सगळं किती भारी आहे ना.
3: हो ना, मराठीत एका शब्दासाठी किती समानार्थी शब्द असतात. आकाश म्हणा, आभाळ म्हणा, नभ म्हणा की अंबर,
2: मेघ, जलद, आभ्रम, भूतकिडक.
3: अरे, नुसत्या कपाळाला लल्लाट, भाल किंवा मस्तक म्हणता येते
2: आणि धरणीला धरती, पृथ्वी, वसुंधरा, भूमी, धरित्री, अवनी.
3: ए, ते बघ, तिकडून मुलांचा कळप येतोय.
1: ए, अरे, कळप गुरांचा किंवा मेंढ्यांचा असतो,
3: मुलांचा घोळका असतो.
1: अशा शब्दांना समूहदर्शक शब्द म्हणतात.
3: आंब्याच्या झाडाची राई, तर गवताची गंजी किंवा पेंडी.
1: किल्ल्याचा जुडगा, तर केसांची बट किंवा जाड.
3: हो पण केसांचा म्हणलात तर झुपका किंवा पुंजका.
1: मराठी भाषेत विरामचिन्हाचेही खूप महत्व आहे.
2: हो ना,
1: नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो.
2: हो मग, आता हेच वाक्य बघ, मी आंबा खाल्ला नाही, खाल्ला शिक्षा द्या.
1: हो, यात स्वल्पविराम खाल्ल्यानंतर दिले तर मी आंबा खाल्ला नाही, खाल्ल्या शिक्षा द्या, असा पूर्ण अर्थच बदलतो.
2: म्हणजे एक छोटासा स्वल्पविराम ही धचा मा करू शकतो.
3: अगं, फक्त स्वल्पविरामच नाही, तर एक मुळाक्षर चही मोठी गंमत करू शकतो.
1: चची गंमत? ती कशी ग?
3: आता मुले वरांड्यात अभ्यास करतात, या साध्या वाक्याचेच बघ.
1: त्याचं काय विशेष?
3: या वाक्यातील कोणत्याही शब्दाला च प्रत्यय लाव आणि मग गंमत बघ.
1: कोणत्याही कशाला? पहिल्या शब्दालाच प्रत्यय लावून बघते ना, मुलेच वरांड्यात अभ्यास करतात.
3: म्हणजे वरांड्या दुसरं कुणी नाही, तर मुलेच अभ्यास करतात.
1: ए, दुसरा प्रत्यय मी लावून बघते. मुले वरांड्यातच अभ्यास करतात,
3: याचा अर्थ मुले फक्त वरांड्यातच अभ्यास करतात, इतरत्र नाही.
1: ए, आता मी, मुले वरांड्यात अभ्यासच करतात.
2: हो ग, याचाही पुन्हा अर्थ बदलला. आता असं वाटतं की मुले वरांड्यात अभ्यासच, फक्त अभ्यासच करतात.
3: आणि मुले वरांड्यात अभ्यास करतातच, अर्थात वरांड्यात बसली की मुलं अभ्यास करतातच.
1: किती भारी ना
3: आहे की नाही मग ही चची गंमत?
1: हो ना ग, मला तर आपल्या या राजभाषेचा सार्थ अभिमानच वाटतो.
2: हो ना, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद गुरु तुकोबा राय यांची ही भाषा,
1: हिंदवी स्वराज्याच्या जननी

0: राजमाता जिजाऊ आऊ साहेबांनी याच भाषेतून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांवर संस्कार केले.
1: एवढेच नाही, महाराज जेव्हा राजसदरेवर यायचे तेव्हाची महाराजांची गारद

0: छत्रपती शिवाजी महाराजांचा
1: विजय असो
0: ही सुद्धा मराठीतच।
2: या गारद मध्ये महाराजांसाठी किती सुंदर विशेषांचा वापर केला आहे।
0: गडपती, भूपती, प्रजापती, गजपती, अश्वपती, सुवर्ण रत्न श्रीपती, काय सुंदर विशेषण आहेत।
2: आणि पुढे बघ ना, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित,
0: शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, यातल्या एक एक विशेषणात महाराजांच्या अंगी असणाऱ्या गुणांचे सुंदर वर्णन आढळते।
2: धन्य ते महाराज, धन्य त्यांची गारद आणि धन्य माय मराठी।
3: हो खरच, महाराजांनी या भूमीसाठी, या देशासाठी, या संस्कृतीसाठी स्वराज्याचे सुराज्य केले।
4: हो, अवघ्या 51 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगाच्या इतिहासात अजरामर झाले।
5: अरे 350 वर्ष झाली शिवरायांना जाऊन, तरीही आज आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणतो।
3: हो, इतिहास म्हटलं की माझा आवडता विषय।
0: आपल्या 4थीतील पाठ्यपुस्तकामध्ये महाराजांचा इतिहास आपल्याला शिकायला मिळतो।
5: हो ना, बादशहाच्या हातावर तुरी देऊन महाराज पेटाऱ्यातून पसार झाले दक्षिण कर्नाटक मोहीम,
3: शाहिस्तेखानाची फजिती, शर्तीने खिंड लढवली, प्रतापगडावरील पराक्रम, गड आला पण सिंह गेला, पुरंदरचा वेढा व तह।
4: हो खरंच खूप भारी वाटतं जेव्हा सर आपल्याला शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतात।
2: हो ना, महाराजांचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर शहारे उठतात।
5: अगदी खरं आहे हे। आपला मुलगा बलवान असावा, तो शौर्यवान असावा, नीतिवान असावा, चारित्र्य संपन्न असावा असं कोणत्या आईला नाही वाटणार।
3: हो, आणि हे स्वप्न जिजाऊने आपल्या उदरात असलेल्या बाळाविषयी पाहिलं होतं।
4: हो ना, आणि ते स्वप्न पूर्णही केले,
3: म्हणूनच महाराजांना जाणता राजा म्हणतात। निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी,
0: यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा।
2: एक एक शब्द उचलावा आणि त्याची माळ गुंफावी अशी ही भाषा।
5: अरे तुम्हाला माहिती का, 27 फेब्रुवारीला आपल्या या माय मराठीचा भाषा गौरव दिन साजरा करतात।
3: अगं, त्या दिवशी साहित्य श्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वी वा शिरवाडकर यांची जयंती असते ना।
0: हो, त्यांच्या जयंती निमित्त आपण हा दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। तात्या रावलच्या कथा, कविता, नाटकांनी महाराष्ट्र भाषेला अभिमान दिला, स्वाभिमान दिला,
5: जगण्याचे लढण्याचे बळ दिले।
3: त्यांची कना कविता कोणी कशी विसरू शकतं? ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी।
0: आणि त्यातील शेवटचे कडवे माझे खूप आवडते आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसता लढ म्हणा, नुसता लढ म्हणा।
3: त्यांची नटसम्राट नाटक आणि त्यातील कोणी

0: पानाला कुणी घर देतं का? हा आप्पा साहेबांचा संवाद माहिती नाही असा मराठी माणूस नसेल.
1: 1962 भारत चीन युद्धावेळी जेव्हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब देशाचे संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले तेव्हा आचार्य अत्रींनी या घटनेचे किती सुंदर वर्णन केले होते. नाही,
0: हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असे ते अभिमानास्पद वर्णन होते.
2: या युद्धामध्ये भारतीयांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तात्या साहेबांनी अफलातून एक कविता लिहिली होती.
1: हो ना, वीरसाने भरलेली हिमरेषा ही ती कविता.
0: बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवांचे कोसळते, रक्त आपल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर ओघळते.
3: रक्त हवे जर स्वतंत्रतेला लगताचे पडतील सडे, एक हिमाचल राखा यास्तो करा हिमाचल लक्ष खडे.
1: खडे का काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वनवे उरात तुमच्या दडलेले.
2: काबुल कंदहार पथावर डंके तुमचे झडलेले.
0: शिवतेजाची दीपमाळ पाटीशी आपल्या पाजळते, रक्त आपल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर ओघळते.
1: अशा शब्द मुक्तिकाने नटलेले समृद्ध साहित्य तात्या साहेबांनी महाराष्ट्राला दिले,
0: म्हणूनच त्यांना भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
2: अर्थात विष्णू सखाराम खांडेकर यांना त्यांच्या ययाती या साहित्य कृतीसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
1: आणि विंदा करंदीकर, वसंत आवाजी डहाके यांनाही हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. भालचंद्र नेमाडे यांनाही अलीकडेच या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
0: आद्य कवी मुकुंदराज पासून तर वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत बहिणाबाई अशा अनेक संतांची संत साहित्यिकांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे.
1: म्हणूनच सुरेश भटांनी म्हटलं आहे, लाभले अम्माचं भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
2: धर्म पंत जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.
0: अशा या मराठीचा अभिमान आपण सगळे बाळगूया, व्यवहारात जास्तीत जास्त मराठी वापरूया
1: आणि आपल्या या भाषेला गतवैभव प्राप्त करून देऊया.

श्रोते हो, बालमेळा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सलाम नमस्ते या चित्रपटातलं कुणाल गांजावाला आणि वसुंधरा दास यांच्या स्वरात जयदीप साहनी यांचं गीत, संगीतकार विशाल शेखर.

0: सलाम नमस्ते या चित्रपटातलं कुणाल गांजावाला आणि वसुंधरा दास यांच्या स्वरात जयदीप साहनी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क राहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर वीरझरा या चित्रपटातलं उदित नारायण यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिले मदन मोहन यांनी।

0: वीरझारा चित्रपटातलं उदित नारायण यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. या कार्यक्रमात आज आपण ऐकलं हिंदी चित्रपट संगीत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिका.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करणारी,
3: भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त
2: पहिली आणि एकमेव व्यावसायिक संस्था द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अर्थात IEI
3: शहराच्या व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी
2: प्रतितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा
3: आणि राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अभियंत्यांसाठी सतत कार्यरत
2: ज्ञान अनुभव आणि प्रगती यांचा विश्वासार्ह सेतू म्हणजेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
3: तेव्हा आजच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स चे सभासद व्हा
2: आणि आपल्या अभियांत्रिकी प्रवासाला द्या एक भक्कम पाया.
3: संपर्क क्रमांक 94-22-30-56-74.
0: श्रोते हो, आज कार्यक्रमात आपण भारतभूषण भागवत यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
4: नमस्कार श्रोते हो, अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं स्वागत. आणि आजच्या दिवशी रोबोटिक्स या अभियांत्रिकी पदवीविषयी माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत BE मेकॅनिकल, मास्टर ऑफ व्हॅल्युएशन, डिप्लोमा इन अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन सिस्टीम असं ज्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि सध्या सर्टिफाईड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी व्हॅल्युअर आणि मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले भारतभूषण भागवत सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
5: नमस्कार
4: सर. सुरुवातीला आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया रोबोटिक्स इंजिनियर ही पदवी नेमकी काय असते.
5: मला असं वाटतं की आपण आपल्या श्रोत्यांना प्रथमतः रोबोट म्हणजे काय याविषयी सांगणं योग्य होईल. आपण नेहमी बघतो चित्रामध्ये, फिल्ममध्ये, रोबोट म्हणजे एक माणसासारखं दिसणारं हे असतं, पण ते माणूस नसून ते एक यंत्र आहे आणि ते संगणकाने दिलेल्या सूचनेनुसार त्याचं काम करत असतं. आणि फक्त मनुष्यरूपी रोबोट असतो असंही नाही आहे, तर त्याचे रोबोटचे वेगवेगळे प्रकारही असतात. की जसं आपल्याला माहिती असलेले घरगुती वापरासाठी वापरायचे जे रोबोट्स आहेत, औद्योगिक कामकाजासाठी वापरले जाणारे रोबोट्स असतात, मिलिटरी किंवा आर्मीमध्ये वापरले जाणारे रोबोट आहेत, वैद्यकीय तपासणी आणि ऑपरेशनसाठी सुद्धा रोबोट वापरले जातात, अंतराळ संशोधनासाठी रोबोट वापरले जातात, त्याचबरोबर वेगवेगळ्या सेवा सुविधा जे आपण मॉल असेल, एअरपोर्ट असेल या ठिकाणी पाहतो ते पण तसे रोबोट्स आहेत. किंवा आता नवीन आलेल्या प्रॅक्टिसनुसार सोबतीसाठी आणि सहचार्यासाठी सुद्धा रोबोट आता निर्मिती केली गेलेली आहे.
4: सर, आपण आता रोबोट म्हणजे काय याविषयी खूप छान आणि विस्तृत माहिती दिलेली आहे, पण आता नेमकं रोबोटिक्स हा अभ्यासक्रम कसा असतो?
5: रोबोट विषयाचं विज्ञान आणि त्याच्यातलं तंत्रज्ञानाचं जे अध्ययन करण्याची जी शाखा आहे त्यालाच रोबोटिक्स असं म्हटलं जातं. आणि रोबोटिक्स इंजिनिअरिंग हे असं एक अध्यापन क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये रोबोटची रचना कशी केली जाते, त्याची निर्मिती कशी होते, त्याला ऑपरेट कसं केलं जातं, या गोष्टींचा अभ्यास त्या शाखेमध्ये आपल्याला करता येतो. रोबोटिक्स हे एक असं फील्ड आहे की ज्यात तांत्रिक उपकरणांचं डिझाईन ऑपरेटिंग केलं जातं आणि त्या तांत्रिक उपकरणालाच आपण रोबोट्स म्हणून ओळखतो. त्या रोबोटची बॉडी बनवण्यासाठी मेकॅनिकल पद्धतीने काम करावं लागतं, त्याचबरोबर त्याचं प्रोग्रॅमिंग करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. रोबोटिक्स एक पूर्ण फील्ड आहे की ज्याच्यामध्ये डिझाईन प्रोग्रॅमिंग याच्यावरती भर दिला जातो. त्यासाठी तुम्हाला मेकॅनिकल ज्ञानासोबत प्रोग्रॅमिंग म्हणजे कोडिंग विषयाचं सुद्धा माहिती याच्यामध्ये मिळू शकते. म्हणजे

0: रोबोटिक्स कसं आहे तर विस्तृत क्षेत्र झालेलं असल्यामुळं आपल्याला बीटेक रोबोटिक्समध्ये ज्याच्यामध्ये ॲटोमेशन करण्यासाठी रोबोटिक्सचा वापर केला जातो त्यामध्ये आपल्याला मुख्यतः रोबोट डिझाईन, कंट्रोल सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सेन्सर टेक्नॉलॉजी या गोष्टी शिकवल्या जातात. कोर्समध्ये प्रॅक्टिकल सेशन, वर्कशॉप्स आणि वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रांना सुद्धा भेटी दिल्या जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात बराचसा अनुभव मिळू शकतो.
1: म्हणजे साधारणपणे मानवी आयुष्य जे आहे ते सुलभ होण्यासाठी रोबोट्स जे काम करतात त्यांना तयार करण्याचं आणि त्यांचं प्रोग्रॅमिंग करण्याचा सगळा जो अभ्यासक्रम आहे तो रोबोटिक्स इंजिनिअरिंगमध्ये येतो.
0: अगदी बरोबर आहे.
1: आणि रोबोटिक्स इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुढं काय स्कोप असतो?
0: सध्या आपण रोबोट्स वापरात घरगुती याच्यात बघतो, हॉस्पिटलमध्ये काही बघतो रोबोट. इंडस्ट्रीमध्ये जर कोणी गेले असेल तर त्या ठिकाणी बऱ्याचशा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये रोबोट्सचा वापर केला जातो आणि याच्यापुढे भविष्यात तर सगळ्याच गोष्टी जवळपास रोबोट्सच्या द्वारे केल्या जातील, त्यामुळे रोबोटिक्सच्या क्षेत्रात करिअरच्या खूप मोठ्या संधी आहेत. तुम्हाला स्वतःचं संशोधन करायचं म्हटलं तरी संशोधन करता येतं, व्यवसायसुद्धा सुरू करता येऊ शकतो. आज आपण बघितलं तर रोबोट्स आर्मीमध्ये किंवा डिफेन्समध्ये आपण युद्धामध्ये सुद्धा प्रत्यक्ष सैनिकांचा वापर करायच्याऐवजी रोबो उल्फ म्हणून आता काही युद्धामध्ये त्यांचा वापर केला गेलेला आहे. त्याचबरोबर आता अशी पद्धत चायनामध्ये सुरू झालेली आहे की जिथे डार्क फॅक्टरीज आता सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकही माणूस कामाला नाही आहे, म्हणजे सगळं रोबोट्सच्या द्वारे व ऑटोमेशनच्या द्वारे तिथे प्रोडक्शन केलं जातं. त्यांना डार्क फॅक्टरी म्हणायचं कारण काय की तिथे लाईट्सची कुठेही गरज पडत नाही आणि तिथे रोबोटच्या द्वारे सगळं करत असल्यामुळं त्यांना लाईट्सची गरज नसताना सुद्धा ते आपले काम अचूकरीत्याने करू शकतात, एवढ्या पद्धतीची ॲडव्हान्समेंट झालेली आहे. त्यामुळे पुढच्या दृष्टीने जर विचार केला तर विद्यार्थ्यांना खूप चांगल्या संधी आहेत त्याच्यामध्ये करिअर करायच्या दृष्टीने. त्याच्यामधनं आपण जर बघितलं तर हायर एज्युकेशनच्या बाबतीत मायक्रो रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIचा वापर सगळीकडेच होतोच आहे, कॉम्प्युटर इंटिग्रेटेड सिस्टीम्स, रोबोट मॅन्युप्युलेटर्स, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, तो ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग असेल, हेवी मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग असेल, या क्षेत्रामध्ये उत्पादनासाठी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगसाठी, इन्स्पेक्शनसाठी, ट्रान्सपोर्टसाठी रोबोटचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो. ॲटोमोबाईल, एरोस्पेस, डिफेन्स, हेल्थकेअर इंडस्ट्री, IT याच्यामध्ये सुद्धा नोकऱ्या चांगल्या प्रकारे मिळू शकतील. याच्याच प्रमाणे आता जर बघितलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये दा विन्सी म्हणून एक अमेरिकन कंपनी आहे की जे रोबोट्स ऑपरेशनसाठी वापरतात. ते म्हणजे जगातला कोणताही डॉक्टर कुठल्याही टोकाला बसलेला असेल तरी सुद्धा तो जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करू शकतो.
1: अच्छा, आणि ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन या क्षेत्रामध्ये करिअर करायचे त्यांच्यासाठी संधी कुठल्या पद्धतीने उपलब्ध आहे?
0: आपल्यापेक्षाही परदेशामध्ये रोबोटच्या बाबतीत खूप ॲडव्हान्समेंट झालेली आहे. तिथेही कंपन्या मोठ्या प्रमाणात रोबोटचं उत्पादन करतात, त्यांचं डिझाईन करतात आणि त्या जगभरात सप्लाय करतात.
1: अच्छा, म्हणजे खऱ्या अर्थानं तंत्रज्ञानाचं युग आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: नक्की
1: बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये माणसाला ऑप्शन म्हणून आपण रोबोट्सचा वापर करू शकतो.
0: रोबोट्सनी नोकऱ्या कमी जशा होणार आहे अशी जी शंका आहे, त्याचबरोबर रोबोट्सचा वापर करून नोकरीची संख्या पण वाढणार आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल स्किल जे आहे ते शिकावं लागेल.
1: तुम्ही आता जे म्हणालात नोकऱ्या कमी झाल्या, माझ्या मते रोबोट्स जरी आपण म्हणत असलो माणसांची जागा घेत आहेत तरी रोबोट्स हे मॅनमेड आहेत, त्याच्यामुळे ते बनवण्यासाठी माणसांची गरज आहे.
0: नक्की. शेवटी कसं आहे की तो तयार कोण करतं आणि त्याला वापर कसा केला जातो हे माणसाच्याच हातात आहे, त्याच्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी, त्याचा वापर करण्यासाठी नक्कीच माणसांची, इंजिनियर्सची, लोकांची गरज पडणार आहे.
1: अच्छा, त्यामुळे रोबोटिक्समध्ये विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करण्याची चांगली संधी आहे. सर, कार्यक्रमाच्या या टप्प्यावर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय याविषयी आपण श्रोत्यांना माहिती देऊया.
0: थोडक्यात सांगायचं झालं तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग जे हे कोर्सेस आहेत यामध्ये विमानाचं डिझाईन करणे, त्याचा एरोडायनॉमिक शेप्स डिझाईन करणे, प्रोपल्शन सिस्टीम त्याची जी असते, त्याचबरोबर फ्लाईट मेकॅनिक्स आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या सिस्टीम इंटिग्रेशन हे विषय कव्हर केले जातात. एरोनॉटिकल अभियांत्रिकी कोर्सेसमध्ये आपल्याला जर कौशल्य आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एरोडायनॉमिक्स आणि विमान उड्डाण यंत्रणा, प्रोपल्शन सिस्टीम, त्याचं एनर्जी मॅनेजमेंट, विमान आणि अंतराळयान याचं संरक्षणात्मक विश्लेषण त्याचं करणे, संगणक मॉडेलिंग, सिम्युलेशन, सिस्टीम इंटिग्रेशन आणि त्याचं कंट्रोल इंजिनिअरिंग, आणि त्याचबरोबर त्याच्यातल्या वेगवेगळ्या ज्या समस्या असतील त्याचं निराकरण करणे आणि त्याच्या व्यतिरिक्त टीमवर्क आणि संवाद क्षमता म्हणजे कम्युनिकेशन स्किल या गोष्टीचा अंतर्भाव होतो.
1: एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर काय काय संधी उपलब्ध असतात?
0: याच्यामध्ये हायर एज्युकेशन तुम्ही घेऊ शकता.

म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता देशात परदेशात सुद्धा. आणि या शाखेतील पदवीधर झाल्यानंतर एरोस्पेस इंजिनियर म्हणून किंवा सिस्टीम अभियंते, डिझाईन अभियंते आणि सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या सरकारी यंत्रणा असतील किंवा डिफेन्सचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील, खाजगी

0: मध्ये संशोधन शास्त्रज्ञ किंवा ऑपरेटिंग इंजिनियर्स यासारख्या करिअर आपल्याला विद्यार्थ्यांना नक्कीच या क्षेत्राद्वारे खुलं होऊ शकतं.
1: एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची खूप छान आणि थोडक्यात माहिती आपण दिलेली आहे. सर, आता आपण बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय याविषयी माहिती देऊया.
0: याच्यामध्ये थोडंसं मेडिकलच्या दृष्टीने असलेली बायोलॉजी आणि इंजिनिअरिंग याचं मिश्रण करून ही बायोमेडिकल इंजिनिअरिंग ही शाखा उदयास आलेली आहे. आरोग्यसेवा सुधारण्यासाठी या शाखेतील तज्ज्ञ काम करतात. याच्यामध्ये वैद्यकीय उपकरणे असतील, कृत्रिम अवयव वगैरे जे आहेत, त्याच्यातल्या इमेजिंग सिस्टीम म्हणजे आपण जे जे स्कॅन बघतो वेगवेगळे, ते स्कॅन्स, त्याचं रिनोव्हेशन, ते मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि त्याचा मेंटेनन्स करणे, या गोष्टीचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये असतो.
1: अच्छा, आणि या शाखेसाठी करिअरच्या पुढे संधी कशा उपलब्ध होतात?
0: आज मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा खूप ॲडव्हान्समेंट झालेली आहे. आपण आधीचं जर बघितलं तर आपल्याला फक्त एक्सरे वगैरे माहीत होतं, पण आता स्कॅनिंग डिव्हायसेस आले, MRI वगैरे सारखं होतं, CT स्कॅन आहे, कॅन्सरच्या रुग्णांसाठी पेट स्कॅन वगैरे मशीन्स डेव्हलप झालेल्या आहेत. हे करण्यामागे बायोमेडिकल इंजिनिअरिंगचं बरंचसं योगदान त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं त्या मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्या म्हणजे तिथेही या इंजिनिअरना चांगल्या प्रकारे संधी मिळते.
1: सर, बायोमेडिकल इंजिनिअरिंग याविषयी आपण थोडक्यात पण नेमकी आणि आमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहीत नसलेली अशी माहिती दिली, त्याबद्दल खूप मनापासून आपले धन्यवाद.
0: धन्यवाद, धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेत भारतभूषण भागवत यांची डॉ प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक होते द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळची 9:27 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375 98-220-40-375. डॉक्टर, मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो महिलांमधल्या कॅन्सरबद्दल, विशेषत ब्रेस्ट कॅन्सरबद्दल, स्तनांचा कॅन्सरबद्दल. या भागात मला हेच विचारायचं की यावर काय उपचार पद्धती आहेत.
1: सो ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण पाहिलं तपासण्यामध्ये पेट स्कॅन, बायोप्सी, सोनोमॅमोग्राफी हे सगळ्या तपासण्या झाल्या. त्यानंतर निदान झालं की एकदा कळालं ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्यानंतर मग ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सर्जरी आहे, किमोथेरपी आहे आणि रेडिएशन आहे, त्यानंतर हार्मोनल थेरपी आहे, टार्गेटेड थेरपी आहे आणि आता नवीनच इम्युनोथेरपी सुद्धा आलेला आहे. तर ट्रीटमेंट ही थोडीशी लेंदी राहते, पण त्याचा सिक्वेन्स काय असेल ते स्टेजवरनं ठरतं आणि टाईप कोणता आहे कॅन्सरचा त्यावरनं ठरतं. हे कॅन्सर तज्ज्ञ म्हणजे आम्ही ठरवतो की ह्याला पहिले पेशंटला पहिले ऑपरेशन करायचं आहे का, पहिले किमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी देऊन डाऊन स्टेज करायचं आहे. तर ते आम्हाला स्टेजवर आणि कॅन्सरच्या प्रकारावर कळतं. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे काही हार्मोन पॉझिटिव्ह ईआरपीआर पॉझिटिव्ह, काही हार्मोन निगेटिव्ह ईआरपीआर निगेटिव्ह, काही एचएआर2 म्हणजे हर2 न्यू पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह असतील एचएआर2 तर त्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. तर त्या त्या प्रकारानुसार. सो आपण पहिले शक्यतो जर अर्ली स्टेज असेल, एकदम स्टेज 1 असेल, एकदम लहान गाठ आहे 1-2 सेंटीमीटरची, तर आपण शक्यतो ऑपरेशन पहिले करतो. त्यात पण ऑपरेशन मध्ये पण दोन प्रकार आहेत, पूर्ण स्तन काढून टाकणे किंवा नुसतं गाठ काढणे आणि एक्झिला म्हणजे काखेतल्या गाठी पसरलेल्या असतात तर त्या गाठी काढणे. शक्यतो महिलांना आपण चॉईस देतो की ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी करायची, म्हणजे जे फक्त गाठ काढून

0: हिटले गाठी काढायच्या का पूर्ण स्तनच काढून टाकायचं, त्याला आपण मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी म्हणतो. म्हणजे पूर्ण ब्रेस्ट पूर्ण स्तन काढून काखेतल्या पण गाठी काढणे. काखेतल्या
1: अच्छा
0: गाठी तर काढायच्याच, पण
1: हां
0: फक्त गाठ काढायची का पूर्ण स्तन काढायचं हे आपण पर्याय पेशंटला देतो. तर
1: बरं
0: पेशंटच्या इच्छेनुसार आणि जर स्टेज एकदम अर्ली असेल, जर गाठ लहान असेल, तर मग आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी म्हणजे फक्त गाठ काढायचं ऑपरेशन करू शकतो आणि काखेतल्या गाठी काढायचं त्यासोबत करायलाच लागतं. हे झालं ऑपरेशन. त्यानंतर किमोथेरपी. किमोथेरपी 2 वेळी देता येते. जर गाठ खूप मोठी असेल, 5 सेंटीमीटरहून जास्त, स्टेज जास्त असेल, लिम्फ नोड मोठे असतील, तर पहिले आपल्याला गाठ लहान करण्यासाठी किमो आधी तरी 4 ते 8 किमो आपल्याला, 4 किंवा 8 डिपेंडिंग ऑन द रिस्पॉन्स कसा आहे, तर
1: बरोबर
0: पहिले किमोथेरपी द्यायला लागते, ती गाठ लहान करायला लागते आणि मग आपल्याला ऑपरेशन करायला लागतं जर गाठ मोठी असेल खूप तर.
1: अच्छा
0: आणि त्यानंतर झालं रेडिएशन. तर जेव्हा ऑपरेशन आणि किमोथेरपी सगळं कम्प्लीट होतं त्यानंतर आपण रेडिएशन देतो. रेडिएशन हे 20 ते 25 सेटिंगमध्ये केलं जातं, डिपेंडिंग ऑन स्टेज काय आहे, कोणत्या प्रकारचं रेडिएशन द्यायचं आहे. तर ते डेली असतं, लाईक 5-10 मिनिट्स एव्हरी डे येऊन रेडिएशन घ्यायला लागतं.
1: ब्रो
0: सोमवार मंडे टू फ्रायडे असं 4 to 5 weeks ते चालतं. आणि किमोथेरपी जी आहे ती 3 वीकली असते, 3-3 आठवड्याला एक, सो टोटल 8 किमो म्हणजे 2 ते 3 महिने किमो चालते. सो
1: बर
0: टोटल ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट ही 5 ते 6 महिने चालू शकते. आणि त्यात पण जर ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असेल, ERPR आणि HER2 निगेटिव्ह, हा वेगळा प्रकार आहे जो तेजीने वाढणारा कॅन्सर असतो ब्रेस्ट
1: ओके
0: कॅन्सरचा, त्यात नवीन इम्युनोथेरपी आली आहे, पेम्ब्रोलिझुमाब नावाचं इम्युनोथेरपी नावाचं इंजेक्शन आहे. सो ते आपण देतो, त्यांनी अजून चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळतो. आणि जर हार्मोन पॉझिटिव्ह असेल ERPR, तर सगळं किमोथेरपी रेडिएशन सर्जरी सगळं जेव्हा झालेलं असेल सगळं, त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला हार्मोन थेरपी म्हणजे हार्मोनच्या टॅबलेट्स घ्यायला लागतात पुढील 5 वर्षासाठी जर हार्मोन पॉझिटिव्ह ERPR पॉझिटिव्ह असेल तर.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत नमस्कार अहिल्यानगर.

श्रोतेहो नमस्कार. नमस्कार अहिल्यानगर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. श्रोतेहो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पोलिओची लस जी असते ती सुरक्षित असते, आणि खरंच हे सांगण्यामागचं कारणही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आज पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येत आहे. आणि ज्या आईबाबांची बाळं 0 ते 5 वयोगटातली आहेत त्यांनी त्यांना नक्कीच पोलिओ द्यायचा आहे, कारण ही लस सुरक्षित आहे. आपल्याला आपलं अहिल्यानगर हा जिल्हा जो आहे तो तर पोलिओमुक्त करायचाच आहे, पण संपूर्ण भारतही पोलिओमुक्त कसा होईल या दृष्टीने आपण सगळेच मिळून प्रयत्न करूया. आपण या कार्यक्रमात अहिल्यानगरमध्ये ज्या घडामोडी घडतात त्याचा आढावा घेत असतो, आणि त्याच अनुषंगाने बातम्या आपण या ठिकाणी घेत असतो. तर ही जी बातमी आहे श्रोतेहो, की मेंढपाळांची मुले गिरवत आहेत जर्मनचे धडे, आणि धोत्रे खुर्द जे गाव आहे तिथली ही बातमी आहे. इथली

या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मोडी लिपी पण शिकवली जाते आणि जर्मन भाषासुद्धा. आणि खरंच ही जी गोष्ट आहे ती आपल्या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी भूषणावा आहे. डोंगर दऱ्यांनी वेढलेला हा परिसर, मेंढपाळ समाजाची वस्ती आणि मर्यादित सुविधा असलेल्या अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा शिक्षणाची ज्योत तेवत 15 विद्यार्थ्यांवर सुरू असलेली ही जी शाळा आहे ती आता 50 अधिक विद्यार्थ्यांची झाली आहे. ज्ञानाच्या बळावर परिवर्तनाची नवीन कहाणी इथे लिहिली जाते. शेळ्या मेंढ्यांच्या कळपासोबत भटकंती करणाऱ्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हेच इथलं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण जे मध्येच थांबत होते, या शिक्षणाला मध्येच न थांबता ते अविरत कसे सुरू राहील यासाठी प्रयत्न घेत आहेत या शाळेचे मुख्याध्यापक सचिन ठाणगे आणि इथल्या शिक्षिका नंदा चिमटे. हे आव्हान जे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि मोडी लिपी सुरू करून जर्मन भाषाही या मुलांना कशी अवगत करता येईल यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहे. आणि खरंच अशा वेगवेगळ्या घडामोडी आपल्या अहिल्यानगरमध्ये घडत राहिल्या तर आपण नक्कीच एक यशोशिखर चढू यात शंका नाही. त्याचप्रमाणे ही जी दुसरी बातमी आहे, पारनेरमधली ही बातमी आहे, सायकल वारीतून पर्यावरणाची जनजागृती करण्यात आलेली आहे आणि इंधन बचतीचा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आव्हान केलं होतं इंधन बचतीचं, त्याला प्रतिसाद या दोन बंधूंनी दिलेला आहे. अवघ्या 48 तासात ही 440 किलोमीटरची वारी त्यांनी पूर्ण केलेली आहे. राळेगण सिद्धी ते पंढरपूर अशी पर्यावरणाला साथ देणारी सायकलवारी शिक्षक सुनील मापारी आणि त्यांचे बंधू माजी सैनिक ज्ञानेश्वर मापारी यांनी पूर्ण केलेली आहे. समाजहित आणि पर्यावरण रक्षणासाठी राबवलेला हा उपक्रम समाजाला आणि युवकांना प्रेरणा देतोय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आणि स्तुत्य असा हा उपक्रम आपल्याला सामाजिक संदेश देतानासुद्धा इथे नक्कीच दिसतोय.

श्रोते हो, राहुरी तालुक्यातली आता ही बातमी आहे. शेकोकार दाम्पत्याच्या ड्रेसिंग बँडेजला पेटंट मिळालेलं आहे. श्री विवेकानंद नर्सिंग होमच्या शिरपेचात हा रोवलेला मानाचा तुरा आहे असं नक्कीच म्हणता येईल. राहुरी फॅक्टरीतले डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना संलग्न श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार शेकोकार आणि डॉक्टर कांचन शेकोकार या दाम्पत्याने आयुर्वेदातील शार थेरपीवर संशोधन करत कॅबिनेट फॉर शार ड्रेसिंग मटेरियल हे विशेष ड्रेसिंग बँडेज तयार केलं आहे आणि या संशोधनासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फे पेटंट मंजूर करण्यात आलं आहे. डॉक्टर शेकोकार दाम्पत्य गेल्या 10 वर्षापासून आयुर्वेदातील शार थेरपीवर संशोधन करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ड्रेसिंग मटेरियल विकसित करून विशेष ड्रेसिंग बँडेज जे आहे ते तयार केलेलं आहे. प्रयोगशाळा, प्राण्यांवरील चाचण्या आणि रुग्णांवरील वापरातून हे जे बँडेज आहे भाजलेल्या जखमा, मधुमेहामुळे होणाऱ्या जखमा याच्यावर प्रभावी ठरते. या ड्रेसिंग मटेरियलचं निर्जंतुकीकरण आणि मानकीकरण सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी कॅबिनेट फॉर शार ड्रेसिंग मटेरियल हे डिझाईन विकसित केलं. या संशोधनाची नोंद ऑगस्ट 2024 करण्यात आली होती आणि केंद्र सरकारने जून 2026 त्यांचं हे जे पेटंट आहे ते मंजूर केलेलं आहे. 10 वर्षासाठी त्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे. या नव्या डिझाईनमुळं पारंपरिक क्षार कॅबिनेटच्या तुलनेत जीवाणू संक्रमण आणि दूषितीकरणाचं प्रमाण जे आहे ते कमी झालं आहे. तसंच ड्रेसिंग मटेरियलचा गुणात्मक आणि कार्यात्मक परिणाम अधिक प्रभावी असल्याचं या संशोधनात आढळून आलं आहे. डॉक्टर शेकोकार दाम्पत्याच्या नावावर श्रोते आत्तापर्यंत 98 संशोधन निबंध, 13 कॉपीराईट, 12 डिझाईन पेटंट आणि 3 संशोधन पेटंट नोंदवण्यात आलेली

आहेत डॉक्टर अनंत कुमार शेकुकार हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आयुर्वेद प्राधिकरणात अभ्यास मंडळ आणि फॅकल्टी सदस्य म्हणूनही कार्यरत आहे. श्रोते हो, खरंच आपण बघतोय की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात अशा वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात आणि खरंच या सगळ्यातून आपल्याला एक प्रेरणा मिळते, एक उत्साह मिळतो आणि आपणही वेगळं काही करण्यासाठी जोमाने तयार होतो, नाही का?

श्रोते हो, सध्या आपण ऐकतोय एसटीचं डिजिटल कार्ड याविषयी. आणि खरंच अहिल्यानगरची या दृष्टीने जी वाटचाल आहे श्रोते हो, ती खूप छान अशी आहे. कारण 1.5 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आलेली आहेत आणि महामंडळाच्या NCMC या योजनेला त्यामुळे वेग मिळालेला आहे. डिजिटल प्रवासाकडे जिल्ह्याची जी चाललेली वाटचाल आहे ती खरंच स्तुत्य आहे. एसटी महामंडळानं प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC ही डिजिटल स्मार्ट कार्ड योजना लागू केली आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह विविध शासकीय सवलती मिळवण्यासाठी हे कार्ड जे आहे श्रोते हो, ते उपयुक्त ठरणार आहे. आणि जिल्ह्यात 3.25 लाख नोंदणीचा टप्पा आत्तापर्यंत पूर्ण झालेला असून 1.5 लाख कार्य जे आहेत, 1.5 लाख कार्ड जे आहेत ते कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जी आहेत ती महिलांसाठी आधार कार्ड आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठीही आधार कार्ड, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सरल क्रमांक आणि शाळा कॉलेजचं ओळखपत्र पाहिजे, दिव्यांगांसाठी वैध दिव्यांग ओळखपत्र असणं गरजेचं आहे. महिला सन्मानांतर्गत नोंदणी संख्या जी आहे ती 2,21,232 झालेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची नोंदणी संख्या 39,699, अमृत योजनेची 59,210, इतर 7,479, म्हणजे जिल्ह्याची जी एकूण नोंदणी 3,27,620. आणि कार्यान्वित संख्या जी आहे कार्डांची ती महिला सन्मान 94,479, ज्येष्ठ नागरिकांची 22,767, अमृत 33,832, इतर 3,817, म्हणजे जिल्ह्यात एकूण 1,54,895 कार्ड कार्यान्वित झालेले आहे. आणि श्रोते हो, खरंच डिजिटल प्रवासाकडे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची चाललेली ही वाटचाल आपल्याला नक्कीच एका यशोशिखरावर, यशाच्या एका उंचीवर घेऊन जाते असं म्हटल्यास मुळीच वावगं ठरणार नाही. आपण नेहमीच अहिल्यानगरमध्ये ज्या घडामोडी घडतात, जे ज्या बातम्या आपण ऐकतो त्यातून आपल्याला प्रेरणा तर मिळतेच, आणि अशीच ही प्रेरणा आपल्याला जेव्हा मिळते तेव्हा आपण नवीन जोमाने काम करत असतो, नाही का? आणि उत्साह जो आपल्यामध्ये एक येत असतो याचंच प्रचिती बातम्यांमधून पाहायला मिळते. म्हणूनच आपण आपल्या या अहिल्यानगरला समृद्ध करूया. आपणही आपल्या जिल्ह्यासाठी काही करता येईल यासाठी नक्कीच योगदान देऊया. आणि कदाचित आपली ही बातमी यानंतर असेल असं निश्चितच मनाशी ठरवूया. आणि ऐकूयात नमस्कार अहिल्यानगरमध्ये वेगवेगळ्या घडामोडी ज्या अहिल्यानगरमध्ये घडत आहेत. तर बरे तर श्रोते हो, आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी नमस्कार अहिल्यानगर पुन्हा एका नव्या बातम्यांसह. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. अहिल्यानगर आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 10:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमास सुरुवातीला अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीतकार यशवंत देव.

वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात कवी अनिल यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. आणि श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमा शेवटी मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीतकार यशवंत देव आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा, ऐकूयात.

स्वरातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत काही क्षणातच.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार। बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
3: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत।
4: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमास सुरुवातीला मासूम या चित्रपटातलं अभिजीत साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंदराज आनंद यांचं गीत, आणि या गीताला संगीतही दिले आनंदराज आनंद यांनी।

0: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमास सुरुवातीला मासूम या चित्रपटातलं अभिजीत साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं आनंदराज आनंद यांचं गीत आपण ऐकलं.
1: मन की बात. पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी जनतेशी करतील मन की बात आज सकाळी 11 वाजता. आकाशवाणीची सर्व केंद्र, सर्व चॅनल्स हे प्रसारण करतील एकाच वेळी. याशिवाय ऑल इंडिया रेडिओच्या वेबसाईटवर लाईव्ह प्रसारण, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून, सोबतच याचं प्रसारण दूरदर्शनच्या नॅशनल न्यूज भारती आणि डीडी इंडिया चॅनल्सवर देखील. मन की बात या प्रसारणाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल यानंतर लगेचच. तसंच या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण याच दिवशी रात्री 8 वाजता. लक्षात असू द्या, आज सकाळी 11 वाजता. मन की बात.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर चीनी कम या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात समीर यांचं गीत, संगीतकार इलाई राजा.

0: चीनी कमी या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं इलाई राजा यांनी. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

शंभरांश एक मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 10:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित.

श्रोते हो नमस्कार आणि स्नेहांकित कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मी वर्षा रुडे अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शब्द काळजात उतरत असतात आणि माहितीच्या रूपाने संवाद साधण्यासाठी पत्रातून अहिल्यानगर आकाशवाणीत येऊन पोचतात अशीच आपली पत्रं. आपली पत्रं, आपले मेल नेहमीच आम्हाला एक उत्साह स्फूर्ती देत असतात. कोणता कार्यक्रम आपल्याला कसा वाटतो ते आपण आपल्या पत्रातून वेळोवेळी व्यक्त होत असतात आणि त्यामुळे आम्हाला नेहमीच एक ऊर्जा मिळत असते. आणि श्रोते हो, असेच मेल आजच्या कार्यक्रमात आपल्याला आलेले आहेत. तर माझ्या हातातला हा जो पहिला मेल आला आहे तो पाठवला आहे मिलिंद श्रीखंडे यांनी पुण्याहून. ते म्हणतात, स्नेहसंवाद अंतर्गत माझी शाळा कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद आलेला दिसतोय. स्नेहसंवाद कार्यक्रम जो झाला मंगळवार 23 जून रोजी तो त्यांना खूप आवडलाय. श्रोत्यांनी खूप छान आठवणी सांगितल्या असं ते म्हणतात. माझ्या पत्राचाही त्यात समावेश होता असं त्यांनी सांगितलंय. भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर यांनी आपल्या सुंदर आवाजात आठवणींचं वाचन केलं त्यामुळे खूप छान वाटलं. नवनवीन कार्यक्रम आणि विषय घेऊन आपण श्रोत्यांना सहभागी करून घेत आहात त्यासाठी आपणास आणि अहिल्यानगर आकाशवाणी केंद्रातील अधिकारी वर्गास मनपूर्वक धन्यवाद असं म्हणून त्यांनी त्यांचा हा मेल पूर्ण केलेला आहे. या मेलसाठी मिलिंद श्रीखंडे आपले मनस्वी धन्यवाद. श्रोते हो, यानंतर माझ्या हातात दुसरा जो मेल आहे तो आहे रवींद्र कुडाळकर यांचा. ते म्हणतात, मंगळवार 23 जून रोजी स्नेहसंवाद कार्यक्रमांतर्गत भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर या दोन उद्घोषकांनी जो कार्यक्रम सादर केला माझी शाळा तो त्यांना खूप आवडलाय. आणि या दोन्ही उद्घोषकांचा परस्पर संवाद, समजुतीने बोलणं, उत्तम संवाद कौशल्य, अभ्यासपूर्ण गप्पा मारणं, अभिव्यक्त होणं त्यांना भावल्याचं ते सांगतात. नवीन उपक्रम खूप चांगला असून श्रोत्यांनी आपली मतं, आपले अनुभव, आपले विचार आणि आठवणी सुखदुःख व्यक्त करता येतात असं त्यांनी म्हटलंय. आणि व्यक्त करण्यासाठी खरंच हे छान व्यासपीठ असून यामध्ये विविध विषयांचा उहापोह असावा. आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे ती म्हणजे हा कार्यक्रम कधीच बंद होऊ नये कारण श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद आहे असं रवींद्र कुडाळकर यांनी म्हटलेलं आहे. आपल्या या मेलसाठी मनस्वी धन्यवाद. श्रोते हो, आणखीनही काही पत्रं माझ्या हातात आहेत पण तत्पूर्वी ऐकूया हे सुंदर संगीत.

श्रोते हो, स्नेहांकित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर माझ्या हातात जो मेल आलेला आहे तो आहे धीरज रबारी यांचा. गुजरात डेर पाटन इथून त्यांनी तो मेल पाठवलेला आहे. ते सांगत आहेत की आता पावसाळ्यात जे पाणी वाहतं, पाऊस झाल्यानंतर त्याचं योग्य व्यवस्थापन सगळ्यांनी केलं

श्रोते हो, स्नेहांकित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर माझ्या हातात जो मेल आलेला आहे तो आहे धीरज रबारी यांचा. गुजरात डेर पाटन इथून त्यांनी तो मेल पाठवलेला आहे. ते सांगत आहेत की आता पावसाळ्यात जे पाणी वाहतं पाऊस झाल्यानंतर त्याचं योग्य व्यवस्थापन सगळ्यांनी केलं पाहिजे आणि वाहत्या पाण्यात कोणीही कचरा टाकू नये अशी विनंती त्यांनी या मेलच्या माध्यमातून केलेली आहे. तसंच पावसाचं पाणी योग्य संचयित करून त्याचा वापर कसा होईल याची काळजी सगळ्यांनी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर ते म्हणत आहेत की हॅलो गीत बहार हा जो कार्यक्रम आहे तो त्यांना खूप आवडतो, त्यांच्या पसंतीचा कार्यक्रम तो असल्याचं ते सांगतात. आणि एकमेकांची जी ओळख आहे संपूर्ण देशातल्या श्रोत्यांची त्यामुळे होते आणि त्यांची जी पसंती आहे त्याचबरोबर त्यांचं सादरीकरणही सगळ्यांना समजतं असं म्हणून त्यांनी त्यांच्या मेलला पूर्णविराम दिला आहे.

च्या अहिल्यानगर केंद्रानं सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमास सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतकार आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांचा.

श्रोते हो, पावसाची सगळेच वाट बघतायत आणि तुमच्या पत्रांच्या पावसाचीही आम्ही नक्कीच वाट बघतोय. आकाशवाणी अहिल्यानगरचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे नक्कीच स्नेहांकित कार्यक्रमातून आम्हाला कळवा. आजच्या कार्यक्रमापुरता इथेच आपला निरोप घेते मी वर्षा रुडे. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित स्नेहांकित हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. स्वर आणि संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर देवकीनंदन गोपाळा या चित्रपटातलं मन्नाडे यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत, संगीतकार राम कदम.

0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण देवकीनंदन गोपाळा या चित्रपटातलं मन्नाडे यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 02-241-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
3: मन की बात. पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी जनतेशी करतील मन की बात आज सकाळी 11 वाजता. आकाशवाणीची सर्व केंद्र, सर्व चॅनल्स हे प्रसारण करतील एकाच वेळी. याशिवाय ऑल इंडिया रेडिओच्या वेबसाईटवर लाईव्ह प्रसारण, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून, सोबतच याचं प्रसारण दूरदर्शनच्या नॅशनल न्यूज भारती आणि डीडी इंडिया चॅनल्सवर देखील. मन की बात या प्रसारणाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल यानंतर लगेचच. तसंच या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण याच दिवशी रात्री 8 वाजता. लक्षात असू द्या, आज सकाळी 11 वाजता. मन की बात.
0: श्रोते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर हे बंध रेशमाचे या नाटकातलं शांता शेळके यांचं पद, स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता घर आणि या गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातलं संदीप खरे यांचं गीत ऐकूया. संगीतकार संदीप खरे.

संदीप खरे आणि सलील चौधरी माफ करा संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 11 वाजता मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेला मुक्त संवाद आणि त्यानंतर मुंबई केंद्रावरून त्याचा मराठी अनुवाद आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और एफएम गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण एफएम रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा। यह कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
1: आकाशवाणी मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत। माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार। मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे। 2026 अर्ध वर्ष आता संपत आला आहे। या 6 महिन्यात आपण मन की बात मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे। जून महिन्यातही देशाने असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल। हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेला आहे। अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली। तिथे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे। मित्रांनो, जून महिन्यातच देशानं हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे। C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे। भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत। यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे। रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे। या महिन्यात DRDO ने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे। हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे। म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे। मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस। यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली। यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे। या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला। मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो। मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत। मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती। मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं। मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं। तसंच

कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंगबद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे, त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहत. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशा वेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आत्तापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आत्तापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11,00,000 कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी

रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. ह्या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात

नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होत आहे. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं, ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं 1000 वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये. ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास 50% इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये BTech अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून 1000 किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा

असा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत, ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेससमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी.

आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात शेकडो किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो
आणि

0: समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब न थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, याच संवादाचं मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण केला जाईल आज रात्री ठीक 8 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. माध्यान्हीचे 12:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कार्यक्रमात आज ऐकूया योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत. मैत्रिणींनो, आपलं आरोग्य आपणच सांभाळावं लागतं. आजच्या धावपळीच्या जगात स्वतःला सक्षम ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित हवं. काळाप्रमाणे पुढेही जायचंय आणि स्वतःला फिटही ठेवायचंय. खरं तर तारेवरची कसरत असते ही, पण तरी सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ जर आपण काढला तर हे काही अशक्य नाहीये, हो ना मैत्रिणींनो? व्यायाम हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण प्रत्यक्ष वेळ आली की मात्र थोडस दुर्लक्ष करतो, हो ना? पूर्वीपासूनच योगाभ्यास आपण करत आलोय, बघत आलोय, त्याचं महत्व आपल्याला माहीतही आहे, पण तरीही त्याकडे आपण थोडस दुर्लक्ष करतोच. तर आज आपण याच विषयी अधिक जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे योग आणि महिलांचं आरोग्य, आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून

0: स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आताच मी असं म्हटलं की आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आजच्या धावपळीच्या युगात मानसिक शारीरिक फिट राहणं ही खूप गरजेचं आहे आणि योगाभ्यास आपल्याला नेमकं हेच सगळं शिकवत असतो. मला सुरुवातीला असं सांगा की योग म्हणजे नेमकं काय.
1: योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांना एकत्रितपणे जोडणारा दुवा म्हणजे योग. योग म्हणजे ही आपली जीवनशैली आहे.
0: क्या बात आहे. मला असं वाटतं की आपण जसा श्वास घेतो त्याच पद्धतीने योगाकडे आपल्याला बघितलं पाहिजे आणि तरच आपण फिट राहणं जे मगाशी मी म्हटलं ते होऊ शकतं. नाही का.
1: बरोबर आहे.
0: आजचा आपला विषय असा आहे की महिलांचं आरोग्य आणि योगाभ्यास. तर सुरुवातच लहानपणापासून होते आपल्या महिलांच्या आयुष्यातले जे विविध टप्पे आहेत बालपणापासून सगळं सुरू होतं. तर या सगळ्या टप्प्यांमध्ये योगाभ्यास काय मदत करतो. बालपणापासून सुरुवात करूया.
1: बालपणामध्ये आता जी जीवनशैली जी आहे लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो की मुलांचा जो आहार आहे तो कळत न कळत अतिशय म्हणजे फास्ट फूड जंक फूड कडे अगदी मुलं स्वतःहून बाहेरून खातात आणि काही पालकही स्वतःहून प्रमोट करतायत देत आहेत आणि दुसरा कुठलाही फिजिकल ऍक्टिव्हिटी होत नाही मुलांकडून. मग ते मुली असतील किंवा मुलं असतील कोणी असेल. तर विशेष करून मुलींचा विषय असल्यामुळे अगदी लहानपणापासून आजकाल जर शाळेत जरी बघितले इव्हन नर्सरी सारख्या ठिकाणी LKG UKG सारख्या ठिकाणी बघितले तरी मुलांची वजन वाढलेली आहेत. मुलांना लहान लहान मुलांना चष्मे लागलेले आहेत. तर हा सगळा जर प्रकार कमी करायचा असेल तर योगाकडे वळणं हे पर्याय नाही. योगाकडे वळलंच पाहिजे.
0: आपण महिलांबद्दल बोलतोय त्यामुळे आपण मुलींबद्दल बोलूया. आता लहान वयात योगा मूल लहान असतं त्याला कशी गोडी लावायची या योगाची.
1: हा तर आजकाल अगदी लहान मुलांना आपले पालक जे विशेष करून ज्या माता भगिनी असतात ते आपल्या मुलांना इतर वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावतात. उदाहरणार्थ तबला वाजवणे पेटी वाजवणे संगीत नृत्य असे नाना प्रकारचे क्लासेस हे अगदीच लहान मुलांना लावतात. मग याच्यातला एकही पालक असा सापडत नाही की जो लहान मुलांना योगाचे क्लासेसला लावेल.
0: बरोबर.
1: तर इथे कुठेतरी पालकच जबाबदार आहेत. मुलांना गोडी लावण्यासाठी पालकांनी पुढे यायला हवं आणि जसे इतर क्लासेस लावतात ते वाईट नाही आहे ते अवश्य लावा. पण त्याच्यासोबत जर तुम्ही योगाची जोड दिली मुलांना तर मुलांना काय खावं काय करावं काय न करावं हे आपोआप समजायला लागेल.
0: आणि मला असं वाटतं मुलंही अनुकरण प्रिय असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे जर तुम्ही तरच ती करणार आहे.
1: बरोबर आहे.
0: मग लहान मुलींसाठी काय आसनं तुम्ही सांगाल की काय केली.
1: लहान मुलींसाठी विशेष करून वृक्षासन ताडासन त्याचबरोबर काही त्रिकोणासन भुजंगासन सेतुबंधासन वज्रासन असे काही स्ट्रेचिंगची आसने असतात आणि त्याच्यासोबत जोडीला प्राणायाम असतात जेणेकरून मुलींचे सर्वांगीण विकास शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक असे सगळ्या स्तरावरती त्यांचा विकास व्हायला मदत होते.
0: आणि मला असं वाटतं की हे जर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर जास्त चांगलं.
1: तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली योग करायला हवा.
0: बरोबर आहे.
1: कुठलंही क्षेत्र असू दे तिथे गुरु हा
0: हवा. तुम्ही सर आता सांगताय ते अगदीच चांगली गोष्ट आहे की लहान वयातच ह्या सगळ्या त्याची गोडी लागली तर मला वाटतं नंतर जाऊन त्याच्यासाठी की हा विषय काय महत्वाचा आहे कशासाठी हे केलं पाहिजे ह्याची वेळ येणार नाही.
1: बरोबर आहे.
0: खूप लहान वयातलं हे तुम्ही सांगितलं. त्यानंतर मग थोडस मुली मोठ्या होतात. आज आपण बघितलं तर सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. मुली लवकर मोठ्या होतात आणि मग तेही सगळं त्यांचं चक्र नीट नसतं त्यांचं वयही लहान असतं. मग हे सगळं सुरळीत होण्यासाठी नेमकं काय सुचवाल तुम्ही.
1: हे सगळं सुरक्षित होण्यासाठी पूर्वी जे 12 वर्षानंतर 14 वर्षानंतर ज्या मुलींच्या मासिक पाळी सुरू व्हायच्या ते आता अगदी 7-8 वर्षाच्या मुलींना ते चक्र सुरू झालेलं आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे मागाशी सांगितलं तेच पुन्हा की अनहेल्दी लाईफस्टाईल आणि अनहेल्दी फूड आणि लेस प्रॅक्टिस ऑफ फिजिकल प्रॅक्टिस आणि योगा प्रॅक्टिस. ही मुलं कुठलेही आजकाल शाळेमध्ये सुद्धा PT चे वर्ग होत नाहीत. सगळा जो काही खेळ आहे तो मोबाईलचा खेळ खेळत आहेत मुलं. म्हणजे ग्राउंडवरचे जे खेळ आहेत ते खेळतच नाही.
0: शारीरिक दमणूक
1: होतच नाहीये आणि त्याच्यामुळेही लवकर मासिक पाळी सुरू होणे ज्या वयामध्ये ज्यांच्या हातात खेळणं पकडायला हवं त्यावेळेला त्यांना सॅनिटरी नॅपकिन पकडावं लागतंय. तर हे सगळं जर चित्र बदलायला हवं असेल तर योगाकडे मुलांनी वळायला हवं आणि पालकांनी ही जबाबदारी घ्यायला हवी.
0: नक्कीच नक्कीच. या वयातल्या मुलींना काय सांगाल तुम्ही की ही आसनं त्यांनी केलीच पाहिजेत.
1: तर ह्या वयामधल्या ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यामध्ये होणारे जे मेन आजार जे आहेत त्याच्यामध्ये PCOD PCOS थायरॉइड सारख्या समस्या आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं प्रचंड. वजन वाढणे त्यांचे हेअर फॉल चिडचिड होणे ह्या सगळ्या समस्या होतात आणि मग नंतर कुठेतरी लग्नामध्ये त्यांच्या विवाहाच्या मध्ये त्याची बाधा येते लग्न जुळण्यामध्ये आणि लग्न जुळल्यावरती नंतर पुढील त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा ह्या समस्या वाढत जातात. तर हे जर नको असेल तर नियमित

0: योग साधना करणे त्याच्यामध्ये काही आसने मकरासन भुजंगासन शलभासन मर्कटासन सेतुबंधासन सारखी अनेक अशी आसने शेकडोनी हजारोनी आसने आहेत तर त्यातली काही अति महत्वाची जी आसने ती दैनंदिन जीवनामध्ये करायला हवीत आणि त्याच्यासोबत प्राणायाम हे गरजेचं आहे
1: म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं तसं की व्यस्त शेड्यूल आहे आपलं पुढेही जायचंच आहे काळाबरोबर तर ते सगळं करताना स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं हे खूप गरजेचं आहे
0: बरोबर आहे
1: सर आता तुम्ही म्हणालातच की हे सगळं केल्यानंतर जसं मुली मोठ्या होत आहेत तर त्या पण तेवढ्याच ताकदीने पुढे गेल्या पाहिजेत त्यांना सगळ्या बाबतीत तुम्ही म्हणाला तसं की काही लॉस न होता त्यांचं मोठेपण त्यांना अनुभवायला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर बालपणही चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं पाहिजे खूप लहान वयात ह्या गोष्टींची जबाबदारी आली की मग आणखीन मनावर पण वेगळे परिणाम होत असतात सर यानंतरचा पुन्हा महत्वाचा टप्पा येतो की मुली करिअरच्या मागे लागतात करिअर होणं खूप महत्वाचं असतं मग त्याच्यामध्ये त्यांचं शेड्यूल तर नसतंच वेळेचं बंधन कुठलंच नसतं त्यांना आणि मग त्यानंतरचा महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे वैवाहिक जीवन मग तुम्ही म्हणालात तसं की याच्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात त्यांना तर काय नेमकं सांगाल ह्या वयातल्या मुलींना
0: वैवाहिक जीवनामध्ये ते सांगितलं मगाशी की पीसीओडी पीसीओएस आणि थायरॉइड ह्या महत्वाचे असे जे आजार आहेत 99% मुलींना हा आजार होतो त्याच्यामुळे त्यांचे वजन वाढतात आणि वजन वाढल्यामुळे त्यांचं जे पुढे गर्भधारणा जी प्रसूतीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये बाधा आणि आजार बघितले तर बाहेर ह्याच्यासाठी इन्फर्टिलिटीची मोठी समस्या आहे
1: खरं
0: तर ह्या समस्येवरती जर मात करायचं असेल मग लोक उगाच जसं आठ मार्गाने जातात मग त्यांना कुठेही योगा करायचा नसतो त्यासाठी वेळ द्यायचा नसतो ऍक्च्युअल वेळ नाही बिझी शेड्यूल काहीतरी करिअर अचीव करायचं ते अचीव करून जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर आरोग्य सांभाळून हे सगळं करणं फार गरजेचं आहे
1: खरं
0: तर महिलांना आरोग्यासाठी वेळ देणे हे फार कठीण बाब आहे कशी तर महिलांना चूल मूल हे सगळं सांभाळून आणि काही महिला तर नोकरी पण करत असतात नोकरी व्यवसाय चूल मूल नोकरी सांभाळून मग त्यांना त्यांचं आरोग्य सांभाळायचं आहे तर काही महिला ज्यांना खरोखर इच्छा असते ना करायची तर त्यांना मार्ग सापडतो ज्यांना इच्छा नसते त्यांना कारणे सापडतात
1: बरोबर इच्छा तिथे मार्ग ही म्हण इथे अगदी लागू पडते तुम्ही आता म्हणालात तसं ही खरंच गोष्ट आहे की आजकाल 90% जास्तच म्हणेन मी की बायका वर्किंग वुमन आहेत आणि मग ह्या सगळ्याचं एक वेगळं प्रेशर येतं की घर सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या मुलं असतात बाकीच्या गोष्टी असतात ऑफिस मधलं प्रेशर असतं आणि मग या सगळ्यामध्ये ती बाई इतकी थकून जाते की असं वाटतं की बस आता मला नाही काही करायचंय तर मला असं सांगा की ह्या अशा आपल्या मैत्रिणींनी नेमकी कशी मॅनेजमेंट करावी वेळासाठी
0: हा तेच सांगितलं की वेळ नाही सांगणारी लोक जी आहेत ना तर त्यांची इच्छा असेल तर आता आपण आपले रत्नागिरीमध्ये जे योगाचे क्लासेस चालतात अगदी अशाच लोकांसाठी जे वर्किंग वुमन आहेत की ज्यांना सकाळी लवकर गडबड करून सगळं आवरून त्यांना कामधंदा नोकरीवरती जायचंय तर अशा लोकांसाठी अर्ली मॉर्निंगची वेळ आणि त्याचबरोबर त्यांचे ऑफिसेस शाळा कॉलेज ऑफिस सुटल्यानंतरची वेळ अशी त्या महिलांसाठी मुलींसाठीच आम्ही ते ध्यानात ठेवून आम्ही असे वेगळे दोन बॅचेस सुद्धा केलेले आहेत अर्ली मॉर्निंग आणि संध्याकाळी 6:15 नंतर तर असे कुठलेही टायमिंग ऍडजस्ट करून कमीत कमी वेळ 2 तास देता येत नाहीये 1.5 तास 1 तास अगदी 1/2 तास तरी वेळ देणे हे गरजेचं आहे
1: खरंय सर थोडस या टप्प्यावर मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारते असं की तुम्ही मगाचपासून असं म्हणाला की योगाभ्यास तर करायलाच पाहिजे पण या सगळ्याचा अजून एक बेस येतो तो म्हणजे आहार तर वय कोणतंही असू दे आजकाल आहार हा विषय खूप मॅटर करतो की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तिथेच अडकतात की तुम्ही काय खाता आणि कोणत्या वेळी खाता तर त्याविषयी काय सांगा
0: हो अगदी बरोबर केवळ योग करून भागत नाही योग आणि त्याच्यासोबत जर तुम्ही आहार तर आहार कसा असायला हवा तर आहार हा संतुलित आणि सात्विक असायला हवा जसं आपण एखाद्या देवाला जे नैवेद्य दाखवतो जे नैवेद्य आपण देवाला दाखवतो तेच नैवेद्य आपल्यासाठी असायला हवं बस सिंपल सोपं आहे जे आपण देवाला नैवेद्य दाखवू शकत नाही ते खाऊ नका
1: क्या बात आहे
0: थोडक्यात
1: मला वाटतं बरंच या तुमच्या वाक्यामध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत पण तरी सुद्धा आज खूप गोष्टी आपल्याला समोर दिसत असतात काय म्हणतात प्रलोभन आहेत ती खाण्याची सुद्धा
0: बरोबर आहे
1: तर ती कंट्रोल करता यायला हवीत आपल्याला काय सांगाल परत
0: त्यासाठी जर ही जी मुली जेव्हा योगाभ्यास सुरू करतात त्यावेळेला आपोआपच त्यांना काय खायचंय आणि काय नाही खायचंय हे त्यांना समजायला लागतं म्हणजे ज्या वेळेला ह्या मुली योगा न करणाऱ्या मुली ज्या वेळेला मार्केटमधून जात असतात तेव्हा त्यांना ते समोसे वडे मिसळ भजी यांचं आकर्षण वाटतं पण ह्याच मुली ज्या वेळेला योगाभ्यास सुरू करतील त्यावेळेला त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होईल आणि चांगल्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष लागेल

0: उदाहरण सांगू शकाल तुम्ही की काय खावं आणि काय खाऊ नये?
1: काय खावं यामध्ये आपल्या माता भगिनींचा विषय चालू आहे मुलींचा. तर पूर्वीच्या आपल्या आया आज्या या 100-100 वर्ष जगत होत्या. तर काय रहस्य आहे त्यांच्या जगण्याचं? तर एक तर आहार. त्यावेळी पूर्वी कोणत्याही प्रकारचा हा फास्ट फूड जंक फूड हा प्रकारच नव्हता. एक 50-70-80 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी तर ते चुलीवरची भाकरी भाजी पोळी भात हाच आहार आणि फळ भाज्या यांचा आहार समावेश असायला हवा.
0: खरंय, म्हणजे सीझनल जे काही आपल्या इथे मिळतं ते. दुसरं म्हणजे आपल्या इथे जे पिकतं तुमच्या कुठल्याही ज्या भागात तुम्ही राहता तिथे जे पिकतं ते खायचं.
1: बरोबर आहे.
0: आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मला वाटतं
1: घरात बनवलेलं. अगदी बरोबर आहे. जर याच्यावरती सांगायचं झालं तर अन्नाचा पदार्थ एकच घ्या. समजा एखादी खिचडी हॉटेलमधली खाऊन बघा, घरात आईने ताईने माईने जे बनवले त्यांच्या हातची खाऊन बघा, आणि एखाद्या मंदिरातली खिचडी खाऊन बघा. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगली खिचडी कुठली लागते? मंदिरातली.
0: बरोबर.
1: त्याच्यानंतर आपल्या घरातली लागते आणि अगदी शेवटच्या याच्यामध्ये पायदीवर असते ती बाहेरची. तर काय आहे पदार्थ? तर तेच आहेत. उलट आणखीन हॉटेलमध्ये आणखीन बरंच काय काय त्याच्यामध्ये टाकतात तरी सुद्धा ते पौष्टिक मूल्य त्याच्यात नसतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. तर जी व्यक्ती तो स्वयंपाक बनवते, जो पदार्थ बनवतोय, त्याचा भाव त्याच्या त्या अन्नात उतरतात.
0: बरोबर.
1: एखादा हॉटेलमध्ये बनवणारा तो कस्टमरसाठी बनवतोय आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय काय विचार, तर तिथे ते किती मोठं हॉटेल 5-star असलं तरी ते घरासारखं आणि मंदिरासारखं होत नाही. तर बाहेरचं खाणं टाळावं, कमी करावं आणि हळूहळू टाळावं
0: आणि प्रसादासारखं जेवण घ्यावं. सर, मगाशी आपण बोलत होतो की इन्फर्टिलिटी ही एक खूप मोठी समस्या आजकाल जाणवते. त्याला कारणं अनेक आहेत. जसं मगाशी मी म्हटलं की करिअरच्या मागे मुली लागतात, योगाभ्यास करणं हा बेसच नसतो, लग्न उशिरा होतात, अनेक कारणं आहेत त्यासाठी. पण समस्या एवढीच आहे की इन्फर्टिलिटी ही जाणवते आणि मग खूप उपाय करूनही काही होत नाही. तर योगाभ्यास यासाठी कशी मदत करते?
1: तर इन्फर्टिलिटीसाठी योगाभ्यास खूप मोलाचं योगदान आहे. जसे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपले जे निरामय योगा क्लासेस चालतात, गेले 12 वर्षापासून क्लासेस आहेत चालू. तर असे अनेक केसेस आपल्याकडे आलेले आहेत आतापर्यंत की लग्न झालेलं आहे आणि 5-6 वर्ष 7-8 वर्ष तरी मुलं झालेली नव्हती आणि त्यांनी कुठून तरी असं माहिती की योगा केल्याने ह्या समस्या सुटतात हे ऐकून त्यांनी योगा जॉईन केला आणि अगदीच 5-6 महिन्यामध्ये रेग्युलर योगाभ्यास, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची आसने, प्राणायाम, मुद्रा, अॅक्युप्रेशर. तर जेणेकरून ह्या इन्फर्टिलिटीची मेन जी कारण आहेत ना ती आहेत थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, आणि याच्यामुळेच वजन वाढतं मुलींचं आणि वजन वाढल्यामुळे ह्या सगळ्या समस्या होतात. आणि योगाभ्यास सुरू केल्याने ही जी मेन कारण आहेत ही ते आज रिव्हर्स होतात काही महिन्यामध्ये आणि त्यांचे थायरॉइडचे रिपोर्ट, पीसीओडीचे रिपोर्ट हे नॉर्मल येतात आणि त्यांना गर्भधारणा करण्यास मार्ग मोकळा होतो. आणि आतापर्यंत असे अनेक केसेस आहेत की ज्यांना गर्भधारणा झाली.
0: सर, बऱ्याचदा असं आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये त्या 9 महिन्यांमध्ये काहीच करू नये, स्वतःचा जीव सांभाळावा आणि त्या बाळाचा जीवही जपावा. तर मला सांगा की या दिवसांमध्ये, या महिन्यांमध्ये नेमकं कशा पद्धतीने योगा केला पाहिजे?
1: गर्भधारणा राहण्यासाठी योगा करावा. त्यानंतर 99% हे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. 1% केसेसमध्ये होऊ शकत नाही, काही अनेक कारणे असतात, पण 99% हा खूप मोठा आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आपला की 99% ह्या समस्या दूर झालेल्या आहेत, दूर होतात योगाने. तर योगाभ्यास सुरू केल्यावरती रेग्युलर योगासने, प्राणायाम केल्यावर तुमचे हे आजार रिव्हर्स होतात आणि मग तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होते. आणि गर्भधारणा झाल्यावर त्या गर्भावस्थेमध्ये सुद्धा त्यांनी योगा करायचा असतो. पण त्याच्यामध्ये काही प्राणायाम जसे कपालभाती सारखे प्राणायाम करायचे नसतात, जे पोटाशी निगडीत आहे. पोटाशी निगडीत जे पोटावरती प्रेशर देणारी आसने असतात ती कोणतीही करायची नसतात, कपालभाती सारखे प्राणायाम करायचे नसतात. मग कोणते प्राणायाम? तर भस्त्रिका, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत यासारखे ते प्राणायाम करू शकतात आणि ते नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर असतं.
0: अच्छा, आणि आसनांच्या बाबतीत काय सांगा?
1: हा, आसनामध्ये जे स्ट्रेचिंगची आसने आहेत जसे ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, वीरभद्रासन आहे, मरकटासन आहे, तर अशी सोपी सोपी आणि चांगली मणक्यासाठी आरोग्य देणारी अशी आसने ते करू शकतात.
0: हो. अच्छा, म्हणजे थोडक्यात मैत्रिणीनो, तुम्ही कोणत्याही वयात असा, कोणत्याही अवस्थेत असा, योगाला पर्याय नाहीये, नाही का? सर, यानंतर साधारणपणे आपल्या महिलांसाठीचा जो टप्पा येतो, वयाचा टप्पा, तो म्हणजे 40, जिथे खर तर आपला देह खरोखरच बोलायला लागतो की काहीतरी दुखतंय, काहीतरी होत आहे, अशा वेळी योगा काय मदत करते?
1: हा, त्याला इंग्लिशमध्ये मेनोपॉज म्हणतात. हा सगळा हार्मोनचा खेळ आहे. तर सगळ्यांसाठी योगा गरजेचा आहेच, पण महिलांना जास्त गरजेचं आहे.

0: याचं कारण असं आहे की पुरुषांच्या तुलनेने महिलांचे हार्मोन्स हे प्रत्येक टप्प्यामध्ये
1: बदलत
0: असतात. तर ह्या 40 नंतर मेनोपॉज मध्ये जे हार्मोन्स बदलतात आणि त्याच्यामध्ये त्यांची चिडचिड जास्त होते, मूड स्विंग होणे, अनिद्रा, झोप न लागणे, तर अशा अनेक समस्यांमध्ये योगाभ्यास करत असतील तर ह्या समस्या होत नाहीत.
1: खरं
0: हो.
1: अच्छा, म्हणजे हे केल्याशिवाय समजणार नाही.
0: पहिले इस्तेमाल करो
1: फिर विश्वास
0: करो.
1: सर, जसं मेनोपॉज येतो तो एक पिरियड तुम्ही आता म्हणालात तसं की हार्मोन्स बदल हाच महत्वाचा विषय, तसंच पूर्ण मेनोपॉज आणि आफ्टर मेनोपॉज हे पण असेच पिरियड्स आहेत. पण मग ह्यासाठी कोणती वेगळी आसनं आहेत की त्यासाठी याला उपयोग होतो आणि सगळं बॅलन्स राहतो घरातला?
0: जेवढे योनी, 84 लाख योनी आहेत ना, तर तेवढी आसने आहेत.
1: ओ
0: हो. मग त्याच्यातले काही निवडक आसने, हे जे आसने आहेत ना, हे प्रत्येक पशु पक्षी, झाड, माड, डोंगर, जसं आपण पर्वतासन, पर्वतासन हे पर्वतावरून घेतलेलं आहे, वृक्षासन हे वृक्षावरून घेतलेलं आहे, मंडुकासन हे बेडकावरून घेतलेलं आहे, शशंकासन हे शशकाचं, अधोमुख श्वानासन हे कुत्र्यापासून घेतलेलं आहे. तर जेवढे पशु पक्षी प्राणी तेवढी आसने आहेत. तर हे एवढं सगळं करणं काय शक्य होत नाही. तर त्याच्यामध्ये काही जी निवडक जी आसने आहेत.
1: आणि मेनोपॉज मध्ये मला त्याचा अप्लाय करायचंय तर तुमचं शरीर तेवढं लवचिक होऊ शकतं का? प्रॅक्टिस नेते होतं
0: 99% केसेस मध्ये हे आजार कोणता तरी गंभीर आजार झाल्यावर योगाच्या दिशेने लोक वळतात. तरीही तुम्ही तुमचे आजार हे रिव्हर्स करू शकता.
1: बर,
0: कोणत्याही स्टेज मध्ये आजपर्यंत हे असं छाती ठोकपणे कसं काय सांगू शकतो, कारण आजपर्यंत हजारो केसेस आम्ही हे सॉल्व्ह केलेले आहेत. इवन 40, 50, 60, 70 मध्ये सुद्धा आम्ही मणक्याचे आजार, ढोपऱ्याचे आजार हे टाळलेले आहेत. त्याचबरोबर बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनीचे आजार बरे केलेले आहेत योगाच्या माध्यमातून.
1: योगा
0: हो, कोणत्याही वयोगटामध्ये जर तुम्ही लहानपणापासून करत असाल तर ते सौदेपीस वागा. तर होत नाही तसं, किमान आजार होण्यापूर्वी तरी जॉईन करा किंवा आजार झाल्यावर तरी जॉईन करा योगा तुमच्या जवळपास कुठेही. पुन्हा एकदा ते सांगेन, तज्ञ योग शिक्षक. जर आपण मार्केटमध्ये एखादं फळ घेताना सुद्धा तो आपण एक एक पीस त्याच्यातला उचलून काय करतो, बारकाईने बघतो. तर योग शिक्षक निवडताना सुद्धा तज्ञ मार्गदर्शन आहे का हे निवडून तुम्ही योगा करणे गरजेचं आहे.
1: आणि आता आपण जसं बोलतोय की मेनोपॉज हा विषय आपण बोलतोय, तर त्याच्यामध्ये नेमकी काय आसनं केली पाहिजेत?
0: आसने तीच सांगितली तुम्हाला मगाशी की जी पोटावरची, पाठीवरची योगिक जॉगिंगचे प्रकार असतात. ताडासन, तिर्यक ताडासन आहे, गरुडासन आहे, वृक्षासन आहे, जेणेकरून शरीर आणि मन याला बॅलन्स करण्यासाठी. भुजंगासनचे प्रकार आहेत, मर्कटासनचे प्रकार आहेत, चलभासनचे प्रकार आहेत, अनेक आसने आहेत. त्याच्यातली सोपी सोपी आसने, थोडेसे 40 वर्षापर्यंत कोणतंही योगा केलेले नाही त्यामुळे स्टिफनेस असतो, तर तो 100% लहान मुलांसारखा तर होणार नाही, पण सुधारणा नक्की होते. सुधारणा नक्की होते आणि तुम्हाला सुसह्य आयुष्य जगता येतं.
1: सर, मेनोपॉज नंतरचा सुद्धा जो आपला पिरियड असतो की आफ्टर मेनोपॉज आणि निवृत्तीचा काळ 60 पर्यंतचा तो येतो, आणि मग तुम्ही म्हणाला तसं की मग आणखीनच प्रश्न येतात की ढोपरं बोलायला लागतात, पाठ बोलायला लागते, सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्या हालचाली मंदावतात, अशा वेळेला आसनं कुठली केली पाहिजे?
0: तर थोडस उतरत्या वयामध्ये खांदे दुखी, ज्या आजकाल त्याला प्रोझन शोल्डर आणि सर्वायकलचा प्रॉब्लेम, मानेचे, मणक्याचे प्रॉब्लेम, कमरेचे, लोअर बॅकचे, सायटिकाचे प्रॉब्लेम, ढोपऱ्याचे प्रॉब्लेम, हे तर आज तर उतरत्या वयात नाही तर हे तरुणपणामध्ये सुद्धा कॉमन झालेले आहेत आजार. तर हे आजार टाळण्यासाठी सूक्ष्म व्यायाम, ज्यामध्ये हाताचे, मानेचे, पायाचे, हे सूक्ष्म व्यायाम असतात योगिक अभ्यासामध्ये. तर ते सूक्ष्म व्यायामाने सुद्धा हे तुम्ही सगळ्या प्रकारचे सांध्याचे आजार पूर्ण बरे करू शकता.
1: बर, म्हणजे पुन्हा इथे तज्ञ मार्गदर्शक आले, त्याशिवाय काही हे पुढे जाऊ शकत
0: नाही. बरोबर आहे.
1: मग अशी आता मी असंच म्हटलं की उतार वयात आल्यानंतर विशेषतः तुम्ही बोलतो आपण की ढोपरं, ढोपरं इतकी बोलतात की आजकाल मूलभूत गरजांमध्ये ह्या गोष्टी आल्यात की खाली बसता येत नाही किंवा झोपण्यासाठी पण बेडच लागतो. म्हणजे फक्त पायांसाठीच विचारते मी, ढोपऱ्यांसाठी काय आसनं आहेत?
0: ढोपऱ्यासाठी सांगितलं स्ट्रेचिंग इथे फार मोलाचं योगदान आहे. स्ट्रेचिंगचं, ढोपऱ्याचं स्ट्रेचिंग करणे, बसून पाय पुढे पसरवून पंजे मागे पुढे करणे, बोटांची हालचाल करणे, पंजे दोन्ही पायचे पंजे गोल फिरवणे, ढोपरा असे आकुंचन प्रसारण करणे, ढोपऱ्यातून गोल फिरवणे, असे अनेक सूक्ष्म व्यायामाचे प्रकार असतात.
1: सेटिंग साधारण किती करावं? एक समजा 60 वय असेल तर
0: हे याला काही मर्यादा नाही आहे. 10-10 सेट, 2 सेट, 3 सेट, झेपतील तेवढे तुम्ही. सुरुवात आधी सुरुवात कमीने करून हळूहळू वाढवायला हवं. काय म्हणतो, लोक जोश मी आकर होश हो देते. एखाद्या दिवस कुठेतरी येऊन जॉईन करतात आणि त्या दिवशी सगळं काही करण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते संपूर्ण जे दुखते त्याच्यापेक्षा आणखीन सगळं दुखायला लागतं.

0: आणि मग दुसऱ्या दिवसापासून योगा बंद होतो.
1: बरोबर.
0: तसं न करता सुरुवात अगदी स्टेप बाय स्टेप ने करायला हवं. कमी आसने करून, रिपिटेशन कमी करून, मग हळूहळू ती वाढवायला हवी.
1: बरोबर आहे. जसं आता आपण म्हटलं की निवृत्तीचं वय आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, तर एक ठराविक वेळ या गोष्टीसाठी तुम्ही म्हणाला तसं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीप्रमाणे ठेवा आणि याच्यामध्ये सातत्य ठेवा.
0: बरोबर आहे.
1: नाही का सर, आपण योगासनांबद्दलच बोलतो आहोत. आपल्या मैत्रिणींच्या आयुष्यातले किंवा महिलांच्या आयुष्यातल्या टप्प्यांवर आपण बोललोच आहोत. योगासन केलंच पाहिजे, काय सांगाल?
0: बरोबर आहे. योग हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक बनवायला हवा. तर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्याकडे 8-8, 9-9, 10-10 वर्ष रेग्युलर 365 दिवस हे 7-7, 8-8 वर्ष रेग्युलर योगा करणारे साधक आहेत माझ्याकडे. आज ते 50+ आणि 60 घरातले आहेत. आज जर त्यांच्याकडे बघितलात आणि त्यांची लवचिकता आणि त्यांचा स्टॅमिना बघितला तर आज 60 घरातला माणूस आज 1000 नॉनस्टॉप सूर्यनमस्कार घालतो माझ्या इथला. 1000 आणि ते सुद्धा 1000 नमस्कार म्हणजे 15 सेकंदाचा एक नमस्कार, एका मिनिटाला 4 असे 1000 नमस्कार घालतो. म्हणून योगाने हे सगळं होऊ शकतं.

0: आहोत आपल्या मैत्रिणींच्या आयुष्यातले किंवा महिलांच्या आयुष्यातल्या टप्प्यांवर आपण बोललोच आहोत. योगासन केलंच पाहिजे, काय सांगाल?
1: बरोबर आहे. योग हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक बनवायला हवा. तर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्याकडे 8-8, 9-9, 10-10 वर्ष रेग्युलर 365 दिवस हे 7-7, 8-8 वर्ष रेग्युलर योगा करणारे साधक आहेत माझ्याकडे. आज ते 50+ आणि 60 घरातले आहेत. आज जर त्यांच्याकडे बघितलात आणि त्यांची लवचिकता आणि त्यांचा स्टॅमिना बघितलात तर आज 60 घरातला माणूस आज 1000 नॉनस्टॉप सूर्यनमस्कार घालतो माझ्या इथला. 1000 आणि ते सुद्धा 1000 नमस्कार म्हणजे 15 सेकंदाचा एक नमस्कार, एका मिनिटाला 4 असे 1000 नमस्कार घालतो. म्हणून योगाने हे सगळं होऊ शकतं, फक्त सातत्य पाहिजे, योग्य मार्गदर्शन पाहिजे.
0: आणि मला असं वाटतं की तुम्ही म्हणालात तसं की ती स्ट्रेंथ तुमची वाढायला मदत होते.
1: स्ट्रेंथ वाढते, फ्लेक्सिबिलिटी वाढते, स्टॅमिना वाढतो, आजार सगळे बरे होतात. आपल्या देशामध्ये आजार बरे होतात हे सांगणं गुन्हा आहे आणि हा गुन्हा आम्ही पुन्हा पुन्हा करत राहतोय कारण ते आजार बरे होतात, योगाने बरे होतात.
0: बरोबर आहे. थोडक्यात आपण म्हणतो तसं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: अगदी बरोबर.
0: योगासनं हेच काम करतात असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. एकंदरच योगाचं महत्व सगळ्यांनाच आहे, त्याविषयी सांगा.
1: आज जर बदलतं लाईफस्टाईल, जीवनशैली आणि आहार बघितला तर जे पूर्वी 50-60 नंतर होणारे जे आजार आहेत जसे गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा बीपी, शुगर, हार्टचे प्रॉब्लेम, हार्ट अटॅक किंवा कॅन्सर हे पूर्वी 55-60 नंतर व्हायचे आजार, ते आजकाल बघितले तर अगदीच यंग एज मध्ये म्हणजे 20-25, 30-35 कोणालाही होतोय. आजकाल महिलांना हार्ट अटॅकचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी होतं, ते आता वाढलेलं आहे. पॅरलिसिसचं प्रमाण, लकवा ज्याला म्हणतो आपण, त्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. त्याची कारण अनेक आहेत. तरुण लोकांना पॅरलिसिसचा झटका येतोय, तरुण लोकांना किडनी फेल होत आहेत, लिव्हर फेल आणि शुगरची समस्या. तर 250-300 खाली शुगर येतच नाही लोकांची. पूर्वी 120-130-140 डॉक्टर म्हणायचे की प्री डायबेटिक आहे, आज तर 300-400-500 कुठल्याही रेंजला शुगर होते. तर हे जर टाळायचं असेल आणि हे जर नियंत्रणात आणायचं असेल तर सर्वांनी नियमित योग साधना करणे गरजेचं आहे. इथे योगला मर्यादा नाही, अमर्यादित फायदे आहेत.
0: मला सांगा की एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून नियमित योगा करताना काय आसनं केली पाहिजेत?
1: नियमित आसने करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग आपला ढोपर. ढोपर चांगले असतील तर तुम्ही मुव्हमेंट करू शकता. पाठीचा कणा चांगला असेल तर तुम्ही उभे राहू शकता. तर सगळ्यात महत्वाचे ढोपऱ्याचे व्यायाम. पाठीच्या मणक्यासाठी ते सांगितले मकरासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, मर्कटासन. त्याच्या परत शलभासनचे 4 प्रकार आहेत, मर्कटासनचे 4 प्रकार आहेत, भुजंगासनचे 4 प्रकार आहेत आणि सोपे सोपे प्रकार आहेत, कोणीही करू शकतो. लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत योग कोणी करावा, ज्याचा श्वास चालू आहे त्यांनी करावा. असे आम्हाला प्रत्येक वेळी असे काही लोक शंका विचारत असतात की मला अमुक आजार आहे, अमुक आजार आहे, माझा अमुक वय इतका आहे, मला असा त्रास होतोय. तुला त्रास होतोय म्हणूनच तू योग कर. लोकांची अशी समस्या असते, नाही मला जरा बरं वाटलं ना
0: की मी
1: योगाला येते. ते उलट सांगतात. आम्ही सरळ सांगतो तुम्ही योगा सुरू करा
0: म्हणजे आजार तुमच्या जवळ,
1: म्हणजे तुम्ही बरे व्हाल.
0: खरंय, खरंय, अगदीच खरंय. आता आपण बोलतोच आहोत की योगामुळे काय होतं आणि योगा न केल्यामुळे काय होतं. योगाचे फायदे सांगा.
1: योगाचे फायदे एका वाक्यात जर सांगायचं झालं ना तर असा कोणताही आजार नाही की जो योगने नियंत्रणात येत नाही. इथे जर आकडेवारी टक्केवारी सांगितली तर 100% नियंत्रणात येतात आणि 99% बरे होतात. आजाराचं नाव घ्यायची गरज नाही. कोणताही आजार घ्या, बीपी, शुगर, थायरॉइड, हार्ट, लिव्हर, किडनी, पॅरलिसिस, पार्किन्सन, हार्ट अटॅक, लिव्हर फेल, किडनी फेल, स्किन डिझीज, डोळ्यांच्या समस्या, केसांच्या समस्या, कानाच्या समस्या, कुठल्याही समस्या घ्या तर 100% हे नियंत्रणात येतात आणि बरे होतात. इथे आम्ही 1% कमी सांगतो, 100% सांगितलं तर अतिशयोक्ती होईल.
0: बरोबर.
1: म्हणून ते आणि हे आम्ही पुन्हा एकदा हे हजारो पेशंट आम्ही बरे केलेले आहेत. आज हजारो लाखो करोडो पेशंट बरे होत आहेत योग साधना करून. तर त्याच्या जोरावरतीच हे आम्ही सांगतो की बरे होतात.
0: मला असं वाटतं की यापेक्षा आणखीन आपल्याला कोणी काही वेगळं सांगायची गरज नाहीये की योगाचे काय फायदे आहेत ते. सर, योगाची 8 अंग आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याविषयी सांगा.
1: 8 अंग ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यामध्ये पुन्हा हे झाले 8 अंग. जसं मनुष्याचं जर एखादा अवयव नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, अधु. तसंच जर हे 8 अंग जर फॉलो नाही केले एका साधकाने आणि केवळ तो आसन करतोय, केवळ प्राणायाम करतोय, तरी तो अधू झाला, तो पूर्ण योग होत नाही. तर या 8 स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये जो यम आहे त्याच्यामध्ये पुन्हा 5 पायऱ्या आहेत. पहिल्या स्टेपला मध्ये 5 पायऱ्या आहेत. हा, ज्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. ह्या 5 पायऱ्या ओलांडून नियमामध्ये गेलात कि तिथे परत 5 स्टेप आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर, परिधान. मग त्याच्यानंतर आसन, त्याच्यानंतर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान.

0: ध्यान आणि मग समाधी.
1: आता आसनांविषयी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की वेगवेगळी आसन आहेत. आसनांच्या नंतर येतो प्राणायाम, त्याविषयी काय सांगाल?
0: प्राणायाम याच्यामध्ये त्या नावात सगळं काही, प्राण अधिक आयाम, म्हणजे प्राणावर नियंत्रण मिळवणे म्हणजे प्राणायाम. आणि ते श्वसनाचे वेगवेगळे प्रकार, श्वसनाचे योग म्हणजे काय, श्वास कसा घ्यावा हे शास्त्रशुद्ध पद्धतीत करणे म्हणजेच योग आहे. श्वासावर नियंत्रण म्हणजे प्राणायाम.
1: वा सर, प्राणायामाविषयी तुम्ही आता सांगितलंतच की प्राणायाम म्हणजे कसा घ्यावा, आपला श्वास कसा घ्यावा याविषयी, त्याचेही काही प्रकार आहेत, त्याबद्दल सांगा.
0: प्राणायामचे मुख्य 8 प्रकार आहेत आणि 7 रोगानुसार प्राणायाम आहेत.
1: बर,
0: रोगानुसार प्राणायाम म्हणजे असे काही आजार जे गंभीर आजार असतात की जे केवळ ह्या 8 प्राणायामने कंट्रोल होत नाही. जसं एखादा तज्ञ डॉक्टर रोगानुसार औषधं देत असतो आणि त्या औषधाचा पण तो कॉम्बिनेशन बनवतो, तर तसाच एक तज्ञ योग शिक्षक हा प्राणायामचा आणि आसनांचा कॉम्बिनेशन बनवून जर रोगीला दिला तर तो रोग बरा होतो. जसे 8 मुख्य प्राणायाम मध्ये भस्त्रिका, याच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स आहे. तो सिक्वेन्सनी टप्प्याटप्प्यानेच करायला हवा. उलट सुलट केला तर नुकसान होईल का? तर नाही. नुकसान होणार नाही, पण जो अपेक्षित लाभ आहे,
1: फायदा होणार,
0: तो अपेक्षित फायदा 100% फायदा होणार नाही. त्यासाठी ते सिक्वेन्सने घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला पहिला प्रकार असतो भस्त्रिका, ज्यामध्ये डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वसन करणे, सहज आपल्या सिद्धासन, सुखासन, पद्मासन मध्ये वज्रासन, ज्यांना ज्या आसनामध्ये शक्य असेल त्या आसनामध्ये बसायचंय. अगदीच खाली बसणं शक्य नसेल, खुर्चीत बसा, बेडवर बसा, पाय पसरून बसा, कसेही बसा, अगदी बसता येत नाही तर बेडवर झोपून प्राणायाम करता येतात. फक्त करायची इच्छा पाहिजे. खुर्चीत बसून बेडवर झोपून सुद्धा आजार बरे केलेले केसेस आहेत, पूर्ण बरे. करायची इच्छा पाहिजे, इच्छा तिथे मार्ग. तर ज्याच्यामध्ये पहिला भस्त्रिका, डीप ब्रीदिंग, श्वास तर तुम्ही बसून खुर्चीत पण घेऊ शकता, झोपून पण घेऊ शकता. भस्त्रिका त्याचा जसा औषधाचा एक झाला ड्रग्ज, डॉक्टरांनी ठरवला कोणता ड्रग्ज द्यायचा आहे त्याची मात्रा, तसंच हा प्राणायाम कोणते प्राणायाम घ्यायचे त्या आजारानुसार आणि त्याची मात्रा म्हणजे टायमिंग.
1: बरोबर,
0: इथे टायमिंग म्हणजे मात्रा. मग प्राणायाम हा किती वेळ करायचा आहे? भस्त्रिका डीप ब्रीदिंग तर किमान 5 मिनिटं.
1: ओके,
0: 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, तुम्हाला वेळ किती आहे त्याच्यावरनं तुम्ही हे किमान 5 ते 10-15 मिनिटं करू शकता भस्त्रिका. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येतो कपालभाती. ज्या कपालभातीमध्ये श्वास झटकून बाहेर टाकायचा असतो, श्वास बाहेर टाकताना पोट आत जातं आपोआप. तर हे केवळ असं सांगून कळणार नाहीये, तर ते
1: बघितले
0: पाहिजे, शिकली पाहिजे, किंवा तुम्ही रेग्युलर तज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. हे पुन्हा पुन्हा आपण नमूद करतो. का सांगतो? कारण तुम्ही योगा केलात नाही तर फायदा होणार नाही, पण चुकीचा गेलात तर
1: नुकसान
0: होऊ शकतं झालेलं आहे. हाय ब्लड प्रेशर आहे, बीपी, शुगर, काही हायपर ऍसिडिटी आहे, आणि त्याने जर कपालभाती कुठेतरी ऐकलं, कुठेतरी बघितलं आणि त्याने चुकीच्या पद्धतीने थोडस फास्ट केला, तर हे आजार वाढून प्रेशर वाढू शकतं, हार्टबीट्स वाढतात आणि ब्रेन हॅमरेज होणे आणि हार्ट अटॅक येण्यापर्यंत मजल जाऊ शकते. तर पुन्हा पुन्हा तज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करा. कपालभाती, त्यानंतर बाह्य प्राणायाम, त्यानंतर उज्जायी प्राणायाम जो कंठाला घर्षून श्वास घ्यायचा असतो, विशेष करून थायरॉइड साठी लाभकारक आहे. पाचव्या क्रमांकाला अनुलोम विलोम, हे 5 क्रियात्मक प्राणायाम आहेत. आणि त्यानंतर 3 शेवटचे ध्यानात्मक प्राणायाम, ज्यामध्ये भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव ध्यान. उद्गीत म्हणजे ओंकार, भ्रामरी म्हणजे डोळे बंद करून, कान बंद करून आपण उच्चारण करतो भ्रामरी, आणि प्रणव ध्यान म्हणजे मेडिटेशन. हे झाले 8 मुख्य प्राणायाम. आता याच्यामध्ये कॅन्सर सारखे जे आजार आहेत किंवा काही ना हायपर ऍसिडिटी आहे किंवा ऋतुमानानुसार काही प्राणायाम चेंज किंवा वेगळे घ्यायचे असतात. जसे पावसातून, थंडीतून वेगळे प्राणायाम, गर्मी, आता पावसाळा सुरू झालाय तरी अजून गर्मी प्रचंड आहे, तर ह्या गर्मीमध्ये प्राणायाम बदलतात. जर इथे कपालभाती थोडासा कमी, त्याचा वेळ डोस कमी करून इथे चंद्रभेदी, आता मी रोगानुसार प्राणायामची नावं सांगतो, चंद्रभेदी प्राणायाम, सूर्यभेदी प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम, अभ्यंतर प्राणायाम, शीतली, शीतकारी आणि कर्णरोगांत, हे 7 रोगानुसार प्राणायाम आहेत, ज्यामध्ये शीतली, शीतकारी आणि चंद्रभेदी हे गर्मीचे आजार कमी करण्यासाठी गर्मीमध्ये करायचे असतात, आणि ह्याचं उलट सूर्यभेदी प्राणायाम हे थंडीमध्ये करायचे असतात. हा, तर
1: हे लक्षात आलं पाहिजे.
0: हा, त्यासाठीच तो तज्ञ डॉक्टर पाहिजे, तज्ञ शिक्षक पाहिजे.
1: सर, तुम्ही प्राणायामाचे आता प्रकार सांगितलेत, रोगानुसार ते कसे करावेत हेही सांगितलं. परत अजून एक प्रश्न मला असा पडलाय की जे सुरुवातीला तुम्ही अष्टांग सांगितली त्यातली यम आणि नियम ही 2 मुख्य अंग सांगितली, जरा त्याबद्दल सविस्तर सांगा.
0: यम मध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, ह्या 5 स्टेप आहेत. ज्यामध्ये अहिंसा पहिलाच, अहिंसा म्हणजे हिंसा न करणे.
1: बरोबर,
0: मग एक तर प्रत्यक्ष हिंसा म्हणजे जे प्राणी

0: मात्रेला वगैरे ते मारून वगैरे खातात वगैरे तो प्रकार ती झाली हिंसा. किंवा आजकाल जे खून खराबे होतात ती झाली हिंसा. हा एक हिंसेचा प्रकार. आणखीन दुसरा हिंसेचा प्रकार असतो मानसिक हिंसा. शारीरिक हिंसा ही झाली शारीरिक. एक तर जिवे मारणे ती हिंसा झालीच. त्यानंतर एखाद्याच्या कानाखाली लगावणे मारणे तीही हिंसाच आहे. एखाद्याला शिवी देणे, मोठ्या आवाजात बोलणे, अगदी आपल्या घरातल्या मुलांना जरी तुम्ही मोठमोठ्याने ओरडत असाल, त्यांना रागवत असाल, तर ती एक प्रकारची हिंसा आहे. तर अशी कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेणे म्हणजे अहिंसा. आता सत्य. सत्य म्हणजे नेहमी सत्य बोलायला हवं,
1: खरं बोला.
0: त्यानंतर अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. कोणत्याही प्रकारची चोरी प्रत्यक्ष करतात, अगदी डाके घालतात, घर लुटतात, बँक लुटतात, ही तर चोरी झालीच. पण अजून काय त्या प्रकारची चोरी होऊ शकते, तर एखाद्याच्या आयडिया चोरतात.
1: कशाही प्रकारची चोरी. हा,
0: एखाद्याची कॉपी पेस्टचा प्रकार चालू आहे आता. कॉपी करणे आणि पेस्ट करणे तेही एक प्रकारची चोरी आहे. तर चोरी करू नये. ब्रह्मचर्य इथे जास्त सांगायची गरज नाही. ब्रह्मचर्याचा अर्थ नुसतं तुम्ही लग्न करू नये आणि साधू व्हावं असं नाहीये. ब्रह्मचर्याचा अर्थ असा आहे की तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये तुमची पत्नी सोडून इतर कोणत्याही महिलेकडे बघत असताना तुमचा दृष्टिकोन हा ती आपली माता आहे, भगिनी आहे, आई असं असायला हवं. याला म्हणतात ब्रह्मचर्य. तर ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे अतिरिक्त साठा करणे. मग कोणत्याही प्रकारची असू शकते. म्हणजे कृत्रिम टंचाई निर्माण करतात. जसं काही एखाद्या सीझनमध्ये एखादा समजा उदाहरण घेऊ, कांद्याचा साठा करतात काही व्यापारी आणि कांद्याचा तुटवडा निर्माण करतात आणि त्याचा भाव वाढवतात. तर असं कोणत्याही प्रकारे वस्तू असेल, पैसा असेल, सोनं नाणी जे काही असेल, तर तो अतिरिक्त साठा करू नये हे यम मध्ये सांगितलेलं आहे. आता नियमामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. इथं शौच म्हणजे स्वच्छता. बाहेरून माणूस तर प्रत्येक माणूस एकदा तर आंघोळ नक्कीच करतोय. आतल्या शरीराचं काय? आतलं शरीर स्वच्छ होणं गरजेचं आहे. आणि ते कशाने स्वच्छ होईल? तर योगाभ्यासाने, प्राणायामने. हे अष्टांग योगने शुद्ध होईल. आतून शरीर शुद्ध हे योगाने प्राणायामनेच होईल. तर बाहेरून तर स्वच्छ सगळेच करतात, तर शरीर आतून स्वच्छ कसं होईल याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. संतोष. संतोष म्हणजे समाधान. कितीही मिळालं तरी माणसाची अशी प्रवृत्ती आहे की तो समाधानीच होत नाही. मग तुम्ही कितीही योगा केला तरी त्याचा फायदा होणार नाही जोपर्यंत तुम्ही हे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीचं पालन करत नाही. मग समाधान असायला हवं. एखाद्याकडे सायकल आहे, तो दुसऱ्याची मोटरसायकल बघतो आणि तो असंतोष होतो. एखाद्याकडे मोटरसायकल आहे, दुसऱ्याकडे तो फोर व्हीलर बघतो, असंतोष होतो. एखाद्याकडे फोर व्हीलर आहे, दुसऱ्याकडे तो मोठी गाडी बघतो त्याच्यापेक्षा, तो असंतोष होतो. त्याच्याकडे मोठी गाडी आहे, दुसऱ्याकडे जेट विमान बघतो आणि तो असंतोष होतो. याला कुठे मर्यादा नाही. तर त्यांनी संतोष आता इथे असं सांगत नाही की जे तुम्ही जिथे आहात ना त्याच्यातच संतोष माना. पण जे आहे, जे मिळालेलं आहे आपल्याला, जे मिळालंय ना ते इतर 90% लोकांकडे त्या वस्तू नाहीये. तर हे थोडं आपल्या पुढच्या लोकांकडे बघितलात तर दुःखी व्हाल, जरा मागच्या लोकांकडे बघितलात तर संतोष व्हाल. तर संतोष राहणं गरजेचं आहे. तप म्हणजे इथे पुन्हा योग हा एक तप आहे. त्या योगच्या तपाग्नीमध्ये जर तपलात तर तुमचे सगळे आजार जळून भस्म होतात. स्वाध्याय. स्व अध्याय, स्वतः शिकणं गरजेचं आहे. आणि शेवटचं ईश्वर प्रणिधान. ईश्वराच्या प्रती नतमस्तक होणे गरजेचं आहे.
1: खरंच मला असं वाटतं की या यम आणि नियम मध्ये
0: सगळं काही
1: भरपूर सार सामावलेलं आहे.
0: एवढं जरी पहिले दोन स्टेप यम नियम पालन केलं आणि नंतर आसन प्राणायाम केला, ह्या चार स्टेप केल्या तरी तुम्ही हळूहळू आपोआप समाधीकडे पोहोचाल.
1: या बात आहे. मला असं वाटतं की या सगळ्याचा काळजीपूर्वक विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. फक्त महिलांनीच असं
0: नाही,
1: सगळ्यांनीच आपलं आयुष्य निरामय जावं यासाठी हे करायला हवं.
0: बरोबर
1: नाही का सर? खूप छान माहिती तुम्ही देत आहात योगाबद्दल. आणि मला असं वाटतंय की हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना इच्छाही होईलच की आपण काहीतरी सुरू करूया. जसं तुम्ही म्हणालात तसं, तर महिलांनी ही एवढी आसनं रोज केलीच पाहिजेत. काय सांग?
0: किमान अगदीच खरोखरच ज्यांना वेळ नाही ना त्यांनी किमान अर्धा तास तरी वेळ काढावा. पण काही 90% लोक हे वेळ नाही सांगतात, हे साफ खोटं सांगतात. थोडासा अभ्यास करावा की आपला वेळ जातोय कुठे. तर एक तास तरी किमान आपल्यासाठी काढायला हवा, ज्यामध्ये डोपऱ्यासाठी, मणक्यासाठी सांगितली ती आसने करायला हवीत. आणि विशेष प्राणायाम, ज्यामध्ये मागाशी 8 मुख्य प्राणायाम सांगितले, रोगानुसार प्राणायाम सांगितले, त्यांनी ते करायलाच हवीत.
1: नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं हे सगळ्याच वयातल्या महिलांनी, आपल्या मैत्रिणींनी, आपल्या छोट्या मैत्रिणींनी सगळ्यांनीच याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून पुढे ज्या समस्या आपल्याला येतात त्या येऊच नाहीयेत. नाही का सर? सुरुवातीला तुमची ओळख करून देताना मी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक असे करून दिली आहे. तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहातच. एकंदरच योग क्षेत्रामध्ये तुम्ही काय नेमकं काम करताय त्याबद्दल मला सांगा.
0: हो नक्की. गेले जवळपास 12 वर्षाचा एक काळ एक तप होऊन गेलेला आहे या क्षेत्रामध्ये मला. तर सर्वांसाठी योग आणि त्याच्यामध्ये

0: मेन असं रोगानुसार योग असं आमचं हेडिंग असतं. निरामय योगा क्लासेस नावाने आपले क्लासेस, ज्यामध्ये टायमिंग जे आहे ते माझ्या वेळेनुसार, त्याच्यातलं एकही टायमिंग नाही आहे. हे प्रत्येक, जसं मागे सांगितलं, जे धंदा नोकरी व्यापार व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ती वेळ सुटेबल असेल त्या वेळेनुसार बॅच असते. त्याच्यानंतर थोडीशी उशिरा उठणाऱ्या लोकांसाठी, जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यामुळे ते लवकर उठू शकत नाही अशांसाठी आहे. संध्याकाळी महिलांसाठी, महिलांना सकाळी वेळ नसतो, मग त्यांच्यासाठी गृहिणी, विशेष करून गृहिण्यांसाठी सुद्धा एक संध्याकाळची वेळ आहे दिलेली. आणि त्याच्यानंतर नोकरदार वर्ग, असं सगळ्यांची सोय करून आपण आपले योगाचे क्लासेस चालतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. आज शेकडो लोक कनेक्टेड आहेत. आणि मागाशी सांगितलं तसं की एवढे हे सगळे आजार, बीपी, शुगर, थायरॉइड, आजकाल जे एव्हीएन सारखा आजार, एव्हीएन जे हिप जॉईंट लॉक होतात आणि त्याचं ऑपरेशन करावं लागतं, प्रोचन शोल्डर म्हणा, मणक्याचे आजार, माझ्याकडे येणारे पेशंट हे लास्ट स्टेजचे पेशंट येतात की ज्यांना मणक्याचं ऑपरेशन सांगितलंय, ढोपऱ्याचं ऑपरेशन सांगितलंय, हार्टचं ऑपरेशन सांगितलेलं आहे, किडनीचे क्रिएटिनाइन 7-7, 8-8 पर्यंत वाढलेलं आहे, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर ग्रेड 2-3 पर्यंत पोहोचलेलं आहे, असे केसेस येतात. आणि हे असे केसेस नियमित योग साधनेने, आपली योग साधना ही 365 दिवसाची असते, रोज असते आणि सगळ्यांना जमेल या पद्धतीत जातीने. स्वयं मी स्वतः तिथे असून मी स्वतः करतो, मी सगळ्यांकडे लक्ष देऊन करून घेऊन हे सगळे आजार बरे झालेले आहेत.
1: मला वाटतं सगळ्यांनी त्याचा अवलंब केला पाहिजे, प्रयत्न तर नक्कीच केला पाहिजे. सर अजून एक प्रश्न मला असा पडतोय की आता तुम्ही म्हणालात तसं योग केलाच पाहिजे, एक सर्वसाधारण आपली जीवनशैली काय असावी त्याबद्दल जरा सांगा.
0: जीवनशैली ही सगळ्यात पहिलं म्हणजे आधी शक्य तितकं लवकर जेवणे, किंवा शक्य असल्यास रात्री न जेवणे.
1: बर,
0: तर आहार कसा असावा? एक बार खाएगा वो योगी, दो बार खाएगा वो भोगी, तीन बार खाएगा वो रोगी, और जो बार बार खाएगा वो महारोगी. म्हणजे तर खाण्याचा अर्थ तुम्ही काय खाता याच्यापेक्षा तुम्ही किती वेळा खाता आणि ते कधी खाता. महिलांमध्ये समस्या काय होते की महिला ही सगळ्यांचं खाऊन झालं, जेवून झालं की सगळ्यात शेवटी उशिराणी आणि ते सगळं राहिलेलं हे फुकट जाईल म्हणून ती पोटात टाकते. आपलं शरीर म्हणजे काय, डस्टबिन नाहीये की ज्याच्यामध्ये सगळंच टाकलं, आणि डस्टबिन जेवढं टाकाल तेवढे तिची दुर्गंधी पसरणार आणि आजार पसरणार आहे. ते वेस्ट जाणार नाही तसंच बनवा, आणि वेस्ट गेलं तरी चालेल पण पोटात नका टाकू. उशिरा जेवू नका, रात्री उशिरा जेवून मग उशिरा झोपणे, तर तसं न करता लवकर शक्य तितकं 10 झोपायचंय. हा ठीक आहे, जे लोक शिफ्ट वाईज काम करतायत तर त्याला पर्यायच नाहीये, त्यांना लवकर जेवणे, लवकर झोपणे आणि लवकर उठणे. पहाटे लवकर केवळ उठल्याने तुमचे निम्मे आजार बरे होतात.
1: मला असं वाटतं की जसं तुम्ही मगाशी यम आणि नियम सांगितलेत तसं जीवनशैलीमध्ये सकाळपासून सुरुवात न करता रात्री लवकर जेवणं, लवकर झोपणं आणि लवकर उठणं, ह्या 3 गोष्टी आपली जीवनशैली बदलू शकतात आणि आपण होणाऱ्या रोगांपासून लांब जाऊ शकतो. सर जाता जाता काय सांगाल आमच्या मैत्रिणींना?
0: हेच सांगेन की मैत्रीण ही तारेवरची कसरत करत असते, तर ती कसरत करता करता तिने आपलं स्वतःचं आरोग्य जपायला हवं. खूप महिला जपत पण आहेत. एक गृहिणी हा संपूर्ण घराचा कणा असते, आणि गृहिणी जर कोलमडली तर कणा कोलमडला आणि संपूर्ण घर डिस्टर्ब होतं. तिने जर आरोग्य सांभाळलं तर ती सगळं काही करू शकते.
1: खरंय, मला असं वाटतं की सर खूप छान बोलले पण तरी सुद्धा मैत्रिणीनो स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि योगाभ्यासाकडे लक्ष द्या आणि तुमचं आयुष्य निरामय जाऊ दे. याच नोटवर आज आपण इथे थांबूया. सर तुम्ही इथे आलात आणि आपला योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी खूप चांगली माहिती आमच्या मैत्रिणींना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. संवाद साधला होता पल्लवी गोडसे यांनी. बरं तर मैत्रिणीनो आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आपण ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं इंदिरा संत यांचं गीत.

माधुरी करमरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते नितीन आखवे आणि संगीत दिलं होतं मिलिंद करमरकर यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक एक वाजता

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन। सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू। अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव। आणि उमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना। व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का। भारतात समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला। कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक सामील झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। जून महिन्यातच C-295 या स्वदेशी निर्मित विमानानं आपलं पहिलं उड्डाण केल्याचं ते म्हणाले। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलंय, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे असं ते म्हणाले। याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती त्यांनी दिली। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला। देशातही कोट्यवधींनी झालेल्या योगविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। अहमदाबाद

0: इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताने 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. जेव्हा एखाद्या देशातली जनता संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही, असं ते म्हणाले. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि अशा आयोजनातून आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. अनेक कुटुंबांनी सोनं खरेदी टाळल्याची तसंच आपले परदेश दौरे पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच देशवासीय पेट्रोल आणि डिझेलची बचत करत असून नैसर्गिक खतांच्या वापरात मोठी वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोकसहभागाची ही ताकद आपल्याला बळकटी देईल आणि यशस्वी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करणारा, मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांमध्येही बदल घडून येतो, असं ते म्हणाले. देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या काळात लोकांची सर्जनशीलता टिकवून ठेवण्यासाठी, तंत्रज्ञानासोबत आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भारतीय संस्कृतीचा जगभरात होत असलेला प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी देशभरात केले जात असलेले प्रयत्न याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना सांगितली. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत, असं आवाहन त्यांनी केलं.
1: प्लास्टर ऑफ पॅरिस से बनी मूर्तियां बिल्कुल न खरीदे. साथियों, मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती हैं. इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है. हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है.
0: गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा, असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा उल्लेखही त्यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीत महत्त्वाचं आणि शाश्वत योगदान दिलं, असं त्यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पी व्ही नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली असून नरसिंह राव यांचं भारताच्या आर्थिक प्रवासातलं योगदान उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेत असून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील. त्यानंतर रोश कैमान इथं होणाऱ्या सेशेल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. सेशेल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं

या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचाव कार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली, त्यामुळे भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदतकार्य घेऊन शुक्रवारी पाठवली. तसंच बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं बचाव पथकही पाठवण्यात आलं आहे. व्हेनेझुएलात आजही सकाळी अरागवा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.1 इतकी होती. कोणत्याही प्रकारचा सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मेड इन इंडिया ही नाममुद्रा म्हणजे देशाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि गुणवत्तेची हमी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. गुणवत्ता ही केवळ उद्योग व्यवसायाची मोजपट्टी नसून ती राष्ट्रीय जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून देशाची प्रतिमा जगासमोर उभी राहत असल्याचं, दर्जाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी समाज माध्यमावर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या त्याची अंमलबजावणी नीटपणे करत नसल्याचं उघड झालंय. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी अशा कंपन्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा इशारा दिलाय. त्यासंबंधीचं विधेयक येत्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी सरकार मांडणार आहे. वैद्यकीय उपकरणांना परवाने मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय उपकरण नियम 2017 सुधारणा सुचवल्या आहेत. यात रक्तदाब तपासणी मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर यासारख्या मध्यम श्रेणीतल्या उपकरणांना उत्पादन परवाना मिळण्यासाठी लागणारा सध्याचा 140 दिवसांचा कालावधी 115 दिवसांवर आणण्याची तरतूद आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशींच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. C-295 या स्वदेशनिर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला, तर देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधींनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे आभार मानून लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येक

0: की 1 लाख रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना दिलं.
1: अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1 लाख रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयीची माहिती त्यांनी दिली. श्रोत्यांनी आपल्या कुटुंबांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवावी असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली आहे.
2: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलो. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी या निमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे, त्यात पालघर जिल्ह्यातल्या रहिवाशांना सामावून घेतलं जाईल. मच्छीमारांसाठी मासेमारी करण्यासाठी एक बंदर तयार केलं जाईल. यासोबतच विरार जवळ एक नवा विमानतळही उभा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी इथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातल्या 3,88,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबाजोगाई इथे आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर इथंही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या उपस्थितीत मोहिमेचं उद्घाटन झालं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्व

सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना इतर देशांकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले, युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर अमेरिका मोठं लष्करी प्रत्युत्तर देईल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथे पोहोचली आहे. भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदत सामुग्री घेऊन शुक्रवारी पाठवली असून बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं पथकही पाठवलं आहे. दरम्यान आज व्हेनेझुएलामध्ये सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 6.1 रिक्टर इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। देशात रोजगाराच्या संधी वाढत असून आत्मनिर्भर भारताचा संकल्पही अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते आज देशवासियांशी बोलत होते। सामरिक आणि औद्योगिक तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला। आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला। प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला। पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते। जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे। पोलिओ लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारले असून फिरती पथकही कार्यरत आहेत। राजगड किल्ला पाहण्यासाठी अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबे घाटात भीषण अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली। या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोतेहो नमस्कार। 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। या सायंकालीन प्रसारण सभेत मी सुजाता जपे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला। कार्यक्रमाला सुरुवात करूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं। संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर।

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
2: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
1: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात देव दिनाघरी धावला नाटकातलं बाळ कोल्हटकर यांचं नाट्यपद. स्वर आहे पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा, तर संगीतकार आहेत वसंत देसाई.

0: पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरातलं देव दिनाघरी धावला नाटकातलं हे नाट्यपद होतं बाळ कोल्हटकर यांचं. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर, रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी, शब्द तरंग, स्नेह संवाद, आहार विहार, अर्थ जगत, सखी विशेष, आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला. तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून.
0: श्रोते हो, एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 28 जून म्हणजे आज आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देवता चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं देवता चित्रपटातलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं. स्वर होता आशा भोसले यांचा.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोतेहो, लक्षात असू द्या, आज रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेल्या मुक्त संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल. वेळ लक्षात असू द्या, आज रात्री 8 वाजता. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूया इब्राहिम अश्क यांची गझल. स्वर आणि संगीत हरिहरन यांचं.

हरिहरण यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली इब्राहिम अश्क यांची गझल आपण ऐकलीत. श्रोतेहो, या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

लक्षात ठेव, ऐकूयात एक निवेदन. कर्मचारी भविष्य निधी संघटन अर्थात EPFO अहिल्यानगर यांच्याकडून सदस्य निवृत्तीवेतनधारक आणि कंपनी मालकांसाठी प्रत्येक महिन्यात निधी आपके निकट हा कार्यक्रम

कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून आयोजित केलेला आहे. पत्ता कल्पतरू इंटरप्राइजेस इंडिया, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर. ज्या सदस्य निवृत्तीवेतनधारक आणि कंपनी मालकांच्या भविष्य निधीसंदर्भात माहितीसाठी काही अडचणी असतील त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि संबंधित कागदपत्रे बरोबर आणावीत. निवेदन संपले. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूयात युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार अमेय दादा, तुझं आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आणि सर्वप्रथम मी संपूर्ण आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं खूप खूप अभिनंदन करते, कारण अलीकडेच तुला मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे युवा नाट्य पुरस्काराने तुला पुरस्कारित करण्यात आलं आहे.
1: खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. हे अतिशय उत्तम काम जे तुम्ही करताय आणि माझ्यासारख्या एका रंगकर्मीला आपण इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद.
0: दादा, अलीकडेच तू हौशी राज्य नाट्य संगीत स्पर्धेमध्ये तू संगीत संविधा ही नाट्यकृती तू लिहिलीस आणि ती रंगभूमीवर सादरही करण्यात आली आणि त्याला पारितोषिकही मिळाली. तर मग या नाटकाविषयी आम्हाला जाणून घ्यायला सुरुवातीला आवडेल.
1: नक्कीच. हे एक वेगळ्या प्रकारचं संगीत नाटक होतं. वेगळ्या प्रकारे अशा अर्थी की आपण नाटकांमध्ये दोन प्रकार आपण मानतो, एक सुखांतिका आणि दुसरी शोकांतिका. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली भारतीय नाट्य परंपरा जी आहे ती सगळी सुखांतिका असतात. जास्त करून आपल्याला एक पॉझिटिव्ह असा एक अप्रोच देऊन नाटक संपत असतं किंवा एक चांगला आशावाद देऊन नाटक संपत असतं. फक्त आपण जर संगीत नाटकांच्या बाबतीत जर बोललो तर एकच पहिला सारखं आपलं नाटक सांगता येतं, कधी सिंधू जाते, सुधाकर जातो आणि नाटक शोकांतिका म्हणून संपतं.
0: बरोबर.
1: तसंच संविधा हे नाटक एक प्रकारची शोकांतिका आहे. आपण ऐतिहासिक संगीत नाटक अशी ह्या नाटकाचं वर्णन करू शकतो, कारण मराठी लोकांचा जसा पराक्रम आहे तसाच पराक्रम राजस्थानी लोकांचा आहे, राजपूत लोकांचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की महाराणी पद्मिनीची जी गोष्ट होती त्याचा एक प्रकारे शोकाने त्याचा अंत झाला होता. तर हे नाटक जे आहे ते महाराणी पद्मिनीची गोष्ट सांगतच, त्या जोहराची गोष्ट सांगतच, पण त्याच्या बरोबर चालू असलेलं एक त्याचं उपकथानक होत की कुठून हा प्रवास सुरू झाला, हे युद्ध कसं उभं राहिलं आणि त्याच्यामध्ये राजपूत लोक नुसते हरले का, तर नाही, तर त्यांनी एक अतुल्य पराक्रम त्या तिथं उभा केला.
0: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपल्या बरोबर आहेत अमेय धोपटकर. अमेय दादाला अलीकडेच मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार मिळाला आहे. मला असं वाटतं काही लोकांना अनेक पुरस्कार मिळतात पण काही लोकांचं कार्य त्याहूनही मोठं असतं आणि त्यातलंच आज आपल्या बरोबर आहे असंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व की जो एक स्वतः लेखक, दिग्दर्शक, लाईटमन, त्याबरोबर म्युझिशियन, त्याबरोबर रायटर, अशी अनेक गोष्टी तो करत असतो आणि त्याची फक्त तोंड ओळख नाहीये त्याला, तर त्याच्यामधला गाढा असा अभ्यास आहे. तर मला असं वाटतं म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात डायरेक्ट आम्ही गप्पांनीच सुरू केलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल. दादा, तुझा हा प्रवास म्हणजे एकांकिका असतील, नाटक, मते गद्य पद्य दोन्ही किंवा दीर्घांक, या सगळ्या स्ट्रीम्स मध्ये तुझा प्रवेश कधी झाला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: नक्कीच नक्कीच सांगायला आवडेल. मला, मी शाळेत होतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेपर्यंत आपण आज जर येऊन पोहोचलो तिथपासून जर उलटा प्रवास पाहायचा झाला तर माझी शाळा होती बहिराम परकर विद्यालय मालगुण.
0: बर.
1: म्हणजे मी 10वी पर्यंत त्या तिथे शिकलोय आणि तिथे आपल्याला माहिती मालगुण हे कवी केशवसुतांचं गाव आहे, त्यामुळे तिथून कवितांची आणि साहित्याची एक एक प्रकारची ओढ लागली असं म्हणू शकतो आपण. कारण मी ज्या वेळेला शाळेत होतो त्याच काळामध्ये कवी केशवसुतांचं स्मारक बनत होतं आणि त्या निमित्ताने वेगवेगळे मराठीतले जे जे नामवंत असं म्हणून ज्यांच्या साहित्यिकांची नावं आपण घेतो आजच्या घडीला, असे सगळे साहित्यिक त्या गावाला भेट देत असत आणि पर्यायाने त्यांच्या समोर जे श्रोते कोण होते असतील तर
0: बरोबर,
1: आणि

त्यामुळे साहित्यामधला माणूस, कवितेतला माणूस हा मोठ्यात मोठा किती होऊ शकेल, तर त्याचा सह्याद्री आम्ही त्यावेळेला पाहिलाय आणि त्यामुळे ती एक ओढ निर्माण झाली की इतकं मोठं माणसाला होता येतं. आणि मग तिकडून ओढ निर्माण झाली, मग आम्ही काही कविता केल्या, मग छोट्याशा एकांकिका नाटुकल्या अशा शाळेमधून सुरू केल्या होत्या. आणि मग 11वी 12वी आपल्या गोगटे जोगेकरच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्या तिथे एक शामराव करंडक नावाची एकांकिका स्पर्धा असते, आजही करते ती. तर त्या शामराव करंडकच्या निमित्ताने मी 11वी 12वीला 2 वर्ष एकांकिका केल्या. फार मोठं काही यश त्यावेळेला मिळालं असेल असं माहिती नाही, पण तिथून एकांकिकेचा प्रवास सुरू झाला. आपण तो एकांकिकेचा प्रवास पुढे 37 वेगवेगळ्या एकांकिका मी केल्या आणि मग तो त्यातून अल्फा करंडक मिळवण्यापर्यंत प्रवास पोहोचला. त्याच्यानंतरही तो चालू राहिला. मग मी होतो आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये. मग त्या विद्यापीठातील 4 वर्षांमध्ये वेगवेगळे असे मी युथ फेस्टिवल अटेंड केले. त्या तिथे 2 प्रकारचे युथ फेस्टिवल होतात, एक स्टेट लेवलचे, म्हणजे आता आपला जसा इंद्रधनु होतो, इंद्रधनुचं नाव त्यावेळेला आमच्या हातून पडलं गेलं, पण त्यामुळे तो युथ फेस्टिवल. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक नॅशनल फेस्टिवल, म्हणजे अखंड भारतामध्ये जेवढ्या जेवढ्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत सगळ्या म्हणून त्यावेळेला त्या 21-22 होत्या, आता तो आकडा 34-35 पर्यंत गेला. तर अशा ज्या सगळ्या नॅशनल लेवलच्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आणि सगळ्या युनिव्हर्सिटी यांचा होणारा एक युथ फेस्टिवल असतो, तर त्या युथ फेस्टिवलचा भाग होता आला. असं मी टोटल 6 युथ फेस्टिवल मध्ये सहभागी झालोय. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळी, जसे आपल्या युथ फेस्टिवलला 30-40 वेगवेगळे इव्हेंट असतात, तसे त्या सगळे इव्हेंट त्याच्यामध्येही असतात. मग त्यामध्ये 5-6 याच्यामध्ये मी भाग घेत असे. म्हणजे याच्यामध्ये एकांकिका होती, स्किट होतं, माईम होतं, वन ऍक्ट प्ले होतं, मोनो ऍक्टिव्ह, अशा सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाग घेत असे. आणि मग तिकडून मग मेडल्स मिळत गेली, त्याचं एक प्रकारचं पडलं, प्रोत्साहन मिळत गेलं. आणखी मग सातत्याने युथ फेस्टिवल केले आणि नंतर मग एकांकिका स्पर्धा तर चालूच होत्या, ज्या बाहेर खुल्या एकांकिका स्पर्धा होत्या त्या चालू होत्या. महाराष्ट्रभरात होणारे, म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच सगळ्या मोठ्या स्पर्धा, आपली पुरुषोत्तम असेल किंवा उत्तरामध्ये एक पूर्वी चांगली एकांकिका स्पर्धा होत असेल ती असेल, सांगली मधल्या काही एकांकिका स्पर्धा, सिंधुदुर्गातल्या तर बहुसंख्य एकांकिका स्पर्धा, अशा सगळ्या एकांकिका स्पर्धा करून झालेत. सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या नाही म्हटलं तरी 12-13 स्पर्धा होत असत, आता त्यांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. तर पण त्या सगळ्या एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत गेलो आणि मग एकांकिकेची सवय पडली. आणि नंतर मग मी कामानिमित्त म्हणून गोव्याला गेलो. गोव्यामध्ये मी 9 वर्ष राहिलो आणि गोव्यामध्ये राहत असताना कला अकादमीचा जो प्रवास होता तो त्यावेळेला अतिशय जोरात चालू होता. NSDच्याच धर्तीवरती गोव्याच्या कला अकादमीमध्ये एक थिएटरचा कोर्स चालत असे, तर त्यांना काही कॅज्युअल आर्टिस्ट त्यामध्ये काम करत असत, आम्ही त्यांच्या सोबत काम करत असतो. म्हणजे वेगवेगळं काम, जसं तू म्हणालास की आता मला प्रकाश योजना येते, संगीत संयोजन येतं, सेट नैपत्याचा काही भाग येतो, तर हा हे सगळं शिकण्याचं काम हे त्या तिथं झालं. की त्यांच्या शास्त्रशुद्ध जेव्हा ते शिकत असत तर त्यावेळेला त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्या नोट्स कशा काढायच्या, हे तिथून शिकायला मिळालं, ते तिथं शिकता आलं. आणि मग तिथून गद्य नाटक थोडीशी आवड निर्माण झाली. 2 अंकी गद्य नाटक मी तिथून करत आलो. मग वेगवेगळ्या प्रकारचं थिएटर त्या तिथे केलं जायचं. म्हणजे एक आपल्या सगळ्या हिंदू लोकांचे जे लोक होते तर ते कोकणी नाटक करत असत, मराठीचीच वेगळी भाषा, मराठी पोर्तुगीज आणि मिक्सर असलेली भाषा आहे त्यांची कोकणी, तर ते कोकणी नाटक करत असत. तर ते कोकणी नाटक करण्याचा त्या तिथे चान्स मिळाला. तिथले जे कॅथलिक लोक आहेत, तिथले जे ख्रिश्चन लोक आहेत, ते तियात्र नावाचं नाटक करतात. म्हणजे आपल्याकडे जसं संगीत नाटक असतं तसंच त्यांच्या नाटकामध्ये पण गाणे येतं. गाणी इंग्लिश असतात, त्यासाठी फुल मोठाच्या मोठा बँड असतो. फक्त आपलं संगीत नाटक मूळ कथानकाला पुढे नेतं, त्याचा त्या कथानकाचा आणि गाण्याचा काही संबंध नाही. म्हणजे कथानक जर एखादा सामाजिक विषय मांडत असेल तर ते मध्येच येऊन काहीतरी प्रबोधन करून जातं गाणं. म्हणजे कचरा टाकू नका, प्लास्टिक वेगळे करा, अशा प्रकारचं गाणं त्यामध्ये येऊ शकतं. पण अतिशय आनंद देणारं असं वातावरण असतं त्याचं, तर तशा प्रकारचं नाटक बघता आलं. त्या तिथे एक वेस्टर्न थिएटर करणारा, म्हणजे कला अकादमीचे लोक जे शास्त्र शुद्ध शिकत असत हे लोक वेस्टर्न थिएटर मधली नाटकं करत असत, काही रूपांतरित असत, काही अनुवादित असत, अशा प्रकारची नाटकं ते लोक करत असत. कानडी भाषेतून कोकणीमध्ये केलेली, कानडीतून मराठीत केलेली अशी नाटकं त्यावेळेला करण्याचा चान्स मिळाला. त्याच्यानंतर जी हिंदी, पण ज्याला क्लासिक ऑफ इंडियन थिएटर्स असं ज्याला म्हटलं जातं, की जी नाटकं माणसाने एकदा तरी आयुष्यात करावीत, एकदा तरी पाहावी, एकदा तरी त्या नाटकांचा भाग व्हावा, अशी उत्तम उत्तम नाटकं त्यावेळेला ती मंडई करत असत. आणि त्यामुळे त्यांचा भाग होता आला, त्यातून गोष्टी शिकता आल्या. आणि हे सगळं करून करून नंतर ज्या वेळेला मी पुन्हा महाराष्ट्रात आलो, तर गोव्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गोव्याला एक संगीत परंपरा आहे मोठी, आणि त्या तिथून संगीत नाटकाचं एक म्हणतो आपण बीज डोक्यात घेऊन यायचं आलो. आणि मग इथे आल्याच्या नंतर मग संगीत नाटकाचा प्रवास चालू आहे, आजही चालू आहे. आणि तस

0: आज एक अध्य नाटक ही करतोय, आणखीन एकांकिका आणखीन दीर्घांकाचं सुद्धा काम चालू आहे.
1: नक्कीच, तुझ्या नाटकांमध्ये अनेक नवीन नवीन युवा कलाकारांना तू संधी देतोस. आणि बघायला गेलं तर गद्य पद्य ह्या मध्ये तू गेल्या 10 वर्षांमध्ये संगीत नाटकांकडे तुझा कल जरा ओढा जरा जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये तुझे युवा कलाकार खूप असतात, गाणारेही लागतात. आणि तू जसं म्हणालास की तुझं काम मूळ रत्नागिरी शहरात नाही तर थोडं गावामध्ये खूप आहे, मग तिथे युवा कलाकार किंवा रत्नागिरीतलेही किंवा इन जनरल, तर मग त्यांचा नाटकाप्रतीचा कल कसा आहे असं तुला वाटतंय?
0: सर्वप्रथम मी आधी सगळ्यांची माफी मागतो, मी कोणाला संधी वगैरे देत नाही, मी त्या सगळ्यांसोबत काम करतो. मला आवडतं सगळ्या नवीन लोकांबरोबर काम करायला, हे एक कारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे लोक थोडेसे प्रतीत यश असतात किंवा ज्यांना थोडंसं यश मिळालेलं असतं स्पर्धांच्या माध्यमातून, तर ती जी मंडळी आहेत तर ती तशी आपल्या हातास लागत नाहीत खरं सांगायचं तर. कारण त्या लोकांकडे एक त्यांचे त्यांचे संस्था असतात, ते एका ठराविक संस्थांमधून काम करत असतात. बरं, ते लोक ज्या संस्थांच्या दिग्दर्शकांसोबत काम करतात, कधी कधी ते दिग्दर्शकही असे सांगू शकतात की या लोकांबरोबर नको काम करू, हे लोक नवीन लोकांना घेऊन काम करतात, किंवा म्हणजे असं असण्याचा चान्स असू शकतो. पण त्यावेळेला आम्ही ते थोडंसं टाळतो. आपल्या रत्नागिरीमध्ये तसा प्रकार फार कमी आहे की असं कुणी कुणाच्या नाटकात करू नका असं सांगत नाही. पण तरी सुद्धा आम्ही एक नव्याने असा प्रघात पडलाय की ज्या वेळेला समजा 10 पात्रांचं नाटक असेल, नवीन नाटक बसवायचं घेतलं, नवीन सविता लिहून झाली, वाचन झाली 2-3 वेळा, की ज्या वेळेला 10 पात्रांचं नाटक असेल तर 8 तासांनी त्यातली 6 पत्र आम्ही नवीनच नेमतो. हे त्याचं कारण असं, नवीन नेमण्यामागे असं कारण असतं की आपण म्हणतो ना की ओल्या मातीचा जो गोळा असतो त्याला आकार देणं सोपं असतं, मग त्याला आपल्याकडे असलेला जो रोल आहे तसा त्याला एक प्रकारचं त्याला त्या साच्यामध्ये त्याला घालता येतो. आणि दुसरी गोष्ट अशी चांगली होते, हा त्यांचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो तितका परिपक्व नसतो. कदाचित ते टायमिंग मध्ये तालमीलना येत नाहीत किंवा काही कारण सांगून दांड्या मारतात, हे सगळे सहन करायला लागतं. पण मग त्याच्यासाठी आम्ही असं केलं की नाटकाची प्रोसेस सगळ्यांना एन्जॉय करता यायला पाहिजे. नाटकाची आवड माणसामध्ये निर्माण कधी होईल तर नाटकाचा प्रयोग फक्त 3 तास होणार आहे का 3.5 तास होणार आहे, जास्तीत जास्त 4 तास होणार आहे. पण ते नाटक बसवण्यामागची जी प्रोसेस आहे ती महिनाभर चालणार आहे, 3 महिना चालणार आहे, 2 महिना चालणार आहे. मग आम्ही ती जी प्रोसेस आहे ती 3 महिन्याची केली. आम्ही 2.5 ते 3 महिने नाटक बसवतो शांत, सगळ्यांना वेळ घेत, त्याच्या गळी ती भाषा उतरवायची त्या पात्राच्या, त्याच्या गळी त्याचा त्या पात्राचं जे काही चाललेलं जे त्याचं त्या नाटकामधलं संभाषण आहे ते का चाललंय, ह्याच्या मागचा त्याचा इतिहास काय असला तर तो, किंवा ते पात्र आधी कुठून आलंय आणि मग त्या सीन मध्ये उभं राहिलंय, हा सगळं त्याच्या गळी हळूहळू उतरवायचं. आणि मग त्याला जेव्हा असं वाटतं का हा आता हे पात्र मी करू शकतो तर त्यावेळी त्याचा प्रयोग करायचा. अशा प्रकारचा आम्ही ती प्रोसेस मोठी करून घेतली. आणि यामध्ये आमचे दिग्दर्शक जे आहेत नितीन जोशी जे माझ्यासोबत कायम असतात तर त्यांचा फार मोठा वाटा आहे. कारण आम्ही असं ठरवून घेतलेलं आहे एकदा तू ओरडायचं एकदा मी ओरडायचं, म्हणजे एकाच वेळी दोन्ही जणांनी ओरडले तर दुसऱ्या दिवशी ते पात्र येणार नाही. मग आम्ही असं ठरवून घेतलंय आज तू ओरडलं तर मी ओरडणार नाही, मग मी त्याला जरा बरोबर
1: अंदर की बात आम्हाला आता कळलेली
0: आहे बात आहे की त्यांच्याकडून करून घ्यायचंय. आणि त्याच्यामुळे आजही आम्ही नवीन नाटक करत असताना त्यातली अर्ध्यापेक्षा जास्ती पात्र ही काय आम्ही नवीन नेमतो. आता तुम्ही म्हणाल की संगीत नाटक असतं तर त्यावेळेला गाणारे लोक असतात. बहुतांश संस्था ह्या आपल्या जे गाणारी पात्र असतात ती त्यांची ठरलेली असतात की ती जी लोक आता समजा शारदा करायची असेल तर शारदा अमुक हे करणार आहे, वल्लरी अमुक माणूस करणार आहे, शारदाचे वडील अमुक करणार, शारदाची आई अमुक, इंदिराबाईचं पात्र अमुक करणार, त्यांच्या त्यांच्या ठरलेलं असतं, त्यांचं कास्टिंग पूर्वी झालं असतं, मग ते नाटक निवडतात. आम्ही तसं करत आम्ही नाटक निवडतो आणि मग पात्र शोध की मग आम्हाला असं होतं की विशारद झालेला गायक कलाकार असायला हवा, अलंकारच्या आधी प्राथमिक परीक्षा देणारा असायला हवा, असं बघून जे घेतात. आम्ही असं बघत नाही, आमच्या नाटकामध्ये 3 परीक्षा गायनाच्या दिलेल्या अशाही मुलींनी काम केलं. आम्ही एक नाटक केलंय तू मग अशी नाव घेतलंस मल्लिकाचं, त्या मल्लिका नाटकामधली जे एक पात्र ज्या मुलीने केलं होतं ती फक्त 6 वर्षाची होती. तर त्या मुलीला अभिनयाचं सर्टिफिकेट मिळालं. पण म्हणजे असं आम्ही शोधत नाही की बाबा अमुकच पाहिजे म्हणून, की आम्ही काय करतो ते पात्र शोधत असताना ते पात्र म्हणून त्या नाटकात मधली जी भूमिका आहे तिला ते समोरसून छान दिसतंय का याचा आम्ही जास्ती करून जास्ती विचार करतो. आणि मग जे गाणं असेल तर त्या आमच्या जसं मी नितीन जोशींचं नाव घेतलं तितक्याच ताकदीने मला नाव घ्यायला पाहिजे विजय रानडे सरांचं, आमचे म्युझिक दिग्दर्शक. मी गाणं लिहिलेलं असतं पण त्याच्यावरती स्वरांचा साथ चढवून त्या पात्राच्या तोंडून त्याच्या आवाजाला साजेशी होईल अशी चाल ते बांधतात आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून ती गाऊन घेतात आणि ते प्रत्यक्ष रंगमंच

0: वरती सादर केली जाते. हे त्यांचं श्रेय आहे की ते तशी बसवून घेतात. पण मग आम्ही ही जेव्हा अशी ही करतो की नवीन पात्रांना पण घेतो तर त्यावेळेस त्यांच्यावर पडतो. हा नवीन पात्र पण त्यांना अट सगळ्यांना एकच आहे. त्यांनी त्यांच्या कामाचं जे काम आहे दाखवायला आम्ही तयार आहोत पण त्यांचं काम त्यांनी द्यायचे 100% आणि हा टच ज्या वेळेला आम्ही ठेवतो की त्यांनी 100% द्यायचे त्यावेळी तो 60-65% पर्यंत पत्र काम करत असतं. आणि मग ते 65% जर 10-10 पत्रांनी 65% काम केलं तर मग ते नाटक ऑटोमॅटिक 60-70% असतंच. आणि अशामुळे नाटकाचा प्रयोग बक्षीस हा स्पर्धेमधला जरी अविभाज्य भाग असला तरी आमच्या दृष्टीने बक्षिसांपेक्षाही त्या नाटकाच्या प्रोसेसशी त्या नाटकाच्या सादरीकरणाचं आणि त्या नाटकानं केल्यामुळे त्या पात्रावरती म्हणजे त्या व्यक्तीवरती झालेल्या नाट्य परिणामाचा आमच्यासाठी जास्ती महत्वाचं आहे की त्याचा आनंद त्याला किती मिळाला आहे अशा प्रकारे आम्ही ते काम.
1: नक्कीच दादा, खरंच म्हणजे एक नवीन कलाकार घेताना तू खूप छान असं हे वापरलंस की मातीचा गोळा. खरंच किती छान संकल्पना आहे, म्हणजे बघण्याचा एकदम दृष्टिकोनच बदलून जातो. तर असंच तुझ्या प्रत्येक संहितेत तुझा दृष्टिकोन आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. मग ते सुरुवातीला संगीत कुरुमणी असेल, संगीत लावण्य सखी, संगीत मल्लिका, आत्ता अलीकडेच लिहिलेलं संगीत समिधा, किंवा अलीकडे तू पद्य नाटक लिहिलंस तू पालनहारी. तर मग ही सगळी नाटकं लिहिताना त्याचा तुझा खूप नीट असा अभ्यास असतो. आपल्याला दिसताना ती संहिता दिसते पण त्या मागचा जो हिमनग असतो तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे, तो अभ्यास, ती प्रोसेस, हे सगळं.
0: कसं आहे की नाटकाची संहिता आपण लिहित असतो 3 तासांना पुरेल इतकी, परंतु त्याच्या मागे जे संवाद लिहिलेले असतात तर ते संवाद साधारण एक संगीत नाटक म्हणजे 50-55 पानाचं आता नाटक असतं. म्हणजे मी माझ्या वाचनामध्ये एकच पॅलाची संपूर्ण स्क्रिप्ट वाचलेली आहे जी 158 पानाची. आज तितकं नाटक करणंही शक्य नाही आणि बसवणंही शक्य नाही आणि तितकं पाहणारही लोक आपल्यासमोर नाही. 5 अंकांची संहिता असत आज तसं नाटक होत नाही. आज आपण 3 अंकाचं नाटक करतो, 2 अंकाचं नाटक करतो. हल्ली आम्ही आता 2 अंकाचं नाटक करतो पण तोडून परत त्याचे 3 अंक करतो, कारण 2 ब्रेक मधले मिळावेत म्हणून थोडेसे कलाकारांना थोडस रिलॅक्स करता यावं मधल्या 10-15 मिनिट म्हणून. पण ह्या सगळ्या मागे एक अभ्यास हा करावाच लागतो, त्याला कुठच्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. कुरुमणी ही संहिता जी मी ज्या वेळेला लिहिली होती तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुरुमणी भीष्मांच्या आयुष्यावरती लिहिलेलं नाटक आहे आणि भीष्मराजांचं आयुष्य 250 वर्षच आहे. जर आकडात ढोबळ काढला तर 250 वर्ष भीष्मराज जगले असं आपल्याला सापडतं. पण ते सगळं करण्यासाठी मला महाभारताचे 11-11 खंड आणि 18-18 अध्याय वाचून काढावे लागले होते. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे व्यासांनी लिहिलेल्या संहितांपेक्षा, व्यासांनी लिहिलेल्या श्लोकांपेक्षाही त्याच्यावरती भासांनी केलेलं भाष्य आहे किंवा नंतर वैशंपायन ऋषींनी केलेलं जे भाष्य आहे अशा सगळ्याचा अभ्यास करून ज्या वेळेला माहिती घेतली त्याची जवळजवळ त्यामध्ये त्या सगळ्या संपूर्ण प्रोसेसला 1.5 वर्ष लागलं होतं मला.
1: बापरे.
0: कारण एक एक खंड त्याचा आपण जर अभ्यासायला गेलो तर तो 800-900 पानांचा असा जाडजाड मोठासा ग्रंथ होता. मग तो सगळा अभ्यासावा लागला आणि मग त्याच्यामध्ये द्रौपदी भीष्मराजांना भेटल्यावर कसा संवाद असेल, किंवा भीष्मराजांना अर्जुन भेटायला येईल त्यावेळ संवाद कसा असेल, भीष्मराजांना कृष्ण भेटायला येईल त्यावेळेला कसा संवाद असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास करत करत ती संहिता मिळती. पण त्या संहिता म्हणून ती तशी माझ्या अभ्यासाप्रमाणे आजच्या घडीला वीक होती. म्हणजे त्याच्यामधला इतिहास परफेक्ट होता, त्याच्यामधलं नाट्य परफेक्ट होतं, त्याच्यामधलं आपण काय म्हणू शकतो त्यातला विचार होता तोही अगदी परफेक्ट होता. परंतु सादरीकरणासाठी म्हणून जितकी सुलभ संहिता पाहिजे ती तितकी संहिता सुलभ नव्हती. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकेशन्सवरती नाट्य घडतं. भीष्मराज कारण 250 वर्ष जगलेत, त्यांचा जीवनकाल जीवनपट त्या 3.5 तासात भरणं ही थोडक्यात एक प्रकारची कोंबाकोंब झाली असं मला आता वाटतं. म्हणजे त्याच्यानंतर इतक्या संहिता झाल्यानंतर मग असं मला वाटतं की ती थोडीशी रॉ होती. अजून त्याचे 2-3 ड्राफ्ट झाले असते तर ते अजून फाईन करता आली
1: आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तेवढं
0: नेपथ्य त्याचा तो अतिशय म्हणजे एक तारेवरची उडी होती. तर कसरतच होती नैपथ्य, म्हणजे मोठं नैपथ्य लावावं लागलं होतं त्यावेळेला, त्रास झाला थोडा पण तरी सुद्धा आम्ही ते सादर केलं होतं, चांगल्या अर्थाने सादर झालं. त्याच्यानंतरची संहिता ती लावण्य सखी, एक नवीन कथानक, म्हणजे काल्पनिक नाही पण एक नवीन कथानक स्वातंत्र्योत्तर काळातलं, ज्याच्यामध्ये जे जमीनदार वगैरे लोक होते तर त्यांच्याकडे कशी परिस्थिती होती, त्यांच्याकडे येणारे गाणे वाजवणारे लोक कसे होते, त्या कथानकाला घेऊन असं नवीन कथानक घेऊन लिहिलेली संहिता होती. त्याच्यासाठी लेखनाचं बक्षीस त्या वेळेला मिळालं मला, त्या नाटकालाही बक्षीस मिळालं. त्याच्या संगीताविषयी मुद्दाम सांगावं असं वाटतं. कुरुमणीचं संगीत आनंद प्रभुदेसाई सरांनी केलं होतं आणि लावण्य सखीचं संगीत पहिली 4 गाणी आनंद प्रभुदेसाईने केली, नंतर प्रभुदेसाई सर गेले आणि त्याच्यानंतर उर्वरित गाणी प्रतीक जोशी सरांनी केली.

0: तर त्यामुळे ती एक संहिता कायम लक्षात राहते. अतिशय उत्तम अशा लावण्यांच्या चाली होत्या. आजही त्याचे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत कर्मधर्म संयोगानी. पण अतिशय सुंदर असं नाटक झालं होतं ते. आणि कदाचित आता ते पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. दुसरी संस्था ते नाटक बसवते. तर संहिता होती. नंतर आपण पाहिलं मल्लिका. मल्लिका हे एका पतित यशा गायिकेच्या आयुष्यावरचं नाटक होतं की ती गायिका छोटी असल्यापासून मोठी मोठी मोठी मोठी मोठी होत जाते. त्या सहा मुली आपल्याला त्या प्रवासात दिसतात मोठ्या मोठ्या होत. एकाच रोल साठी एकच रोल सहा जणी वेगवेगळ्या करत होत्या. त्या वयोमानाने जशा अशा मोठ्या होत गेला तसा त्यांचा रोल पुढे पुढे येत गेला. सुंदर अशी वेगळ्या प्रकारची गाणी. त्या नाटकाचं खासियत अशी होती की ते ठुमरी टप्पा त्या प्रकारची गाणी होती. आणि त्याचं संगीत विजय रानडे सरांनी केलं होतं. विजय रानडे सरांनी कधी नव्हे तो त्याच्यामध्ये रोल केला होता. कारण तिचे आता इतक्या मोठ्या प्रवासामध्ये त्या गायिकेच्या जे दोन तीन चार गुरु झाले त्यातला एक जे गुरु होते गुरुजी बाबा पुनावाले म्हणून तर तो रोल विजय रानडे सरांनी केला होता. अतिशय सुरेख रोल केला. आणि त्या येऊनही सुंदरशी सुमधुर गाणी त्यांनी त्यामध्ये बांधली. म्हणजे भजनही होतं त्यामध्ये. त्यामध्ये सुंदर अशी गंगेचं स्तोत्र होतं. म्हणजे गंगेच्या स्तवन होतं एक प्रकारचं. आणि मग इतर ठुमरी टप्पा अशा प्रकारची गाणी होती. गझल होत्या दोन. अशा प्रकारचं म्हणजे उत्तर भारतातलं संगीत त्या नाटकामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि आत्ताचं समिधा आपण ज्याचं नाव घेतलं ते पुन्हा एकदा वीररसाचं गाणं ज्याच्यामध्ये वीररसाची गाणी होती. काही शोक होत असताना पण थोडीशी म्हणजे अगदी थोडी दुःखद करणारी पण तरी तितकीच भारदस्त गाणी या नाटकामध्ये होती. त्याचंही संगीत विजय रानडे सरांनी केलं होतं. आणि जसं तू म्हटलंस की गद्य नाटक, तर गद्य नाटक तू पालनहारी हा एक वेगळा विचार होता. आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जे रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आहेत त्या समीर इंदुलकर सरांना नाटक करायचं होतं. आणि त्यांनी मला एक कथानक सांगितलं की आम्ही अशी ना एक पूर्वी एकांकिका करायचो. तशा संदर्भात जर तुला नाटक काय करता आलं नंतर लिही दोन पात्रांनाच आम्हाला करायचे. आमच्याकडे दोनच पात्र आहेत. मी ते दोनच पात्र आहेत असं म्हणून ती नवीन सविता लिहिली होती. त्या एकांकिकेचा आणि त्याचा तसा संबंध काही नसला तरी मूळ कथानक पण म्हणू शकत नाही. पण कथाबीज कदाचित ते असेल. कारण मी ती कधी सविता वाचली नाही. समीर काकांनी मला गोष्ट सांगितली होती की अशा अशा प्रकारची मला पाहिजे. तर त्याच्यानंतर मी ते दोन अंकाचं नवीन नाटक लिहिलं. त्याच्यामध्ये दोन पात्र आहेत पण ती दोन पात्र 16 वेगवेगळ्या भूमिका करतात.
1: अरे वा.
0: आणि म्हणजे एक साधस सूत्र घेऊन चाललोय. माणूस छोटा असू देत मोठा असू देत तो कधी ना कधी तरी भिकारी असतो. कोणाजवळ काही ना काहीतरी मागत असतो. एकदम श्रीमंत असेल तो परमेश्वराशी मागेल. त्याच्यापेक्षा तो थोडा कमी श्रीमंत असेल तो त्या श्रीमंत माणसाकडे मागेल. त्याच्यापेक्षा खालचा असेल तो भाईकडे मागेल. भाईच्या डॉनकडे मागेल. असं प्रत्येकाची जी एक श्रृंखला आहे की कोणी ना कोण करण्याचं मागत असतो. तर तो मागत असतो. तर मग कोणाचा तरी पालनहारी झाला म्हणून त्या संहितेचं नाव होतं तू पालनहारी. अशी एक संहिता होती.
1: खरंच मस्त. युवा फ्रेंड्स, तुम्ही ऐकताय यो आणीचा कार्यक्रम. आणि आज आपल्या सोबत आहेत मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार प्राप्त झालेले असे अष्टपैलू युवा कलाकार अमेय धुपटकर. त्यांच्याबरोबरच्या गप्पा आपण अजून मारणार आहोत. तेव्हा स्टे ट्यून विथ आकाशवाणी. दादा, खूप अशा छान छान गप्पा आपल्या चालू आहेत आणि त्यात अजून आम्हाला बरंच काही काही जाणून घ्यायचंच आहे. पण एक पटकन असा रॅपिड फायर राऊंड घेऊया आपण. आवडतं नाटक गद्य.
0: पुरुष गद्य नाटक.
1: ओके. आणि
0: संगीत नाटक कट्यार सौभद्र रयोंवर आणि एकच प्यारा.
1: ओके. आवडती संहिता.
0: सगळ्यात सुंदर संहिता म्हणून जर आवडती संहिता विचाराल तर ती आहे जिसने लाहोर नाही देखा वो जन्मेज नाही. शफाअत खानचं नाटक आहे. फार जुनं आणि अतिशय सुंदर नाटक आहे.
1: आवडते लेखक
0: अर्थात पुलं दैवत.
1: आवडते दिग्दर्शक.
0: सर्वात सुंदर आवडते दिग्दर्शक एक अनिरुद्ध खुटवड नावाचे सर आहेत जे पुण्याला असतात. त्यांच्यासोबत मी काम केलंय आणि सुंदर कविता बसवण्याची त्यांची जी प्रोसेस आहे ती स्पेशली मला आवडते. अनिरुद्ध खुटवड सर आणि आमचे अशोक समय सर ते उत्तम दिग्दर्शन करतात. आपण सगळ्यांनी त्यांची नाटकं पाहिलीत. ह्या दोन मंडळींची नाव आवर्जून घ्यावीशी वाटत.
1: आवडतं गाणं.
0: खूप गाणी मला आवडतात. खास करून ठुमऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्यातली हमरी अटरी या सगळ्यात आवडतात.
1: आवडतं नाट्यपद.
0: नभमेघांनी आक्रमी.
1: आणि तू इतका फिरलायस तरी पण आवडतं ठिकाण. त्यातलं
0: सगळ्यात आवडतं ठिकाण असं जर सांगायचं झालं तर कला अकादमी गोवा. आजही आवडते. तिथे जाऊन बसायला आवडतं. आणि

0: अजून एक नाट्यगृह आहे गोव्यामध्येच येतं ते, त्याचं गाव आहे साखळी, रवींद्र नाट्य भवन म्हणून नवीन नाट्यगृह आहे, खूप मोठं म्हणजे तिथे इंग्लिश नाटक अगदी लिहिलं या करता येईल अशा प्रकारचं मोठं नाट्यगृह नवं नाट्यगृह आहे. त्या दोन जागा मला खास करून आवडतात. आणि नाट्यगृह कुठलं आवडतं असं विचारशील तर शिवाजी मंदिर जात आहे.
1: आणि आवडता खाद्यपदार्थ
0: मोदक.
1: थँक्यू सो मच. दादा गप्पा थांबू नयेत, खरंच असं वाटतंय. तू आतापर्यंत जी संगीत नाटकं लिहिलीस, गेल्या 10 वर्षांमध्ये संगीत नाटकं जी लिहिलीस, त्याचे जॉनर खरंच खूप वेगवेगळे होते आणि तू स्वतःचाच बार हाय हाय हाय असं करत गेला आहेस. तर अजून वेगळ्या जॉनर मधलं आम्हाला नक्कीच कुठली तरी संहिता बघायला आम्हाला नक्की आवडेल. त्याचबरोबर तू पालनहारी हा सुद्धा तू नाटक जे लिहिलंस यावर्षी तेही रंगभूमीवरती त्याने रंग चढवला होता आणि अशीच नाट्यकृती तुझ्याकडनं घडत राहू आणि एका वेगळ्या भूमिकेमध्ये सुद्धा तू आम्हाला बघायला मिळो ह्याच इच्छा मी आज इथे करेन. आणि त्याचबरोबर एक जाता जाता मला प्रश्न तुला नक्की विचारावासा वाटेल की तुझ्या रत्नागिरी किंवा कोकणवासियांकडनं जे कलाकार आहेत म्हणा, प्रेक्षक आहेत म्हणा, त्यांच्याकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत आता नाटक या अँगलने?
0: अपेक्षा वगैरे असं नाही, पण मला अजून एक वेगळ्या प्रकारचं नाटक करायचं या इथं की आपल्याकडे होणारं जे नाटक आहे हे एक प्रकारचं पारंपरिक नाटक आहे असं अजूनही मला वाटतं. आपण वेगवेगळे प्रयोग आपण त्यामध्ये करतो आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपण त्यामध्ये आणतो आहोत, पण नाटक म्हटलं की ह्या सगळ्या जरी गोष्टी, त्याच्या लागणारी तंत्र, त्याच्यासाठी लागणाऱ्या सविता, ह्या सगळ्या जरी आपण जमा करत असतो तरी एक गोष्ट मला कायम आवर्जून त्यामध्ये ऍड करावीशी वाटते की नाटकासाठीचे वेगवेगळे जे बाज आपण वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे जसे जॉनर्स तू म्हटलेस ते जेव्हा आपण वापरतो, तर यामध्ये कुठेतरी अजून वेस्टर्न नाटक हे रत्नागिरीतल्या नाटकामध्ये किंवा कोकणातल्या नाटकामध्ये आजही कमी दिसतं. तर त्या वेस्टर्न नाटकांचं रूपांतर म्हणा किंवा वेस्टर्न नाटकांचं एक काही अंश घेऊन आपल्या कथानकाला बसवलेला प्रकार म्हणा, हा प्रकारचं जे नाटक करणारे लोक आहेत हे अगदी हाताच्या बोटावर मोजणे एवढे. तर तशा प्रकारचं नाटक जर आपण इथं वाढवू शकलो तर आपलं असलेलं नाटक आणि प्लस ते नव्याने ऍड केलेलं नाटक ह्याच्यामधून काहीतरी अजून चांगलं निर्माण होईल असं मला वाटतं. आणि येत्या 1-2 वर्षांमध्ये मला तशा प्रकारचं नाटक ह्या इथल्याच कलाकारांना घेऊन, पण एक म्हणतो ना आपण की एक प्रकारचा नवा प्रघात पाळायचा त्या निमित्ताने, अशा प्रकारचं नाटक मला करायचं.
1: नक्कीच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. याच सदिच्छांसोबत आजच्या या युवा अनिशा कार्यक्रमामधन मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते. आणि दादा तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि खूप छान मनमुराद अशा गप्पा मारलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुला जो युवा पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन करते.
0: खूप खूप धन्यवाद मीरा तुझेही आणि आकाशवाणी रत्नागिरीचेही की मला तुम्ही या इथं बोलवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे आभार, धन्यवाद.
1: थँक्यू सो मच. फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405573485. चला तर फ्रेंड्स परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सायंकाळचे 6 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आराम हराम आहे चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग. दी. माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आराम हराम आहे चित्रपटासाठी हा स्वर होता आशा भोसले यांचा. गीतकार होते ग. दी. माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सूर्योदय एक नवी पहाट चित्रपटातलं इलाही जा...

सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरातलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलत. संगीतकार होते मनोज शैलेंद्र आणि चित्रपट सूर्योदय एक नवी पहाट. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातनं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आंधळा मारतो डोळा चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत. संगीतकार आहेत प्रभाकर जोग.

दरवाऱ्या अशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझं पदरवाऱ्या अशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लाबाचे फुला गुल्लाबाचे फुला माझे

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं आंधळा मारतो डोळा चित्रपटातलं हे गीत होतं दादा कोंडके यांचं. संगीतकार होते प्रभाकर जोग. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लग्न पहावे करून चित्रपटासाठी शंकर महादेवन आणि अजय नाईक यांचा स्वर. गीतकार आहेत वैभव जोशी आणि संगीतकार अजय नाईक.

0: आलेल्या किंवा येणाऱ्या महत्त्वाच्या मराठी
1: शंकर महादेवन आणि अजय नाईक यांनी गायलेलं लग्न पहावे करून चित्रपटातलं वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय नाईक यांचं. श्रोतेहो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, ऐकूयात हॅलो गीतबहार या कार्यक्रमाविषयीचं निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 28 जून म्हणजे आज आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 6:20 झाली आहेत. जाणून घेऊयात आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे सुजाता जपे. रूपरेषेनंतर 6:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन खेळ संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर कार्यक्रम रजनीगंधा. दरम्यान 7:15 वृत्तविशेष आणि रात्री 8:00 कार्यक्रम मन की बात. यात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेल्या मुक्त संवादाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू.

आता जाणून घेऊयात उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. प्रसारण सभेला सुरुवात करू नेहमीप्रमाणे सकाळी 5:51, 6:05 मंगल प्रभात. दिनविशेष 6:25, सकाळी 6:30 प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती दिनानिमित्त चिंतन, लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. सकाळी आणि सायंकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. कृषीवाणी कार्यक्रम 6:40, यात पावसाळ्यात जनावरांचे पूर्वव्यवस्थापन याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात बाळंतपणात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती. त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात 6:50 हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती. सादर करते प्रवीण चिपळूणकर. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक भागा वरखडे. 7:00 ऐकूयात आजचा सुविचार. 7:20 शिवराज्याभिषेक गीत मुंबई केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून. सुगम संगीत 7:40, त्यानंतर 8:20 आणि 9:15. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:40 कबीर जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सादर करते संजय भुजबळ, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम सकाळी 9:00. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिका. उद्या श्रीयुत भारतभूषण भागवत यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेला मुलाखतीचा भाग दुसरा. प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया 9:25. सकाळी 9:30 कार्यक्रम आहार विहार. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 आमच्या संग्रहातून, यात उद्या थोर संत परंपरा, सादर करते प्रदीप हलसगीकर. हिंदी चित्रपट संगीत सकाळी 11:00. 11:15 आपली गाणी. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28. दुपारी 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, निर्मिती आणि प्रसारण मुंबई केंद्राचं. दुपारी 1 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. सायंकाळी 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी या कार्यक्रमात उद्या कबीर जयंतीविषयी. सूत्रसंचालन चेतन औटे याचं. कार्यक्रमाचे सादर करते सुदाम बटुळे. हिंदी चित्रपट संगीत 6:00. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात उद्या अभंग आणि गवळण, सादर करते प्रभात कोंडिबा काळे आणि सहकारी. 7:15 विधिमंडळ समालोचन.

आमचं शेत आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 7:30 वाजता. यात सुरुवातीला पिकांमधील कीड व्यवस्थापन याविषयी सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव तालुका कर्जत इथल्या कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश गोरख काळे यांची मुलाखत, त्यानंतर याच कार्यक्रम

0: खरीप हंगामातील चारा आणि गवत पिकांची लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांची मुलाखत रात्री 8:15 मिश्र संगीत सुगम संगीत 8:35 रात्री 9 श्रोत्यांच्या पत्रपसंतीचा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद 9:30 महादेव महाराज राऊत यांचं वारकरी सांप्रदायिक कीर्तन आणि रात्री 10 कार्यक्रम रजनीगंधा याशिवाय नेहमीच्याच वेळेवर प्रसारित होतील सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे सायंकाळचे 6:25 झाली आहेत ऐकूया काही निवेदनं
1: सांधे दुखणे सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर
2: संपर्क 232-29-29
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: अस्थिरोग हृदय विकार मेंदू विकार जनरल मेडिसिन
4: किडनी विकार जनरल सर्जरी स्त्रीरोग मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल मानसिक आरोग्य जपा आनंदी जीवन जगा भीती चिडचिड उदासीनता मायग्रेन फिट्स वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र भारत गॅस शेजारी नेवासा रोड श्रीरामपूर संपर्क 89999-84-165
6: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
7: मार्गदर्शनपर विशेष मालिका
6: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स
7: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
6: जरूर ऐका बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
7: सकाळी 9:15
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर ला भेट द्या
9: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर
9: फोन नंबर 0241-235-3515
8: मोबाईल 960-44-988-36
10: पालक बंधू भगिनींनो दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास कपडे गणवेश लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे संपर्क 73-85-36-20-12
0: श्रोते हो ऐकूयात सहाय्यक भविष्य निधी आयुक्त जिल्हा कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडून आलेलं हे निवेदन कर्मचारी भविष्य निधी संघटन अर्थात EPFO अहिल्यानगर यांच्याकडून सदस्य निवृत्ती वेतनधारक आणि कंपनी मालकांसाठी प्रत्येक महिन्यात निधी आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या महिन्यात हा कार्यक्रम सोमवार म्हणजे उद्या दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आयोजित केलेला आहे पत्ता आहे कल्पतरू एंटरप्राइजेस इंडिया प्रोफेसर चौक सावेडी अहिल्यानगर ज्या सदस्य निवृत्तीवेतनधारक आणि कंपनी मालकांच्या भविष्य निधी संदर्भात माहितीसाठी आणि काही अडचणी असतील त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि संबंधित कागदपत्रे बरोबर आणावीत निवेदन संपले श्रोते हो लक्षात असू द्या आज रात्री 8:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेल्या मुक्त संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल वेळ लक्षात असू द्या आज रात्री 8:00 तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
11: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची
12: विजेचं बिल किराणा स्कूल फीज
11: झालं सगळं झालं बजेट तयार
12: हो
11: 5,000 वाचले नवीन साडी घेऊया
12: नको
11: मागच्या महिन्यातच तर घेतली होती
12: आणखी
11: नाही आधी बजेट तयार करा मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा

0: आणि पैसे वाढताना पहा. आर्य मोठी आता जाग बाई.
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
0: पोलीस
4: मिस सीमा.
0: हो बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
0: पण का मी
4: एकट्या

0: असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवार पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
0: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: पोलीस
3: मिस सीमा.
2: हो, बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1,00,000 द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
0: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
0: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर
2: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
3: गॅस्ट्रोस्कोपी कोरोनोस्कोपी ईआरसीपी बँडिंग दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे गिळलेले धातू नाणी बॅटरी काढणे तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉडेल कॉलनी रोड तारकपूर बस स्टँड मागे अहिल्यानगर.
4: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
5: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं.
4: झालं बजेट तयार?
5: हो.
4: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
5: नको.
4: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
5: आणखी
4: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
5: आली आहे मोठी.
4: आता जाग बाई.
6: RBI सांगते
4: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
7: काय झालं?
8: हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
7: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
8: हो ना.
7: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
8: कुठे भेटतील त्या?
7: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
8: आणि फोन नंबर?
7: 93-72-99-29-36.
8: 93-72-29-36.
9: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
10: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
9: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
10: सर, हे NPS संचय काय?
9: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
11: श्रोतेहो 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 6:35 होत आहेत. ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटची
12: आलेखोस्वर जयंत पात्रीकर का प्रस्तुत करता राघवेंद्र नेगी और रात्रि 10:30 पर सुनिए ढलती जाहिरात. ये थी रूपरेखा आज के शेष और कल प्रसारित होने वाले कार्यक्रमों की झरोखा के अंतर्गत.

0: सवा लाख ते एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं, तबे गुरु गोविंद सिंह नाम कहाऊं। फौजी साथियों, आज के विशेष जयमाला कार्यक्रम की इस शौर्य गाथा की कड़ी में हम रुख करते हैं सदा सर्वदा विजयी भारत भूमि के एक ऐसे प्रांत की तरफ, जहां गुरु गोविंद सिंह की ये वाणी दुश्मनों की धमनियों में रक्त जमा देती थी। ये बुलंद आवाज दुश्मनों के प्रति हुंकार ही नहीं थी, अपितु ये भारत के वीरों की परंपरा और विरासत है। मातृभूमि के रक्षकों और देश के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले वीरों की ये भूमि है पंजाब, जहां गुरु गोविंद सिंह, माता गुजरी और उनके बेटों की वीरता, देशभक्ति और उनकी कुर्बानियां इतिहास में सुनहरे अक्षरों में दर्ज हैं। शेरे पंजाब की ये वो पावन धरा जहां महाराजा रणजीत सिंह, महाराणी जिंद कौर
1: मास्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं। मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले। विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली। ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले। ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचाही त्यांनी उल्लेख केला। यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखा परीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं। पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते। जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले।

बोईसर मधलं बुलेट ट्रेन स्टेशन, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचंही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. आषाढी वारी 2026 तयारीचा आढावा घेत त्यांनी वाखरी पालखीतळ, भक्तिसागर अशा 65 एकर परिसराची आणि चंद्रभागा नदीपात्राची पाहणी केली. राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर तसंच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्ह्यात 58,815 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 388,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबेजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाखरीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनातर्फे ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणासाठी व्यापक सिद्धता करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात आज राबवण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातही 2,00,000 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात एकाच परिवारातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरहून अकोल्याकडे जाणारी एक मोटार आज सकाळी एका ट्रकच्या मागच्या बाजूला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला. यात मोटारीतले 5 जण मृत्यूमुखी पडले. राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेघाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 1 जुलैला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेती, कृषी संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार आणि विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संस्था तसंच कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत आहेत असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी केवळ 21 धावातच आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 14 षटकात आयर्लंडच्या 3 बाद 104 धावा झाल्या होत्या. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होत आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजी स्वीकारली. दहशतवाद विरोधी पथकानं जालना शहरात छापा टाकून नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांचा साठा जप्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर तळेकाटे सप्तलिंगी ते बावनदी या टप्प्यात वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाला आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या

0: प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेट DTH तसंच DRM प्रसारित केलं जात आहे. अस्मिता वाहिनीवरचे नियोजित कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित केले जात आहे. 7:11:50 झालेली आहेत.
6: हाय, मी शर्वरी.
7: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा. आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
7: आम्ही चर्चा करतो.
6: आम्ही गप्पाही मारतो. आम्ही मजा मस्तीही करतो.
7: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12 वनिता मंडळात
7: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
6: आपुलकी या घरात.

0: श्रुदे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे या कार्यक्रमात. तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
2: Continue after a short FIFA update.

रोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेने प्रवास करायचे, त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत, यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशावेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आत्तापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्त्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आत्तापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11,00,000 कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे

अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते. आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही. आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी

देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होत आहे. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं, ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये, ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये BTech अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखितं डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोचतीय. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल. तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून

आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बातमधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत. ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेससमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिक

प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात शेकडो किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं, आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं, आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवू.

0: अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग. 8:35 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र 8:45 आणि न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र रात्री 9:00 वाजता

35 मिनिटांनी मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र 8:45 आणि न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र रात्री 9 दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओ स्कोप हा कार्यक्रम आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम ज्यामध्ये पंडित सुधीर पांडे यांचं तबला वादन आणि विद्वान एन एस कल्याण रमण यांचं कर्नाटक शैलीतील मृदुंगम वादन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
7: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
8: दुपारी 12 वाजता
9: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
8: आपुलकी या घरात.

0: पुढ़ मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. C-295 या स्वदेशनिर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेशनिर्मित लांब पल्ल्याच्या जमिनी

0: वर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी डीआरडीओने केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं, परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आभारही व्यक्त केले.
1: लोग हर संभव बस और मेट्रो का उपयोग कर रहे हैं, इससे पेट्रोल और डीजल की बचत हो रही है. इसी तरह देश के अलग अलग हिस्सों में प्राकृतिक खाद की खपत बढ़ने की भी खबरें आ रही हैं. साथियों, मुझे इस बात की खुशी है, इस ग्लोबल क्राइसिस का हम भारतीय मिलकर मुकाबला कर रहे हैं.
0: आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी यानिमित्तानं केलं. आर्थिक समृद्धीसह सागरी सुरक्षिततेची हमी देणारा हिंदी महासागर आणि परस्पर विश्वासावर असणारी देशांची भागीदारी हे भारताचं स्वप्न आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्समध्ये केलं. उच्चस्तरीय बैठकीनंतर सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि सेशल्समधील सहकार्य आणि स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय बाबींवर चर्चा केली. हिंदी महासागर क्षेत्राची सुरक्षा आणि समृद्धी ही सामायिक जबाबदारी असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्सच्या संसदेला संबोधित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळच्या बालबेडा जंगल परिसरात नक्षलींनी लपवून ठेवलेला शस्त्रांचा साठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवली. विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, BDDS आणि CRPFच्या संयुक्त पथकानं काल आणि परवा ही कारवाई केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. लेबनन, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय कराराला हिजबुल्लाचे सरचिटणीस शेख नईम कासिम यांनी विरोध केला आहे. हा करार लेबननच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान लेबननचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्तात मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत

व्हेनेझुएला इथं पोहोचली आहे. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळं व्हेनेझुएलातल्या बचाव कार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली. व्हेनेझुएलामध्ये आजही सकाळी अराग्वा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. फ्रान्सच्या ईशान्य भागात आज स्काय डायव्हिंगसाठी वापरलं जाणारं एक विमान कोसळून त्यातील सर्व 11 जणांचा मृत्यू झाला. मेल ते मोझेल प्रांताचे प्रतिनिधी एव्ज सेग्यू यांनी ही माहिती दिली. नॅन्सी शहराजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती निवारण पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. जून महिन्यात आत्तापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 53,022 कोटी रुपये समभाग विक्रीद्वारे काढून घेतले आहेत. मात्र महिन्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत दुसऱ्या पंधरवड्यात विक्रीचा जोर काहीसा ओसरला असून विशिष्ट समभागांच्या खरेदीला गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकंही कार्यान्वित करण्यात आली. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. आयर्लंडच्या 154 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर काही धावांच्या फरकानं बाद झाले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 8 षटकात भारताच्या 4 बाद 54 धावा झाल्या होत्या. TET पेपरफुटीमधल्या आरोपींना भिवंडी जिल्हा न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या पेपर विक्रीसाठी झालेले आर्थिक व्यवहार, यात आंतरराज्य रॅकेट कार्यरत होते का, या सर्व बाबींच्या तपासासाठी पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मान्य केली. राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांना माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमधल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावरही त्यांनी टीका केली. तपास यंत्रणांच्या दबावामुळेच ओमराजे यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत PV नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

कितनी वफाए कितनी।

साला गर्दा उड़ा दिया। अरे गर्दा उड़ा दिया। बेटा गर्दा उड़ा।